सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 18 आषाढ 1948 अर्थात 9 जुलै 2026. श्रोते हो, सकाळचे 5:55 आणि 38 सेकंद झालेत. मी क्षमा नांदेडकर आमच्या आजच्या या प्रसारणसभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारण सभेला मंगलध्वनीनं आम्ही आरंभ करत आहोत.

0: कहा है कि वो ईरान पर फिर से हवाई हमले कर रही है। ये हमले एक दिन पहले होर्मुज जलडमरू मध्य में ईरान द्वारा जहाजों पर किए गए हमलों के बाद शुरू हुए। मौसम विभाग ने कहा है कि अगले 2-3 दिन में दक्षिण पश्चिम मानसून के उत्तरी अरब सागर के शेष हिस्सों राजस्थान, हरियाणा और पंजाब में पहुंचने की संभावना है। वहीं राजधानी दिल्ली में रात से वर्षा जारी है। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते, सकाळचे 6:05 झालेत। प्रसारित करत आहोत अमृतधारा। शिस्त याविषयी सुवर्णा दंडे यांचे विचार आम्ही आता प्रसारित करत आहोत।
2: शास या संस्कृत धातूपासून शिस्त या शब्दाची निर्मिती झाली आहे। शास या संस्कृत धातूचा अर्थ शिक्षा देणं, नियमन करणं असा होतो। मनाला जे आवडतं ते न करता जे योग्य आहे ते करणं म्हणजे शिस्त। ध्येय आणि यश यांच्यातील पूल म्हणजे शिस्त। नियमेन विनायस्य जीवनम व्यर्थमेव तत्, शिस्तेन सह जीवनम सफलम भवती ध्रुवम। अर्थात ज्याचं जीवन नियमाशिवाय, शिस्तीशिवाय आहे ते व्यर्थ आहे। शिस्तीसह जगणं निश्चितच यशदायी आहे। जीवनात शिस्तीची आवश्यकता आहे ती ध्येयप्राप्तीसाठी, यशस्वितेसाठी, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी। स्वतःचं आचरण शिस्तबद्ध पद्धतीनं केलं जातं त्याला स्वयंशिस्त असं म्हणतात। लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य संपन्नता सदा लाभे। या उक्तीनुसार स्वतःची दिनचर्या शिस्तशीर असावी। स्वयंशिस्तीमध्ये वर्तनातील शिस्त, आज्ञाधारकता, संवादातील शिस्त, स्वतःच्या वेळेचं पालन इत्यादी गोष्टी अपेक्षित आहे। कुटुंब प्रमुखानं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन म्हणजे कौटुंबिक शिस्त। ज्यात कौटुंबिक वेळापत्रक पाळणं, कुटुंब प्रमुखाची आज्ञा मान्य करणं व त्याप्रमाणे वर्तन करणं, एकमेकांबद्दलचा आदरभाव, घरातील स्वच्छता, दैनंदिन कामाची वाटणी या गोष्टी अंतर्भूत होतात। समाजमान्य पद्धतीनं केलेलं वर्तन म्हणजे सामाजिक शिस्त। समाजात वावरताना सामाजिक प्रतिष्ठा राखणं, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, कुठेही न थुंकणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं या गोष्टी सामाजिक शिस्तीत अंगीकारल्या जातात। अवाजवी पैसा खर्च न करणं, भविष्यातील आर्थिक तरतूद करणं, कुटुंबाचं आर्थिक नियोजन असणं याला आर्थिक शिस्त म्हणता येईल। संयम, तप, योग ही शिस्तीची रूपं आहेत। स्वतःवर नियंत्रण म्हणजे संयम। ज्याचा बाणा मुळात शिस्तीचाच असतो तो व्यक्ती सहज संयमित होतो। तपाचरण करण्यासाठी स्वयंशिस्त आणि मनाचा निग्रह आवश्यक असतो, तर योगाचरण करताना शरीर आणि मन यांची एकाग्रता लागते। शिस्तीचा आदेश असाही एक अर्थ होतो। मुळात स्वतःला शिस्त लावण्यासाठी, शिस्तबद्ध आचरण करण्यासाठी स्व आदेश महत्त्वाचा असतो। स्वतःला आदेश देऊन शिस्तबद्ध आचरण सहज शक्य होतं। शिस्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूरची वारी, ज्यात वेळेची शिस्त असते। वारीची वाटचाली ठरलेल्या वेळेतच होत असते। वारीतून शिकावी ती रांगेची शिस्त। लयबद्ध पावली खेळत अत्यंत शिस्तबद्ध अशी वारीची ती वाटचाल चालू असते। वारी आपल्याला अन्नाची शिस्त लावते। जितकं मिळेल, जसं मिळेल तसं आणि तेही वाटून खाणं ही वारीतील शिस्त। वाणीची शिस्त म्हणजे माऊली माऊली म्हणत एकमेकांचा आदर करणं। कोणालाही अप्रिय असं न बोलणं ही वाणीची शिस्त वारीत पाहायला मिळते। ती आपण आपल्या जीवनात सहज अंगीकारू शकतो। स्वच्छतेची शिस्त, मुक्कामाची जागा सोडताना ती स्वच्छ करून जाणं ही प्रत्येक वारकऱ्याची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी तो चोखपणे पार पाडत असतो, ज्याचं अनुकरण आपण निश्चित

0: वाटावं। सेवेची शिस्त, फड पद्धतीनं कोणी कोणती कामे करायची याचं नियोजन केल्यानं सर्व कामं शिस्तबद्ध पद्धतीनं होतात आणि सर्व कामांची वाटणी झाल्यानं एकमेकांमधील बंधुभाव वाढत राहतो। समानतेची शिस्त, सर्व वारकरी एकाच पातळीवर, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणताही उच्चनीच भाव त्यांच्यात नसतो। स्वयंशिस्त, सामाजिक शिस्त, संयम, तप यासारख्या गोष्टी या वारीमध्ये आपल्याला दिसून येतात। असं म्हणतात, शिस्त पाळारे वारकरी, तेणे पंढरी भेटी लवकरी। वारीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही शिस्तबद्ध आचरण करून आदर्शवत जीवन जगूया, शिस्तीचा अतिरेक मात्र टाळूया।
1: शिस्त याविषयी सुवर्णा दंडे यांचे विचार अमृतधारा या कार्यक्रमातून श्रोते हो आपण ऐकलेत। FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे।

टाळूया. शिस्त याविषयी सुवर्णा दंडे यांचे विचार अमृतधारा या कार्यक्रमातून श्रोतेहो आपण ऐकलेत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते आता प्रसारित करत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम स्वरांजली.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग श्रोतेहो आपण ऐकलात. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

समूहस्वरात डॉक्टर वसंत सावंत यांची रचना श्रोतेहो आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती अरविंद हसबनीस यांनी. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 6:30 होत आहेत. आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आषाढ वारी आनंद वारी, लेखन आणि सहभाग प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतने यांचा, सादर करते नयन पवार.
1: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सुनील इंगळे पाटील यांचे तीर्थ साई प्रसाद प्युअर व्हेज रेस्टॉरंट. आपल्या सेवेत शाखा मोंढा नाका, आकाशवाणी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर आणि थायलंड. वारकरी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीसाठी विशेष सोय. चव, गुणवत्ता आणि उत्तम सेवेसाठी आजच भेट द्या सुनील इंगळे पाटील यांचे तीर्थ साई प्रसाद प्युअर व्हेज

0: आषाढ़ वारी आनंद वारी प्रसारित करीत आहोत आषाढ़ी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ़ वारी आनंद वारी। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार।
1: गांधीवाड्यात म्हणजे माऊलींच्या आजोळी रात्री उशिरापर्यंत कीर्तन भजन चाललं होतं। माऊलींच्या सोबत आपल्या विठुरायाच्या भेटीला जायचं या कल्पनेने सारे वारकरी आनंदून गेले होते। संतांच्या गाठी भेटी होणार, वैष्णवांच्या मेळ्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामील होणार याचा आनंद तर होताच, पण शिवाय भक्तीच्या रसात नाहून निघणार याचं वेगळं समाधान प्रत्येकालाच वाटत होतं। अंग जमिनीला टेकताच केव्हा डोळा लागला हे कोणालाच कळलं नव्हतं। दुसऱ्या दिवशी दिंडीच्या नियमानुसार पहाटे 4 वाजता उठून सर्वांनी स्नान केलं, सकाळचा चहा घेतला आणि मोठ्याने कर्णा वाजला। कर्णा हा वारकऱ्याला पुढील प्रवासाला निघण्याची सूचना देतो। कर्णा वाजताच सर्व वारकरी पुढील प्रवासाला सज्ज झाले आणि माऊलींच्या गजरात आता ही पालखी आळंदीकरांचा निरोप घेऊन पुणे नगरीच्या दिशेने निघाली।
2: कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।
1: नेमकं त्याचवेळी देहूमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं पण पुणे नगरीकडे ज्ञानबा तुकारामाच्या गजरात प्रस्थान झालं। अर्घ्य देणाऱ्या त्या वारकऱ्याने आपल्या कारभारणीसह अत्यंत मनोभावे इंद्रायणी मायेला वंदन केलं आणि मनोमन म्हणाला, इंद्रायणी माय खरंच तू किती महान आहेस ग। अगं आम्हा सामान्यांचा उद्धार करण्यासाठी माऊली आणि तुकोबा या महान संतांना आपल्या खुशीत सांभाळलंस। ज्ञानदेवे रचला पाया तुका झालासे कळस। अगं भागवत धर्माचा पाया ज्यांनी रचला त्या माऊलीला आणि भागवत मंदिराचा कळस झालेल्या माझ्या तुकोबाला या दोघांनाही तू आपल्या कुशीत वाढवलंस। म्हणजे अख्खा भागवत धर्मच तू सांभाळलास आणि आजही सांभाळतेस, याला काय म्हणावं इंद्रायणी माय। एक इथेच संजीवन झाला तर दुसरा सदैव वैकुंठाला गेला, म्हणजे तू आकाश आणि पृथ्वी आपलीस की ग इंद्रायणी माय। धन्य धन्य आहे तुझी, खरंच तुझ्या ऋणातून कसं उतराई व्हावं या पामरानं। आम्ही वैष्णव फक्त एवढंच म्हणू की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माजी जुळती, म्हणून पुन्हा इंद्रायणी मायेला कृतज्ञतेने हात जोडले आणि कारभारणीला सोबत घेऊन दिंडीत सामील झाला। आता टाळ मृदंगाच्या गजरात आणि जय जय राम कृष्ण हरीच्या नामघोषात दिंडी पुण्याच्या दिशेने निघाली। एकाच्या मुखातून सुंदरसा अलाप छेडल्या गेला, गोड आवाजात साऱ्यांना पंढरीला चला जाऊ आणि पंढरीचा महिमा संत सहवास अनुभवू आणि या अनुभवाने आपली जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते असे प्रतिज्ञापूर्वक तुकाराम महाराज सांगतात तो अभंग त्या वारकऱ्याच्या मुखातून बाहेर पडला। चला पंढरीशी जाऊ रुक्मा देवीवरा पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधान, या अभंगाने सर्वच प्रेरित झाले आणि मोठ्या उत्साहात पंढरीला जाण्यासाठी पुण्याच्या दिशेने आनंदाने नाचत गात निघाली। सायंकाळी साधारण 6:15 सुमारास माऊलींची पालखी पुण्याच्या भवानीपेठ येथील विठोबा मंदिरा येथे मुक्कामास पोचली आणि त्याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी पण पुण्याच्या मुक्कामी आली आहे, पण तिचा मुक्काम नानापेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आहे। कारण या दोन्ही पालखींचे मार्ग वेगळे आहेत, एकाच मार्गावरील लोकात जागृती करण्यापेक्षा वेगवेगळ्या मार्गाने या संतांच्या दिंड्या गेल्या तर त्या त्या मार्गातील समाजाची जागृती करून त्यांच्यापर्यंत संतांचा उपदेश पोहोचवणं महत्त्वाचं आहे। दोन्ही पालख्या रात्री मुक्कामी पुण्यातच राहतात, रात्रभर इथे कीर्तन भजन चालते। दुसऱ्या दिवशी दिवसभर पुणेकर मोठमोठ्या रांगा लावून माऊली तुकोबांच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतात। या संपूर्ण पुणे शहरात जवळपास 200 दिंड्या वेगवेगळ्या

0: त्या ठिकाणी मुक्कामास येतात आणि तिथले लोक सर्व या दिंड्यांची संपूर्ण व्यवस्था अतिशय भक्तिभावाने आणि स्वयंप्रेरणे करतात आणि प्रत्येक ठिकाणी रात्रभर कीर्तन भजन चालतं. संपूर्ण शहरात विठ्ठल भक्तिमय वातावरण तयार होतं. साहित्य, कला आणि संस्कृतीचं माहेरघर असणारं हे पुणे शहर आता भक्तिसागरात बुडून गेलं आहे. आज सर्व शाळा, कॉलेज, मंगलकार्य या सर्व ठिकाणी जिकडं पाहावं तिकडं खांद्यावर पताका घेतलेले वारकरीच दिसतात. पण यात विशेष म्हणजे सर्व पुणेकर या वारकऱ्यांची सर्व सेवा मोफत करतात, हे या वारीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सुनील इंगळे पाटील यांचे तीर्थ साई प्रसाद प्युअर व्हेज रेस्टॉरंट. आपल्या सेवेत शाखा मोंढा नाका, आकाशवाणी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर आणि थायलंड. वारकरी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीसाठी विशेष सोय. चव, गुणवत्ता आणि उत्तम सेवेसाठी आजच भेट द्या सुनील इंगळे पाटील यांचे तीर्थ साई प्रसाद प्युअर व्हेज रेस्टॉरंट. कॉल 95955595.
0: पुण्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की माऊलींचं स्वप्न इथे साकार होताना दिसतं. ते म्हणजे ज्याला प्रत्यक्ष वारीला जाता येत नाही किंवा जमत नाही त्याने वारकऱ्यांची सेवा करावी आणि त्याच्यातच पांडुरंग पाहावा. सर्व विश्वासाठी माऊलींनी विश्व स्वधर्म सूर्य पाहू हा संदेश दिला. हरिभक्ताकडे ईश्वर निष्ठांची मांद्याळी हा संदेश दिला, म्हणजे ज्ञानाची ही गंगा घरोघरी पोचवा. स्वधर्म पालनामुळे अभ्युदय अर्थात लौकिक समाधान मिळते आणि निःश्रेयस म्हणजे पारलौकिकपणाची प्राप्ती होते. थोडक्यात, लौकिक कल्याण आणि पारलौकिक कल्याण वारीमुळे साध्य होते. तसा स्वधर्म समजणं हे फार सूक्ष्म आणि कठीण आहे. म्हणून माऊली वारकऱ्यांना म्हणतात, तुम्ही हा संदेश घरोघरी पोचवा आणि तोच उद्देश साध्य होताना पुणे येथे अनुभवास येतो. दुसऱ्या दिवशी दिवसभर पुणेकर माऊली तुकोबांच्या पालखीचं दर्शन तर घेतातच, पण वारकऱ्यांशी एकरूप होऊन जातात. भक्ती आणि प्रेमाचा सुरेख संगम इथे पाहायला मिळतो. संध्याकाळी चोपदाराने आदेश देताच सर्व वारकरी एकत्र जमले आणि टाळ मृदंगाच्या गजरात हरिपाठाला सुरुवात झाली. हरिपाठानंतर सर्वांनी जेवण केले आणि महाराजांच्या कीर्तनाला सुंदरते ध्यानाने सुरुवात झाली. कीर्तनाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध चांगलाच रंगला. कीर्तन झालं तसं वारकऱ्यांची झोपायची लगबग सुरू झाली, कारण उद्या प्रवास करायचा आहे. अर्घ्य देणारा तो वारकरी शांतपणे एका कोपऱ्यात ज्ञानबा तुकारामांचे भजन करत होता. बाजूला कारभारीन केव्हाच निद्रा देवीच्या खुशीत शांत झाली होती. हरी देखी आला ज्ञाना, तुका जाणे ब्रह्मज्ञाना, नरहरी शुद्ध झाला, गोरा भजनी रंगला. नामा बोले विठ्ठलाशी, जनी बांधे या चोराशी, डोले सावता मळ्यात, चोखा नाचे अभंगात. निळा ब्रह्माशी बोलतो, आम्ही तुकाची जाणतो, सोयरा दावी मुक्ती घाट, मुक्ता सोपी करी वाट, सेवा करी हा सोपान, ज्ञाना निवृत्तीचे ध्यान. ऐशी वैष्णवांची मोट, चाली पंढरीची वाट, पाहे संत मांदियाळी, आनंदला वनमाळी, वारी सोहळा सुखाचा, नाना किंकर संताचा. आर्य देणाऱ्या वारकऱ्यानं माऊलीच्या पालखीला बसल्या जागेवरूनच नमस्कार केला आणि रामकृष्ण हरी म्हणत तिथेच लवणला.
2: आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. आषाढ वारी आनंद वारी. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार.

0: आषाढ़ वारी आनंद वारी
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सुनील इंगळे पाटील यांचे तीर्थसाई प्रसाद प्युअर व्हेज रेस्टॉरंट. आपल्या सेवेत शाखा मोंढा नाका आकाशवाणी बिडकीन छत्रपती संभाजीनगर आणि थायलंड. वारकरी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीसाठी विशेष सोय. चव गुणवत्ता आणि उत्तम सेवेसाठी आजच भेट द्या सुनील इंगळे पाटील यांचे तीर्थसाई प्रसाद प्युअर व्हेज रेस्टॉरंट. कॉल 95955595.
2: आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आषाढ वारी आनंद वारी. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 6:40 झालेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत कृषी वाणी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाए। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत।
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे संशोधन सहयोगी कृषिविद्या या पदावर कार्यरत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपण हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत। पहिली म्हणजे हळदीला मातीची भरणी करणे आणि दुसरी म्हणजे तण नियंत्रण। शेतकरी बंधूंनो, हळद लागवडीनंतर अंदाजे 2.5 ते 3 महिन्यात जेव्हा पीक 3 ते 5 पानांचे असते तेव्हा मातीची भरणी करतात आणि ते अत्यंत गरजेचे असते। सोप्या भाषेत सांगायचं तर दोन ओळींमधील किंवा सरींमधील माती 1.5 ते 2 इंच खणून ते हळदीच्या गड्ड्यांच्या दोन्ही बाजूला लावणे, यालाच भरणी म्हणतात। आता शेतकरी बंधूंनो, ही जी मातीची भरणी असते ती कशासाठी करावी? शेतकरी बंधूंनो, याचे काही फायदे आहेत, कारण याच काळात हळदीला नवीन फुटवे यायला सुरुवात होते, जमिनीखाली हळकुंडे सुटायला पण याच काळात सुरुवात होते। जर या वेळेत पिकाला मातीचा चांगला आधार मिळाला तर कंद जमिनीत व्यवस्थित झाकले जातात आणि त्यांची वाढ अगदी जोमदार होते। शेतकरी बंधूंनो, मातीची भर घालताना काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवाव्यात। पहिली गोष्ट म्हणजे हळदीचा संपूर्ण कंद मातीने नीट झाकला गेला पाहिजे। भरणी केल्यानंतर जर पाऊस नसेल तर पिकाला हलकं पाणी द्यावं, जेणेकरून आपलं लावलेली माती पावसाच्या पाण्याने वाहून जाणार नाही। शेतकरी बंधूंनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरणी केल्यावर जर पाऊस नसेल तर पिकाला हलकं पाणी द्यावं, जेणेकरून आपण लावलेली माती पावसाच्या पाण्याने वाहून जाणार नाही। जर तुम्ही गादीबाफ्यावर जर हळद लावली तर पॉवर टिलरच्या सहाय्याने मातीची भरणी करावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची भरणी करताना ठिबक सिंचनचे ड्रिपर हे मातीखाली दबले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी। शेतकरी बंधूंनो, मातीची भरणी केल्यामुळे शेतीमध्ये प्रत्यक्ष असे विविध फायदे होतात। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्पादनात लक्षणीय अशी 10 ते 15% वाढ होते। पावसामुळे हळदीचे गड्डे उघडे पडतात, त्यावर कंदमाशी अंडी घालते आणि पुढे कंदकुज रोग होतो। भरणी केल्यामुळे कंद चांगल्या प्रकारे झाकले जातात, पर्यायाने कंदमाशी आणि कंदकुज या दोन्ही किडे आणि रोगांना आळा बसतो। हळकुंडाची चांगली वाढ होते, कारण उघड्या गड्ड्यांच्या बाजूने जे नवीन हळकुंड येतात ते मातीखाली झाकल्यामुळे त्यांची वाढ जोमदार होते। भरणी करताना आपण खतांचा जर मात्रा जर दिली तर मातीआड झाल्यामुळे ही खतं थेट मुळांच्या जवळ उपलब्ध होतात। पाण्याचे सुयोग्य असे नियोजन लागते। भरणी करताना हळदीची जुनी लांब मुळं तुटतात आणि नवीन तंतुमय मुळं तयार होतात, ज्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्ये खूप वेगाने शोषून घेतली जातात। मातीची उलथापालथ झाल्यामुळे तण नियंत्रणातही फायदा होतो। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, वेळोवेळी भरणी करा आणि आपले हळदीचे उत्पादन नक्की वाढवा। शेतकरी बंधूंनो, आता आपण हळद पिकात तण नियंत्रण केव्हा व कसे करावे याबद्दल जाणून घेऊत। शेतकरी बंधूंनो, हळदीची शाकीय वाढ ही 45 ते 150 दिवसांची आहे। याच काळामध्ये शेतातील तण हे आपल्या पिकासोबत पडदा करते, विविध मूलद्रव्यांसाठी, सूर्यप्रकाशासाठी आणि पाण्यासाठी। आपण शेतात जे शेणखत टाकतो त्यातून बऱ्याचदा तणाचं बी शेतात पसरतं आणि तण वाढतं। त्यामुळे हे तण वेळेवर काढलं नाही तर आपल्या हळदीच्या पिकाला त्याचा फटका बसतो। त्यामुळे आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी तण नियंत्रण करताना बाळगाव्यात, एक म्हणजे खुरपणी आणि दुसरे म्हणजे त्याचं वेळ। हळद लागवडीनंतर साधारणपणे 60व्या दिवशी, 90व्या दिवशी आणि 120 दिवसांनी, म्हणजे अर्थात 60 दिवसानंतर प्रत्येकी 1 महिन्याला अशा 3 खुरपण्या कराव्यात आणि शेतातलं तण पाहूनच मजुरींवर खर्च करावा। शेतकरी बंधूंनो, मला यामध्ये एक महत्त्वाची सूचना द्यावीशी वाटते, चुकीचं तणनाशक वापरू नयेत, कारण त्याचा कंदावर विपरीत परिणाम होतो।

0: त्यामुळे हळद पिकामध्ये तणनाशक वापरणे टाळावे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहिले की वेळेवर केलेली मातीची भरणी आणि योग्य तण नियंत्रण हे हळदीचे उत्पादन घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. श्रोते हो सकाळचे 6:45 आणि 44 सेकंद झालेत. यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: असतात. आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपनी जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात. आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाईट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
1: आता हे होण्यामागची कारण काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
0: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे. आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इंटेक नाहीतर वॉटर इंटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान. जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरात. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय. त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते. स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक. काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं. आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय, सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तर बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना. तुम्ही त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही अशी 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिनेही लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके. यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो. मोबाईल, लॅपटॉप, TV, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे. पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा. आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय. ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, TV, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला. पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते. कारण ई कचरा हा साधा कचरा नाही. यात प्लास्टिकसोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाही आहे, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

0: परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2 वाजून
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: अपराध या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी.
1: सावित्रीच्या लेकींसाठी क्रांतिकारी योजना आर्यनंदी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम कारकीन फाटा ढोरकीन तालुका पैठण इथं इयत्ता 7वीत प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण अगदी मोफत. आजच संपर्क साधा. मोबाईल 705-705-2639.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
5: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.

0: सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
0: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

0: अनोळखी या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी.
1: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान.
2: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र

आकाशगंगा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. FM बँड 101.7 MHz स्वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एल निनोच्या

पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. अतिवृष्टीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि लातूरसह काही भागात भूकंपाचे धक्के. आणि आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान. आता सविस्तर बातम्या. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. काल नवी दिल्ली इथं एका उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते. गेले काही दिवस देशभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यंदा 442 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांनी मका, बाजरी

0: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान. आता सविस्तर बातम्या. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. काल नवी दिल्ली इथं एका उच्चस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते. गेले काही दिवस देशभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यंदा 442 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: उम्मीद यह है कि अच्छी वर्षा के कारण अब बोनी का क्षेत्र तेजी से बढ़ेगा. मानसून में देरी के कारण तुअर, सोयाबीन और कपास पर थोड़ा प्रतिकूल बोनी पर प्रभाव पड़ा है और अब किसानों को यह सलाह दी जा रही है कि इनकी जगह, क्योंकि अब देर हो जाएगी, तो मक्का, बाजरा और मूंग जैसी कम अवधि की फसल जो कम समय में आ जाती है उनकी बुआई को प्राथमिकता दें.
0: महाराष्ट्रातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी दिलं. दरम्यान राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत निवेदन सादर केलं. मुंबई पुणे मार्गावर कनेक्टिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी काही जणांनी जनतेची दिशाभूल करणारी विधानं केल्याबद्दल त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. या भागातली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी तज्ज्ञांकडनं शिफारशी मागवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान मुंबईत काल पावसानं उसंत घेतली असली तरी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या 4 तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सध्या 28,934 तर नागमठाण धरणातून सुमारे 50,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी इथल्या कचरा डेपो परिसरात काल दुपारी इमारत ढासळली. या इमारतीत सुमारे 23 नागरिक अडकले होते. त्यापैकी एकूण 14 नागरिकांची सुटका करण्यात आली असून उर्वरित नागरिकांचा शोध सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोकण आणि खान्देशासह अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि आंबेगावसह घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून माळशेज घाट, नाणेघाट, शिवनेरी किल्ला आणि भीमाशंकरसह इतर पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी सध्या निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसगाड्यांचं विद्युतीकरण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान हिंदी भाषिक रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी सर्व मदत करण्यात येत आहे. 16 ऑगस्टपासून या वाहनचालकांना मराठी भाषा येत नसल्यास वाहन परवाना रद्द केला जाईल असा इशारा परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिला. ते म्हणाले,
2: आम्ही आता 1989 कायद्यामध्ये सुधारणा केली आणि नियम 22, नियम 78, नियम 85 या नियमामध्ये आवश्यक बदल करून 16 ऑगस्टपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्याबाबतची अधिसूचना काढलेली आहे. पूर्वी जर मराठी व्यावहारिक न्याय आला तर दंडाच्या स्वरूपात त्यांना पावती त्यांची फाडत होतो तो मात्र आता मात्र जर त्यांना मराठी आलं नाही तर आम्हाला त्यांचं लायसन्स रद्द करण्याची ह्या नवीन कायद्यामध्ये तरतूद आहे.
0: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय हक्कांचं संरक्षण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काल विधानभवनात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाची सुनावणी लवकरच सुरू व्हावी यासाठी

0: राज्य शासनाच्या वतीनं आवश्यक अर्ज दाखल करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईत जे जे आणि केईएम रुग्णालयात चिरफाड न करता यंत्राद्वारे शवविच्छेदन प्रक्रिया येत्या 2 ते 3 महिन्यात सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र यंत्राद्वारे शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. छत्रपती संभाजीनगर नांदेडसह मुंबई नागपूर पुणे इथल्या बीएससी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता 50 वरून 100 करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. अंबाजोगाईसह अन्य जेएनएम महाविद्यालयांचं श्रेणीवर्धन करून तिथं प्रत्येकी 100 प्रवेश क्षमतेची बीएससी नर्सिंग महाविद्यालयं तसंच धाराशिवसह 10 शहरात नवीन शासकीय बीएससी नर्सिंग महाविद्यालयं स्थापन करण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. मराठवाड्यात परभणी हिंगोली आणि लातूरसह काही भागात मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात रात्री 1:30 सुमारास सलग 2 आणि तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी मोजली गेली असून हा या भागातील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर पहाटेपर्यंत भूकंपाचे 8 धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे हे गाव होतं. दरम्यान हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं. ते म्हणाले,
1: सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका. भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम आपल्या ठिकाणी पंचनामा आपले करून घेणार आहे. प्रशासन याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार.
0: आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या सोहळ्यासाठी मानाच्या 56 दिंड्यांमधील प्रत्येकी केवळ 10 वारकऱ्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश देण्यात आला होता. आज पालखी पुण्याकडे मार्गक्रमण करत आहे. मुक्ताईनगरहून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात पोहोचली. शहागड इथं गोदावरी पात्रात पादुकांना मंत्रोच्चाराच्या गजरात स्नान घालण्यात आलं. या सोहळ्यानंतर पालखी गेवराईला रवाना झाली. आज गेवराईच्या चिंतेश्वर मंदिरातून पालखी पुढच्या मुक्कामाकडे निघणार आहे. शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी काल बीड जिल्ह्यात परळीच्या औष्णिक विद्युत केंद्र वसाहतीत दाखल झाली. आज पालखी परळी वैद्यनाथ इथं पोहोचेल. त्यानंतर अंबाजोगाई आणि बोरी सावरगाव इथं पालखीचा मुक्काम असेल. धाराशिव शहरात राहणाऱ्या प्रतिभा प्रमोद हावळे या शिवणकाम व्यवसाय करतात. पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज केल्यावर अवघ्या काही दिवसात त्यांना आवश्यक साहित्य घरपोच प्राप्त झालं. याबाबत प्रतिभा हवळे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या,
2: छोटीशी माझी मशीन होती, मी त्याच्यावर म्हणजे छोटा व्यवसाय करत होते, पण आता ती मशीन भेटल्यामुळे माझा त्याच्यापासून मोठा व्यवसाय झाला. पीएम विश्वकर्मा योजनेचे ही साहित्य सगळं भेटलं मला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि आमदार राणादादा पाटील यांच्या सहकार्याखाली हे म्हणजे व्यवसाय चालू झाला. हे त्यांचे आभार मानत आहे.
0: मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या बूथ प्रतिनिधींनी सहयोग देण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या बैठकीत बोलत होते. राजकीय पक्षांकडून नियुक्त प्रतिनिधींनी आपल्या परिसरात मतदारांकडून अर्ज भरून जमा करावेत अशी सूचना त्यांनी केली. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात एका कंत्राटी अभियंता गणेश गुजर याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. तर अन्य एका प्रकरणात 7/12 नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदत निधी दिल्याप्रकरणी एका कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. अतिवृष्टीसंदर्भात सर्वतोपरी मदतीचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना आश्वासन. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:20 आणि 29 सेकंद झालेत.
4: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस.

0: एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल 7:40. 8:40 पायी वारी पंढरीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 हिंदी चित्रपट संगीत. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 10:05 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. 10:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, विषय पक्षाघात, पॅरालिसिस आणि आधुनिक उपचार पद्धती. तज्ज्ञ आहेत मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर विशाल गायकवाड. 11:05 गाता रहे मेरा दिल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम. यामध्ये तिची उद्योग भरारी या मालेत प्रीती जांभोरकर यांची मुलाखत, तसंच कलाविश्व या मालेत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 1:05 गीतबहार, 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र हे तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 2:30 आणि 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 4 वाजता संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 5 वाजता संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचं पुणे येथील आगमन सोहळ्याचं थेट प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:50 बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 6:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 10 वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एहसान अहमद यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकाल. आणि 10:30 नभोनाट्य शेवटी बाजी कोणी मारली लेखिका प्रियंवदा कारंडे हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गटशेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे। पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत। आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे। या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आत्तापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ। नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
1: धन्यवाद
0: सर। खरं तर खूप महत्त्वाचा आजचा आपला विषय आहे। आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे। म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं हे खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे। तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे, पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालं आहे, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत। याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे, की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं। त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती। त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्त्वाचं साम्य आहे आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्त्वाची ताकद आहे। गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे। त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला। त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कपमध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जागं करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल, आणि त्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण केल्या। एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं। माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय। जोपर्यंत वरनं कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर? तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद।
0: वा,
1: की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो। परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्त्वाची आहे। माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे। तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली। त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे, पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्त्व आहे। वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव, गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटिझन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता। फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची। तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता

0: पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल. परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन, कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे, अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कपमध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं पोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरंय, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशी ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेडमध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एन जी ओ आहे, ते एन जी ओ CSR कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एन जी ओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जागं करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय, शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. एक चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय, त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी केली तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं तुम्ही होलसेलमध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेलमध्ये,
1: होलसेल
0: होलसेलमध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनीबरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: हा खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली, आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गट शेतीच्या नियमामध्ये आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये

0: मध्ये इर्जिक, आवड सावड, अडजी पडजी हे शब्द आहेत. त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबर वरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत, काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे, म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला, पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनाने करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचं आहे, म्हणजे अनेक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं. आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेतीशाळा म्हणतात. ही डिजिटल शेतीशाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेती शाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोचवतो. आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाही आहे. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबे झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, ॲनेस्थेटिस वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावं असं वाटतं.
1: खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात. श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात 7:25 तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 7:40 आणि 14 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.
1: Ha ha ha ha.

0: भामटा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: सावित्रीच्या लेकींसाठी क्रांतिकारी योजना. आर्यनंदी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम, कारकीन फाटा, ढोरकीन, तालुका पैठण इथं इयत्ता 7वीत प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण अगदी मोफत. आजच संपर्क साधा. मोबाईल 705-705-2639.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं, लता मंगेशकर यांनी गायलेलं सामना या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आपण ऐकलं.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं माय माऊली या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पॅरालिसिस, पक्षाघात आणि आधुनिक उपचार पद्धती, औषधोपचार, रक्ताची गाठ काढण्याची प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मेंदू विकारतज्ञ डॉक्टर विशाल गायकवाड. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर आणि नंबर्स 2970212 आणि 2970231. नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970212 आणि 2970231. हॅलो डॉक्टर.

0: प्रपंच या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आणि श्रोत्यो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष. आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी. आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतने, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे, आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंद वारी.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय

समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ARDE ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या CSIR UGC नेट जून 2026 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक

0: मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादर करते धीरज केदारी.

मंडळी रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि आळंदीत दाखल झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडं प्रस्थान ठेवला. यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.

0: सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकर यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीने घेतलाय. पंढरीस जाये तो विसरे बाप माय, पंढरीस जाये तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे. अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंता न बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुख्याशी वाचा भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळे अशी पाय लुकांबळे वृद्ध होती तरणे, नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहू रे. हा वैष्णवांची मांडयाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल, हा जो सगळा सोहळा होणार आहे, याबाबत थोडस सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 वाजता आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल, प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल, नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकर यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल.
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, सामान्य प्रशासन, नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग्स आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं अशा आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेलं आहे, हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेलं आहे. दिवेघाटामध्ये सुद्धा हार्ड बॅरिकेटिंग सांगितलेली आहे. जुना जो रस्ता आहे तोच आम्ही वापरू असंही आपण त्यांना सूचना देऊन बाकीच्या ठिकाणी हार्ड बॅरिकेटिंगनी तिथे जे काही लँडस्लाइड्स होतील किंवा होत झालेले आहेत त्याला तिथे मज्जा होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून सेफ वारी आणि आपण जो रथ केलेला आहे त्या रथामध्ये सुद्धा दुर्घटना होणार नाही कारण पाय अडकण्याची शक्यता असते दर्शन घेताना. त्या दृष्टिकोनातून आपण तिथे सेफ वारीच्या दृष्टिकोनातून रथाची सुद्धा इंजिनिअरिंग त्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे.
0: प्रस्थान सोहळा समितीचे प्रमुख ऍडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप हे म्हणाले,
2: संस्थाननं यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की जे वारकरी या ठिकाणी येत आहेत त्या वारकऱ्यांनी

0: ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी किंवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा प्रकारची आपण सर्वांना सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे वारकऱ्यांनी त्या सूचनेचं पालन केलं. काल पुराचा आणि पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थांनं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्तांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आत्ता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे. कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतो आहे. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गानं आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
2: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व अधिक परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जी काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, दर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्या चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंशपरंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले.
3: रामकृष्णारी, महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतं आहे तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. यावर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळं आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान

0: संस्थेला प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडंसं आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आत्ता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले, अजून पाऊसवरती चालू आहे. तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी, त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10 ते 12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे. खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कुणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढीही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे कोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानांनी ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
4: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमचे दुकानं संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरीसुद्धा 24 तास पाण्यात असूनसुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला

0: ला गेला माल गेला त्याचं काही दुःख वाटलं नाही, पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे, आश्चर्य वाटलं. बाकी ग्रंथ पुस्तकं वया कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
2: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आहे आणि प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण शेवाई आठवड्याची शेवाई माऊलीची इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ती सांगन तिकडं आम्ही जातो. शेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण सहज घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपलं आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
3: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंसं वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंसं वाटलं
2: म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण आनंद भरपूर झाला आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला मागं हटत नाहीयेत. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असेल तरी पण माग वारकरी मागं हटत नाही. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
1: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलाश शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: अंधी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगुलस्वरातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी.
1: वर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

देवता या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी.

0: किशोर कुमार यांनी गायलेलं अनामिका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी.
1: वर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोतो, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक गुरुदत्त यांचाही आज जन्मदिवस. याच अनुषंगानं त्यांच्या काही गीतांचा आस्वाद आता आपण घेणार आहोत.

14 वी का चांद या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गालेलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं आहात. गीताला संगीत दिलं होतं रवी यांनी.

0: अम्मा।
1: अरे जा जा जा जा।
2: अरे सुन सुन सुन।
3: गीता दत्ता आणि मोहम्मद रफी यांच्या युगुलस्वरातलं आरपार या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार ओ पी नय्यर.

सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं, गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं प्यासा या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

اور مقطع پیش ہے. نعت احمد لکھی جب سے میں نے فراز.

ایک نعت پیش خدمت ہے. جب زمانے میں خیر البشر آ گئے,

0: 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नावनोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 1800-267-89-91, 1800-267-89-91, 1800-267-89-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिकमार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयानी बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-89-91, 1800-267-89-91, 1800-267-89-91, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अनुरूप विवाह संस्था. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 10:05:33 झालेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन.

0: रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात विठ्ठल विठ्ठल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांनी.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पॅरालिसिस, पक्षाघात आणि आधुनिक उपचार पद्धती, औषधोपचार, रक्ताची गाठ काढण्याची प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर विशाल गायकवाड. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर आणि नंबर्स 2970212 आणि 2970231. नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970212 आणि 2970231. हॅलो डॉक्टर.

पोस्टर गर्ल या चित्रपटातलं मृण्मयी शिरीष दाडके, प्रगती जोशी, रसिका गानो, कस्तुरी साईराम, पल्लवी तेलगावकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. वैभव जोशी यांच्या गीताला संगीत दिलं होतं अमित राज यांनी.

अदलाबदली या चित्रपटातलं सचिन पिळगावकर आणि जयश्री शिवराम यांच्या युगलस्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमर हल्दीपूर यांचं.

0: रोहन प्रधान यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं मंदार चोळकर यांचं स्माईल प्लीज या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आपण ऐकलात. आणि या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पॅरालिसिस, पक्षाघात आणि आधुनिक उपचार पद्धती, औषधोपचार, रक्ताची गाठ काढण्याची प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर विशाल गायकवाड. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर आणि नंबर्स 69702 आणि 69702 नंबर्स पुन्हा एकदा ऐका 2970212 आणि 2970231. हॅलो डॉक्टर.

आषाढवारी आनंदवारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका रोज सकाळी 6:30 वाजता।

0: एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी वैशाली नांदगावकर आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पक्षाघात अर्थात पॅरालिसिस किंवा स्ट्रोक याविषयी समाजात अजूनही जनजागृती म्हणावी तशी नाही, त्यामुळेच पक्षाघात आणि आधुनिक उपचार पद्धती याविषयी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत मेंदू विकारतज्ञ डॉक्टर विशाल गायकवाड. त्यांनी MBBS, MD आणि TM न्यूरोलॉजी या पदव्या संपादन केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल न्यूरोलॉजी फेलोशिपमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. 10 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 0240-2970-212 आणि 2970-231 या दूरध्वनी क्रमांकावर. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला महत्त्वाची सूचना अशी आहे की आपण जेव्हा आम्हाला कॉल कराल तेव्हा आपल्या रेडिओ सेटपासून दूर जाऊन आम्हाला कॉल करावा आणि प्रश्न विचारून झाल्यानंतर त्याचं उत्तर रेडिओ सेटवर ऐकावं. सूचना आपल्या लक्षात आलीच असेल, आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. डॉक्टर विशाल गायकवाड सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनःपूर्वक स्वागत करते.
2: नमस्कार,
1: घेऊयात कार्यक्रमातला पहिलाच फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार, शेवाळे बोलतो मॅडम.
1: बोला शेवाळे दादा, काय प्रश्न आहे आपला?
3: आजच्या कार्यक्रमाच्या विषयानुरूप जो पॅरालिसिस आजार आहे आज दिवसेंदिवस जरा वाढतानाच दिसतो.
1: हो,
3: तर यासाठी होऊच नाही यासाठी आपण काय दक्षता घेतली पाहिजे?
1: बर, शेवाळे दादा कुठून बोलताय आपण?
3: गोसाई पांगरी, तालुका मंठा, जिल्हा जालना.
1: बर बर, आपला प्रश्न कळालाय, डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं. डॉक्टर
2: शेवाळे साहेब, प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे. सो बेसिकली त्या प्रश्नाला आपण म्हणतो की काय काय आपल्याला प्रोफायलॅक्सिस घ्यायला पाहिजे ज्या रूपाने बेसिकली आपल्याला स्ट्रोक हा आजार कम्प्लिटली टाळता येईल. सो त्या पहिले सगळ्यात पहिले समजून घ्या की स्ट्रोक होतो कशामुळे आणि मग टाळणं त्याला सोपं जाईल. सो स्ट्रोक होण्यामागं काही कारणं अशी असतात की जे न टाळता येण्यासारखे असतात, जसं तुमचं वय आणि जेनेटिक प्रोफाईल. पण टाळणारी कारणं बरीच असतात, जसं डायबिटीस, BP, कोलेस्ट्रॉल आणि आपली लाईफस्टाईल. लाईफस्टाईल म्हणजे आपलं बेसिकली दैनंदिन आपली जीवनशैली.

0: स्ट्रोक टाळायचा असेल तर रुग्णाला बी पी किंवा डायबिटीज असेल तर त्याचं योग्य वेळेवर आणि प्रॉपर कंट्रोल करणं फार महत्त्वाचं असतं. बी पीचं टार्गेट तुमचं साधारण 120 ते 130 दरम्यान करणं आणि शुगर व्यवस्थित कंट्रोल करणं हे सगळ्यात दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्याव्यतिरिक्त आपलं जे जीवनशैलीमध्ये तेल कमी असणं, मसाला कमी असणं, कोलेस्ट्रॉलची तपासणी वयाच्या 85 वारंवार करणं, दर 6 महिन्यांनी किंवा वार्षिक तपासणी करणं आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण रक्तामध्ये जेवढं शक्य आहे कमीत कमी ठेवणं, ज्याला आपण एक बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो किंवा आपण LDL म्हणतो त्याला साधारणपणे 50 किंवा 100 खाली ठेवणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट असतं. त्याव्यतिरिक्त जर काही सवयी असतील जसं दारू, बीडी, सिगरेट, गांजा, ह्या सगळ्या सवयींचं कम्प्लिटली सेवन न करणं, ह्या सगळ्या सवयी बंद करणं, एवढे बेसिक जरी आपण गोष्टी केल्या तरी बऱ्याच प्रमाणे आपल्याला स्ट्रोक टाळता येईल. आणि त्याव्यतिरिक्त जर पेशंटनी डेली एक्सरसाइज केली, ज्याच्यामध्ये आपण कार्डिओ एक्सरसाइज ज्याला म्हणतो, 30 मिनिटची जर डेली कार्डिओ एक्सरसाइज असली तर तो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो आपल्याला स्ट्रोक प्रिव्हेंट करण्यामध्ये हेल्पफुल असतो.
1: खूप छान, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार,
1: बोला दादा.
2: मी अरे बोलतो, अरे खेडा छात्राबाद तालुका.
1: बोला दादा, काय प्रश्न आहे आपला?
2: प्रश्न असा आहे माझा की आता समजा पॅरलिस काही काही लोकांना झाल्यावर पिलास केल्यावर फरक पडत नाही.
1: बर,
2: आणि पॅरलिस होण्याचे लक्षण काय असतात?
1: बर, ठीक आहे, दोन्ही प्रश्न आपले कळालेले आहेत डॉक्टरांना, डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं.
0: सो पॅरालिसिस या आजाराला जसं आपण म्हणतो अर्धांगवायू, सो त्यामध्ये आमचं एक न्युमॉनिक असतं ज्याला आपण बी फास्ट न्युमॉनिक म्हणतो. बी म्हणजे बॅलन्स, याचा अर्थ पेशंटचा अचानक तोल गेल्यासारखं वाटणं आणि दिसायला दोन दोन दिसणं. ई म्हणजे आयसाईट, ज्याच्यामध्ये पेशंटला अचानक अंधत्व येणं किंवा अचानक एका डोळ्याने दिसायला बंद होणं. एफ म्हणजे फेस, याचा अर्थ पेशंटला अचानक तोंडाला वाकडेपणा येणं. ए म्हणजे आर्म, याचा अर्थ पेशंटला अचानक हातापायाची ताकद जाणं, एक हात एक पायाची ताकद प्रामुख्याने जाणं. एस म्हणजे स्पीच, ज्यामध्ये पेशंटला अचानक बोलताना बोबडी व्हायल्यासारखं होणं. आणि त्या व्यतिरिक्तही बरीच लक्षणं असतात ज्यामध्ये प्रामुख्याने अचानक स्वभावामध्ये बदल होणं, अचानक बोलणं न कळणं, अचानक बोलताना अडखळतेपणा येणं. आणि ही जर सगळं लक्षणं लक्षात आली तर लवकरात लवकर स्ट्रोक रेडी हॉस्पिटलला जाणं. बेसिकली याला आपण बी फास्ट म्हणून न्युमॉनिक म्हणतो स्ट्रोकमध्ये. आणि दुसरं जो तुपताना तुमचा प्रश्न होता की स्ट्रोक बरा होत नाही, स्ट्रोक आपण कुठल्या वेळेस त्याला ट्रीट केलं त्यावर सगळं डिपेंडेंट असतं. जर आपण स्ट्रोक 24 तासाच्या आत ट्रीट केला तर बरेच माझे रुग्ण आहेत जे चालत घरी गेलेले आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी. पण जर वेळेची 24 तासानंतर जर का आपण बेसिकली पेशंटला ट्रीट करायला गेलो तर त्यानंतर मग थोडीशी लिमिटेशन्स असतात, कारण की मेंदूच्या ज्या कोशिका मृत पावतात त्यानंतरही स्ट्रोकला बरा करता येऊ शकतं, पण त्याला थोडासा वेळ लागतो आणि फार ॲग्रेसिव्हली आपल्याला रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस त्यासाठी करावे लागतात. हा स्ट्रोक डेफिनेटली बरा होतो आणि प्रत्येक स्ट्रोक बरा होतो अशी आपली बेसिकली धारणा आहे.
1: अरे वा, हे खूप छान मत आपण सांगितलं डॉक्टर विशाल गायकवाड सर. खूप सोप्या शब्दात आपण आमच्या श्रोत्यांना माहिती देतात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार,
1: बोला.
3: माझं नाव पोपट तंटू कातोळे, मी कन्नड तालुक्यातून बोलतोय, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून.
1: बर,
3: माझ्या तळपायांना असं थंड आणि अशा मुंगे आल्यासारखे होते आणि जड पडतात.
1: बर, हे नेहमीच होत
3: जास्त आणि थंड काही सहन होत नाही.
1: बर,
0: आणि दोन्ही पायाला येतात की एकच पायाला आहेत?
3: त्यांनी L4 L5 मध्ये त्यांनी गॅप सांगितलं सर.
0: अच्छा, दोन्ही पायाला मुंगे आहेत की एकच पायाला आहेत?
3: दोन्हीला येतात, डायव्याला जास्त येतात सर.
0: डायव्याला जास्त आहेत पण उजव्या पायाला पण आहेत आणि तळ पायाला येतात.
3: हो सर, हो.
0: ओके, सो ज्याप्रकारे तुम्ही लक्षणं मला सांगतायत, सो L4 L5 पेक्षा हा आजार पेरिफेरल न्यूरोपॅथी असण्याची शक्यता थोडी जास्त वाटते, कारण की युजली जर डिस्कचा प्रॉब्लेम असला तर त्यामध्ये युजली एका पायाला, असं नाही की दोन्ही पायाला येऊ शकत नाही, एका पायाला जास्त कंप्लेंट्स असतात आणि ते कमरेपासून असतात. पण जेव्हा तुमच्या फक्त तळव्यांना मुंग्या येतात किंवा तळवा जड पडतोय किंवा तळव्याला बर्निंग आहे, आग ज्याला आपण म्हणतो रात्रीच्या टायमाला स्पेसिफिकली, तर मला असं वाटतं की तुमच्या केसमध्ये एक पेरिफेरल न्यूरोपॅथी ज्याला आपण म्हणतो तो एक बघायला पाहिजे, डायबिटीज बघायला पाहिजे, नसांची टेस्ट करायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुमचं जर कमरेचा MRI झाला असेल तर जवळपास न्यूरोलॉजिस्ट जेही असेल त्यांना दाखवून तुम्ही त्याची ट्रीटमेंट योग्य घेऊ शकता.
1: खूप छान सर, डॉक्टर विशाल गायकवाड सर खूप छान माहिती आपण देत आहात. श्रोते, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल, कर्करोग आणि कर्करोग शस्त्रक्रिया, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार, शल्यचिकित्सा, फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकार आणि

0: उपचार, पोटविकार, कांना घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, सांधेबदल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, सुसज्ज पॅथॉलॉजी, MRI सिटी स्कॅन, 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, KR सिग्मा हॉस्पिटल, शहानूरबिया दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 02-40-23-66-666. डॉक्टर, पक्षाघाताच्या काही विशेष चाचण्या टेस्ट काही आहेत का, याविषयी आपण सांगावं.
1: सो पक्षाघात जेव्हा निदान होतं, सो हे बेसिकली एक मोर ऑफ क्लिनिकल डायग्नोसिस आहे. म्हणजे आपल्याला बघून पेशंटला लक्षात येतं की याला पक्षाघात झालेला आहे. कारण की एक अर्धांग पेशंटच युजली आम्हाला सांगतो की याला पक्षाघात झालेला आहे. पण त्याला कन्फर्म करण्यासाठी महत्वाचं असतं, कारण की पक्षाघाताचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक एकाला म्हणतो आपण इश्केमिक स्ट्रोक, ज्यामध्ये रक्ताची नलिका गुठळी आल्यामुळे बंद पडते. आणि दुसरा प्रकार असतो हेमरेजिक स्ट्रोक, ज्याच्यामध्ये बेसिकली रक्ताची नलिका फाटते. त्यामुळं ज्या सेंटरला MRI अवेलेबल नसेल त्या सेंटरला आपण CT स्कॅन जरी केला तरी योग्य आहे. त्यामध्ये आपल्याला जो रक्ताचा जो पक्षाघाताचा प्रकार आहे तो इश्केमिक आहे की हेमरेजिक आहे ते डिफरेन्शिएट होतं आणि पुढची ट्रीटमेंट सोयीस्कर होते. पण जर MRI अवेलेबल असेल तर MRI आपल्याला जास्त प्रकारे इन्फॉर्मेशन देतं. स्ट्रोक कुठला आहे, नळी कुठे बंद आहे, ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आपल्याला MRI वर कळते. त्यामुळे प्रामुख्याने रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन असतात. आणि त्या व्यतिरिक्त डॉप्लरमध्ये आपण जर तुमच्याकडे MRI अवेलेबल नसेल तर आपण डॉप्लर म्हणून सुद्धा इन्व्हेस्टिगेशन असतं, ज्यामध्ये आपण कॅरोटिड्स बघू शकतो आणि रक्तनलिका बारीक पडली आहे का ते बघायला हरकत नाही.
0: बरं डॉक्टर, याविषयी अधिक बोलूयात, घेऊयात एक फोन.
1: ओके,
0: नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार, नांदगाव ताई.
0: नमस्कार, नमस्कार, बोला दादा.
2: डॉक्टर साहेब नमस्कार.
1: नमस्कार सर.
2: सर, मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलत आहे, घाटंजीवरून, सुरेश पुटकजवार.
0: काय प्रश्न आहे आपला?
2: लकव्याचे प्रकार म्हणजे कोणते असतात हा माझा प्रश्न होता.
0: बर, अजून काही विचारायचंय?
2: नाही, एवढंच विचारायचं.
0: ठीक आहे, कार्यक्रमात फोन केलात यासाठी आभार. डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं. डॉक्टर,
1: सो लकव्याचे बेसिकली प्रामुख्याने दोनच प्रकार असतात, जसं आपण आत्ताच बोललो की ज्याला आपण इश्केमिक स्ट्रोक म्हणतो आणि हेमरेजिक स्ट्रोक म्हणतो. म्हणजे डोक्यामध्ये रक्ताची नलिका फाटल्यामुळे होणारा जो स्ट्रोक आहे त्याला आपण हेमरेजिक स्ट्रोक असं म्हणतो. आणि रक्ताची गुठळी नलिकेमध्ये अडकल्यानंतर जो रक्ताचा जो डोक्याचा भाग मृत पडतो त्याला आपण इश्केमिक स्ट्रोक असं म्हणतो. हे दोन प्रामुख्याने प्रकार आहेत. त्या व्यतिरिक्त काही हेमरेजिक स्ट्रोकमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये SA कॅटेगरी असते, ज्याला आपण सबअरक्नॉइड हेमरेज असं म्हणतो. ज्यामध्ये रक्तनलिकेमध्ये फुग्गा असतो किंवा रक्तनलिकेमध्ये फुग्यांचा गुच्छा असतो आणि त्यामध्ये सुद्धा रक्त लीक झाल्यामुळे जे ब्लिडिंग होतं त्याला आपण SA असं म्हणतो. तो एक वेगळा प्रकार झाला.
0: डॉक्टर, आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात खूप क्रांती झालेली आहे.
1: अगदी.
0: तर पक्षाघातावर देखील शस्त्रक्रिया होते असं आता अलीकडच्या काळात दिसून येत आहे.
1: yes.
0: पण अजूनही सामान्य लोकांना त्याविषयी माहिती नाही. मेकॅनिकल थ्रोम्बेक्टमी, मला वाटतं उच्चार जर चुकला असेल तर आपण तो करेक्ट करावा. तर याविषयी आपण थोडंसं रुग्णांना आणि आमच्या श्रोत्यांना सांगावं, जेणेकरून त्यांच्यात अधिक अवेअरनेस तयार होईल.
1: सो एक पूर्वीचा जो काळ होता, एक साधारण 10 वर्षांपहिले स्ट्रोकची ट्रीटमेंट फार लिमिटेड होती. सो ज्यामध्ये फक्त गोळ्या औषधं आणि रक्तपातळीचे इंजेक्शन तेही पहिल्या फक्त 4.5 तासांमध्ये देता येऊ शकत होतं. पण आता स्ट्रोकची मेन ट्रीटमेंट, स्ट्रीमलाईन ट्रीटमेंट आता 24 तासांपर्यंत आहे. 2005 पासून जे आपले विविध वैज्ञानिक संशोधन झाले त्यामध्ये बेसिकली बऱ्याच गोष्टी आढळल्या आणि त्यामध्ये आता आपण पहिले जी स्ट्रोकची ट्रीटमेंट 6 तासांमध्ये करू शकत होतो ती ट्रीटमेंट आता साधारण 24 तासांपर्यंत करतो. आणि त्या ट्रीटमेंटला बेसिकली मेकॅनिकल थ्रोम्बेक्टमी किंवा इंट्राक्रेनियल क्लॉट रिट्रिव्हल असं बेसिकली इंग्लिशमध्ये नाव आहे. सो ह्या प्रक्रियेमध्ये आपण काय करतो, ह्या प्रक्रियेमध्ये जी रक्ताची गुठळी आढळलेली आहे आपल्याला MRI मध्ये, आपण जांघेच्या रक्तनलिकेमधून एक छोटी सुई टाकतो आणि दुर्बीनद्वारे आत जाऊन काही विशिष्ट हार्डवेअर आपल्याकडे असतं, ज्याला आपण ॲस्पिरेशन कॅथेटर आणि स्टेंट रिट्रिव्हर असं म्हणतो. आणि सोलुम्ब्रा मेथडनी आपण ती पूर्ण गाठ डोक्यामधून स्टेंटनी बाहेर काढतो. सो दॅट आपला जो रक्ताचा प्रवाह आहे तो रक्तनलिकेमध्ये सुकर झाला पाहिजे आणि मेंदूचा जो भाग आहे, मेंदूकाच्या ज्या कोशिका आहेत ज्या त्या मृत पावणाऱ्या आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पिनम्रा झोन म्हणतो, तो पिनम्रा झोन वाचवण्याचं काम बेसिकली ही प्रक्रिया करते. प्रत्येक मिनिटाला साधारण 1.9 मिलियन न्यूरॉन्स बेसिकली मरण पावतात. सो आपण जेवढे जास्त न्यूरॉन्स वाचवले तेवढं जास्त पेशंटची रिकव्हरी होणं पॉसिबल असतं. एक जर एक्झाम्पल स्वरूपी तुम्हाला सांगितलं तर रिसेंटली आमच्याकडे एक 24 वर्षाचा मुलगा आला होता. सो त्या मुलाला क्रिकेट खेळताना बॉल लागला आणि जेवण

0: करताना तो जागेवर कोसळला.
1: अच्छा
0: लोकल असल्यामुळे रिलेटिवनी 2 ते 2.5 तासांमध्ये आपल्या हॉस्पिटलला आणलं
1: हाँ
0: आणि 2.5 तासानंतर आपण 1/2 ते 1.5 तासामध्ये त्याला सर्जरीला घेतलं. सर्जरी झाल्यानंतर जो पेशंट, ज्याचं आपण NIHS एक आमचा स्कोअर असतो ज्यामध्ये पेशंट किती खराब आहे बेसिकली ते ठरत असतं, तर ह्या पेशंटचा NIHS स्कोअर 1/16 ते 1/18 म्हणजे फार खराब होता. नेक्स्ट डे सर्जरीच्या अगदी दुसऱ्या दिवशी पेशंट पूर्ण शुद्धीत आला आणि 5व्या दिवशी चालत घरी गेला.
1: किती छान.
0: सो ही बेसिकली एक प्रकारे बून आहे. सो मेडिकल ट्रीटमेंट आता फक्त गोळ्यांवर राहिलेली नाही किंवा इंजेक्शनवर राहिलेलं नाही, याच्यामध्ये आपण सर्जरीद्वारे हा आजार कम्प्लिटली बरा करू शकतो, हे बेसिकली मला आवर्जून सांगायचं आहे.
1: खूप छान सर. पण मग ही शस्त्रक्रिया करताना रुग्णांची अवस्था म्हणजे प्रत्येकावरच करता येते की त्याला काही मर्यादा असतात सर?
0: एक्झॅक्टली. सो हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे बेसिकली, की मेकॅनिकल थ्रोम्बेक्टेमीला एक लिमिट आहे, ते आहे 24 तासांचं. सो पहिल्या 24 तासांमध्येच आपल्या कोशिका या जागृत असतात आणि त्या जागृत कोशिका आपण जेवढ्या जास्तीत जास्त वाचवू शकतो ते वाचवणं आपल्याला बेसिकली करायला पाहिजे. 24 तासानंतर ही शस्त्रक्रिया करता येत नाही, पण जेवढा वेळ आपण वाया घालवतो, म्हणजे जर एखाद्या रुग्णाला 6 तासामध्ये आपण लवकर आणलं, 12 तासात आणलं आणि 12 ते 24 तासात आणलं, तर त्याच्यामध्ये रिकव्हरीमध्ये डिफरन्स असतो. सो पहिल्या 6 तासातले रुग्ण अगदी 5व्या 4थ्या दिवशी चालत जातात. 6 ते 12च्या दरम्यान जर आपण आणलं तर त्यामध्ये 20-30% डेफिसिट राहू शकतो. 12 ते 14मध्ये 40-50% डेफिसिट राहू शकतो. आणि मग जर हा रुग्ण 24 तासानंतर आला तर मग त्यानंतर मात्र गोळ्या औषधं आणि इतर रिहॅबिलिटेशन या सगळ्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यायला पाहिजे.
1: अत्यंत महत्वाची माहिती डॉक्टर आपण सांगत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. बरं, बोला संजय दादा, काय प्रश्न आहे आपला?
2: मॅडम, माझं डाव्या साईडचं आहे ना गरम लागत आहे मला माझे बालात आणि उजव्या साईडचं गार लागते बघा, तर काय पॅरलेसचं काही असू शकतं काय?
1: बरं डॉक्टर, काही उपप्रश्न आपल्याला विचारायचे आहेत का?
0: तुम्हाला हाताला काही ताकद कमी झाल्यासारखं किंवा हात काही जड पडल्यासारखं वाटतं?
2: हा, म्हणजे माझा परत करंट बी लागलेला मला, ऑक्सिजन माझ्या म्हणजे कोरोना चार्ट बसलेले 11,000 होईल त्याचा.
0: आणि उजव्या साईडला घाम येत नाही का?
2: उजव्या साईडला नाही, गार लागत साईड.
0: ओके ओके. आणि कुठल्या हाताला करंट लागलेलं तुम्हाला?
2: हा, उजव्या हाताला करंट लाग, म्हणजे तार पकडली होती हातात सगळ्या अंगाला, म्हणजे सगळं अंग भाजलेली माझं.
0: अच्छा, म्हणजे त्याच हाताच्या बेसिकली नसा तुमच्या डॅमेज आहेत बेसिकली?
2: हा,
0: बेसिकली जेव्हा करंट लागतो तर त्या हाताला बऱ्याच नसा ज्या असतात आपल्या, सो करंट जो आहे तो नसांमधून जातो, राईट? सो बऱ्याच वेळेस आपल्या त्या नसा आहेत त्या भागाच्या डॅमेज झालेल्या असतात. सो त्यावेळेस तुमचा नसांची काय टेस्ट होती, सध्या तुमची स्किनची कंडिशन काय आहे आणि MRI तुमचा सर्व्हायकल स्पाईनचा काय होता, त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंडंट असतात. सो हो, येस. सो सिग्मा हॉस्पिटलला तुम्ही जर पॉसिबल असेल तर मला भेटू शकता, तिथं योग्य ते बेसिकली तुमचे एक्झामिनेशन करून आपण पुढची निर्णय घेऊ शकतो तुमच्यासाठी.
1: धन्यवाद कार्यक्रमात फोन केलात यासाठी. श्रोतेहो, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल, कर्करोग आणि कर्करोग शस्त्रक्रिया, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार, शल्यचिकित्सा, फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकार आणि उपचार, पोटविकार, कांना घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, सांधेबद्दल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, सुसज्ज पॅथॉलॉजी,

0: राय सिटी स्कॅन, 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, केअसिग्मा हॉस्पिटल, शहानूर मिया दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 0240-2366-666. डॉक्टर, आपण 2-3 प्रश्नाचं उत्तर देताना पक्षाघात आल्यानंतर रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठीचा जो वेळ आहे या संदर्भात वारंवार हायलाईट केलं आहे, तर हा गोल्डन आवर ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भात आपण थोडा प्रकाश टाकावा म्हणजे श्रोत्यांना आणखी माहिती मिळेल.
1: अगदी. सो वारंवार जेव्हा आपण म्हणतोय की वेळ महत्वाचा आहे किंवा आम्ही त्याला स्ट्रोक भाषेमध्ये म्हणतो टाइम इज ब्रेन, त्याचं कारण असं आहे की मेंदूला जो सप्लाय असतो सो तो मेनली ऑक्सिजनचा आणि ग्लुकोजचा असतो, आणि मेंदूमध्ये कुठलीही प्रकारची जी संरचना नाही आहे की तो ग्लुकोज आणि ऑक्सिजन जसं बाकी ऑर्गनमध्ये आहे की साठा करून ठेवावं. सो सप्लाय हा कंटिन्युअसली ब्रेनसाठी महत्वाचा असतो, आणि तो सप्लाय एक वेळेस खंडित झाला की त्यानंतर ब्रेन मृत व्हायला सुरुवात होतं, ब्रेनच्या कोशिका मृत व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे बेसिकली गोल्डन आवरचा कन्सेप्ट आलाय. याचा अर्थ तुम्ही रुग्णाला पहिल्या 4.5 तासांमध्ये हॉस्पिटलला आणणं फार महत्वाचं आहे, कारण की पहिल्या 4.5 तासांमध्ये एक थ्रोम्बोलिसिस ज्याला आपण क्लॉट बस्टरचं इंजेक्शन म्हणतो ते इंजेक्शन रुग्णाला देता येऊ शकतं. आणि हे इंजेक्शन असं आहे की ते सध्या आता तालुका प्लेस, जिल्हा प्लेस सगळ्या जागेवर मोरलिस्ट अवेलेबल आहेच, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणीच नाही इवन जवळपासच्या कुठल्याही जालना, बुलढाणा, बीड, हिंगोली, वाशिम इथे सगळीकडे आजकाल इवन सिल्लोड सारख्या जागेवर आता थ्रोम्बोलिसिस व्हायला सुरुवात झालेली आहे. सो मोठ्या हॉस्पिटलनं आता आपण सुरुवातीला छोट्या हॉस्पिटलला जरी गेलो आणि लायसिस केलं, थ्रोम्बोलिसिस केलं आणि त्यानंतर जर योग्य कॅन्डिडेट असेल तर मग स्ट्रोक रेडी सेंटरला पाठवणं जिथं मेकॅनिकल थ्रोम्बेक्टम इंट्राक्रॅनियल क्लॉट रिट्रीव्हल होतं त्या हॉस्पिटलला पाठवणं गरजेचं असतं जर आपल्याला मोठ्या रक्तनलिकेचा आजार असला तर.
0: बरं, डॉक्टर विशाल गायकवाड सर, आता आपण तालुका प्लेसेसचा उल्लेख केला तर त्याला अनुषंगूनच मला असा प्रश्न विचारायचा आहे की ग्रामीण भागात पक्षाघाताच्या उपचारांसाठी काय काय आव्हान आहे, कारण शहरात अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध आहेत, ग्रामीण भागात ही अवस्था नसते, तर तिथे कशी आव्हानं आहेत आणि त्याला तिथल्या लोकांनी कसं सामोरं जायला पाहिजे?
1: सो ग्रामीण भागामध्ये बेसिकली 2 आव्हानं आहेत, एक आहे वैचारिक आव्हान आणि दुसरं आहे मेकॅनिकल. सो वैचारिक म्हणजे काय की गावामध्ये बऱ्याच अंधश्रद्धा असतात, कारण की गावामध्ये आपण जर तुम्हाला कल्पना असेल तर बरेच स्वयंघोषित स्ट्रोक सेंटर्स आहेत. सो बऱ्याच वेळेस रुग्ण अशा सेंटर्सकडे वळतात आणि आपला गोल्डन आवर वाया घालवतात. सो अशा वेळेस रुग्णांना कुठेतरी ही कल्पना देणं महत्वाचं असतं, त्यांची ही श्रद्धा अंधश्रद्धा काढणं महत्वाचं असतं की स्ट्रोक हा सध्या एक काही दैविक आजार नाही आहे की ज्यामध्ये आपल्याला वायू जाणं वगैरे वगैरे हे जे आपण शब्द ऐकतो नेहमी तसा प्रकार नाही आहे, हा रक्ताच्या गुठळीमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे आपल्याला स्ट्रोक रेडी सेंटरकडे धावणं सगळ्यात महत्वाचं आहे रॅदर दॅन कुठल्याही स्वयंघोषित सेंटरकडे जाण्यापेक्षा. आणि दुसरं असतं काही ॲक्च्युअल डिफिकल्टीज, जसं सिटी स्कॅन सेंटर हे बऱ्याच गावांमध्ये अवेलेबल नसतं, ते आता डायरेक्टली तालुका प्लेसेसमध्ये अवेलेबल असतं, तर आपल्याला अशाच सेंटरमध्ये जायला पाहिजे जिथं सिटी स्कॅन अवेलेबल आहे आणि जिथं ॲक्टिवली स्ट्रोकसाठी आणि हृदयासाठी लायसिस केलं जातं, क्लॉट बस्टर इंजेक्शन अवेलेबल असतं.
0: अच्छा.
1: येस. सो मोठे जे तालुके आहेत, जवळपास औरंगाबादच्या सगळ्या मोठ्या तालुक्यांमध्ये स्ट्रोक लायसिस होतं.
0: छान.
1: आणि जिल्ह्यांमध्ये तर जवळपास सगळ्याच जागेवर होतं आता.
0: बरं.
1: मेकॅनिकलची सुविधा मात्र फार लिमिटेड जागेवर अवेलेबल आहे सध्या मराठवाड्यामध्ये, फक्त ती औरंगाबादमध्येच अवेलेबल आहे. त्यातल्याही औरंगाबादमध्ये सुद्धा फार लिमिटेड जागेवर अवेलेबल आहे, त्यातल्या त्यात आपण युनायटेड सिग्मा हे स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून स्वतःला आपण घोषित केलेलं आहे. आणि मोर दॅन 100 मेकॅनिकल थ्रोम्बेक्टमीज आपण ह्या मागच्या 4 वर्षात सिग्माला केलेल्या आहेत.
0: खूप छान सर, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार,
2: मी राजेंद्र मिसाळ बोलतोय, मुक्काम पोस्ट नारायणगाव तालुका पैठण बोलतो.
0: बर, बोला दादा, काय प्रश्न आहे आपला?
2: माझा प्रश्न असा आहे, मला 2019 ला आहे ना प्यारलिसिस झालेला आहे, 22 बाजू आहे. माझा हात काम करत नाही आणि थोडं फारसं वाटत, इकडं पायामध्ये प्रॉब्लेम आहे आणि हातामध्ये प्रॉब्लेम आहे, बोट वळत नाही, मूठ उघडत नाही, लागत नाही.
0: काय वय आहे दादा आपलं?
2: माझ 45 वय.
0: बर डॉक्टर, काही उपप्रश्न?
1: ठीक आहे. बेसिकली आता स्ट्रोक तुम्हाला होणे काही काळ गेलेला आहे, त्यामुळं हाताची बोटं वळणं किंवा पाय कडकपणा असणं हे सगळं बेसिकली स्पॅस्टिसिटीचे लक्षणं आहेत. सो सध्या तुम्हाला मदत केल्या जाऊ शकते ती बेसिकली न्यूरो रिहॅबिलिटेशननी. सो न्यूरो रिहॅबिलिटेशनमध्ये आता त्याच्यामध्ये सुद्धा बरेच ॲडव्हान्समेंट आलेले आहेत. पहिले पूर्वी जे हातांनी आपण फिजिओथेरपी वगैरे करायचो त्यामध्ये आता बऱ्यापैकी रोबोटिक्स आलेले आहेत. आता सिग्माला सुद्धा एक रोबोटिक हँड म्हणून असतं ज्यामध्ये आपण बेसिकली थेरपी जी आहे ती पूर्ण रोबोटिक पद्धतीने करतो.

0: तो
1: बर
0: आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन ओव्हर अ पिरियड फार चेंजिंग एक फील्ड आहे, त्यामुळं आणि जर सपोज इनकेस रोबोटिक्सनी नाही झालं किंवा फक्त रिहॅबिलिटेशन नाही झालं आणि कडकपणा जर फारच असेल तर इव्हन बोटॉक्सनी आपण हातापायाचा कडकपणा कमी करण्यामध्ये मदत देऊ शकतो.
1: डॉक्टर विशाल गायकवाड सर, इतक्या सहज आणि सोप्या शब्दात आपण माहिती देत आहात श्रोत्यांना. नक्कीच आमचे श्रोते हा कार्यक्रम ऐकल्यानंतर पक्षाघाताविषयी जास्त जागरूक होतील. श्रोते, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल, कर्करोग आणि कर्करोग संबंधी शस्त्रक्रिया, हृदयविकार आणि हृदय शस्त्रक्रिया, मेंदूविकार, शल्यचिकित्सा, फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार, मणक्याचे विकार आणि उपचार, पोटविकार, कानना घसा आजारांवर उपचार, युरोलॉजी, किडनी विकार, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, स्त्रीरोग तपासणी आणि उपचार, अस्थिरोग उपचार, सांधेबदल शस्त्रक्रिया, नेत्र उपचार, मधुमेह उपचार, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, सुसज्ज पॅथॉलॉजी, MRI, सिटी स्कॅन, 24 तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, केअर सिग्मा हॉस्पिटल, शहानूर मिया दर्गा रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 0240-2366-666. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: नमस्कार,
2: पिराजी भेरजे बोलतो मॅडम.
1: कुठून बोलताय दादा?
2: नांदेड.
1: नांदेड, बर, काय प्रश्न आहे दादा?
2: प्रश्न असा आहे, अगोदर पॅरालिसिस झालेला आहे तर त्यावर दुरुस्तीसाठी काही उपचार उपलब्ध होतात का, आणि जर एकदा झालेला असेल तर तो परत होतो का?
1: वा, चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे.
0: साधारण कधी पॅरालिसिस झाले आपल्याला?
2: सर, 2 वर्षापूर्वी.
0: 2 वर्षापूर्वी. आणि सध्या ताकद किती आहे हातापायची? म्हणजे हात वर केला जाऊ शकतो, चालता येते तुम्हाला?
2: हा, येते.
0: चालता येतोय. मग सध्या आता काम करताना काय काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला?
2: वडिलाला आहेत, त्यांना फोन धरताना थोडा हात थरथर कापतो आणि आवाज तोतरा येतो.
0: बरोबर. आणि पायाला काही त्रास आहे?
2: नाही, पायाला काही त्रास नाही.
0: बरोबर. सो बेसिकली आपल्याला माइल्ड डेफिसिट आहे सध्या, सो त्याला डेफिनेटली बरं करता येऊ शकतं, ज्याला आपण फिजिओथेरपी म्हणतो. फिजिओथेरपी करून हाताची ताकद वापस आणता येऊ शकते, आणि बोलण्यामध्ये सुद्धा स्पीच थेरपी म्हणून असते, तर ती पण थेरपी तुम्ही अवेल करू शकता आणि तुमचा स्ट्रोक अजून जास्त बरा करू शकता. दुसरा प्रश्न असतो, बेसिकली पॅरालिसिस पुन्हा येऊ शकतो का? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याला आपण रिकरन्स ऑफ स्ट्रोक म्हणतो. सो तत्पूर्वी आपण हे समजून घेऊ की स्ट्रोक पुन्हा येतो का. सो स्ट्रोक पुन्हा येण्याचे प्रामुख्याने 2 ते 3 कारणं असतात, ज्यामध्ये रक्तपातळीच्या औषध गोळ्या बंद करणं, रक्तपातळीच्या औषध गोळ्या चालू असताना जर का आपलं कोलेस्ट्रॉलचं कंट्रोल नसलं, डायबिटीसचं कंट्रोल नसलं, BP कंट्रोल नसलं किंवा त्याच्या गोळ्या बंद झाल्या तरी पण पुन्हा पॅरालिसिस येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त जर आपण सगळ्या गोळ्या व्यवस्थित घेतोय, BP शुगर सगळं कंट्रोल आहे, पण आपलं रक्तनलिका जर बारीक असल्या, आपल्याला डोक्याला जे सप्लाय करणार रक्तनलिका असतात ज्याला आपण कॅरोटिड आर्टरी म्हणतो, ती बऱ्याच वेळेस 70-80% बंद असल्या कारणाने आपल्याला पॅरालिसिस होतो. आणि तो पॅरालिसिस बेसिकली निदान होतो की पॅरालिसिस झालेला आहे, पण रक्तनलिका न बघितल्यामुळं पेशंटला पुन्हा स्ट्रोक येण्याची भीती असते. त्या व्यतिरिक्त काही पॅरालिसिस जे असतात ते कार्डिओएम्बोलिक असतात, म्हणजे हृदयातून होणारे स्ट्रोक. सो ज्या पेशंटमध्ये हृदयाचे ठोके अनियमित असतात किंवा हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी जास्त नसते, सो अशा रुग्णांमध्ये रक्तपातळीच्या ज्या गोळ्या असतात त्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या असतात, आणि रक्ताची गुठळी हृदयात जर असली तर ती वारंवार वर जाऊन पुन्हा पुन्हा पॅरालिसिस होऊ शकतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइडेबल आहेत आणि ट्रीटेबल आहेत. हृदयाच्या आजाराला जर प्रॉपरली अँटीकॉग्युलेशन दिलं आणि रक्तपातळ तुमचं प्रॉपर मेंटेन केलं तर पुन्हा स्ट्रोक होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर असते. प्लस जर स्ट्रोक झालेला आहे आणि जर तुमची रक्तनलिका बारीक असली तर त्या रक्तनलिकेला आपण एंजिओग्राफी करून, DSA करून त्याला जर का स्टेंट टाकला तर पुन्हा स्ट्रोक होण्याची शक्यता नाहीशी होऊन जाते.
1: अरे वा, खूप छान. डॉक्टर विशाल गायकवाड सर, खूप छान माहिती आपण देत आहात. पक्षाघात टाळण्यासाठी आहार कितपत महत्वाचा आहे?
0: अगदी. सो कुठलाही आजार जो असतो, जसं हृदयाचा आजार म्हणा किंवा डोक्याचा आजार म्हणा, स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, सर हा टाळण्यासाठी आहार हे खूप महत्वाचं आहे. आहार आणि एक्सरसाइज, डाएट आणि एक्सरसाइज हे सगळ्यात महत्वाचं असतं. सो डाएटमध्ये आपलं जे इंडियन नॉर्मल इंडियन डाएट आहे ज्याला आपण सात्विक जेवण म्हणतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जेवणामध्ये साधी डाळ, भात, भाजी आणि पोळी हे जे डाएट आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. पण त्या व्यतिरिक्त आपण जे बघतोय आता रिसेंटली की आपला कल हा थोडासा पाश्चात्य जेवणाकडे गेलेला आहे, ज्यामध्ये बेसिकली आपण पिझ्झा, बर्गर, फ्राईज आणि फ्राईड पदार्थ हे फार जास्त खातो आणि बाहेरचं जे काळं तेल यूज करतो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं ना की स्ट्रोक होण्याची जी टेंडन्सी आहे ती वाढून जाते, शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पुन्हा तुमच्या नळ्या ब्लॉक होऊन स्ट्रोक होण्याची एक चान्सेस पेशंटला वाढून जातात.

0: त्यामुळं शक्यतो बाहेरचं जेवण टाळावं. ब्लॅक जे ऑइल असतं बेसिकली जे बऱ्याच हॉटेलमध्ये यूज करतात ते डेफिनेटली आपण टाळायला पाहिजे. आणि त्यानंतर जेवढे फ्राईड पदार्थ आहेत तेवढे अवॉइड करायला पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्त जर एक्सरसाइज, जसं मी तुम्हाला बोललो की एक हाफ एन आवर जर एक्सरसाइज किंवा 45 मिनिट जर एक्सरसाइज आपण डेली केली तर ते एक ॲडिशनल आपल्यासाठी राहतं.
1: खूप छान माहिती आपण देत आहात. वेळेची मर्यादा आहे खरं तर, खूप प्रश्न मनामध्ये आहेत, श्रोत्यांच्याही आहेत. पण समारोपाकडे जाताना दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण प्रकाश टाकावा. एक तर व्यसनाचा आपण उल्लेख केला होता, ते व्यसन पक्षाघाताशी संबंधित कसं आहे, त्यामुळे धोका कसा होतो, आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पक्षाघाताच्या उपचारांमध्ये किती प्रगती झाली आहे सर?
0: ओके, सो सगळ्यात पहिले व्यसनाकडे बोलूया. सो व्यसनांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्यसन आहे स्मोकिंग.
1: येस.
0: सो स्मोकिंग कुठल्याही फॉर्ममध्ये, म्हणजे टोबॅको स्मोकिंग म्हणा, गांजा स्मोकिंग म्हणा, किंवा टोबॅकोचं आपण जे सेवन करतो, च्युईंग ज्याला आपण म्हणतो, सो कुठल्याही प्रकारचं टोबॅकोचं जे आपण सेवन करतो हे सगळ्यात हानिकारक असतं पॅरालिसिससाठी. या कारण की टोबॅको बेसिकली डायरेक्टली आपल्या ज्या नळ्या आहेत त्या नळ्या ठिसूळ बनवतं, त्यामध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन वाढवतं. आणि आम्ही मॅक्सिमम जे स्ट्रोक बघतो ते सगळे टोबॅको सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये जास्त बघतो. पण त्या व्यतिरिक्त अल्कोहोल, गांजा हे सुद्धा बेसिकली स्ट्रोकचं प्रमाण बऱ्यापैकी वाढवतं.
1: आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा काय प्रगती झालेली?
0: सो आधुनिक तंत्रज्ञान, जसं मी तुम्हाला आताच बोललो की सुरुवातीला जी ट्रीटमेंट होती ती प्रामुख्याने फक्त गोळ्या औषधांची होती, पण आता आपण नलिकेच्या आत जाऊन रक्तनलिका ओपन करू शकतो, ज्याला आपण मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी किंवा इंटरक्रॅनियल क्लॉट रिट्रिव्हल म्हणतो. आणि न्यूरो रिहॅबिलिटेशनमध्ये सुद्धा आता बरेच तंत्रज्ञान वाढलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा बरेच रोबॉटिक्स आलेले आहेत, मोठे मोठे मशीन्स आलेले आहेत, ज्यामुळे स्ट्रोक फार फास्ट पद्धतीने रिकव्हर करता येऊ शकतो.
1: बरं, डॉक्टर विशाल गायकवाड सर, पक्षाघात या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही इतक्या सोप्या आणि सहज शब्दात आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, त्याविषयी मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, पक्षाघातावर आता आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून आपण पुन्हा पूर्ववत आपलं आयुष्य जगू शकता. डॉक्टर विशाल गायकवाड सरांनी अनेक चांगल्या अशा विषयांवर आपलं मत मांडलं आहे, आपल्याला माहिती दिलेली आहे, त्याचा वापर आपण आपल्या उपचारांमध्ये आणि आपल्या जीवनशैलीमध्ये नक्की करावा. आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्यासाठी आम्हाला तांत्रिक सहकार्य केलं होतं अभियंत्या वंदना ठाकूर आणि वैभव पाविस्कर यांनी. निर्मिती सहाय्य होतं राजेंद्र दळेकर आणि अनिल नरवडे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. श्रोते हो, पावसामुळं अतिशय आल्हाददायक वातावरण झालं आहे. अशा वातावरणात निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटेल तो नक्की घ्या, पण हा आनंद साजरा करताना प्रकृतीची काळजी घ्या. आणि आता वैशाली नांदगावकरला निरोप द्या. नमस्कार.
2: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 11 वाजता आहेत. बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलबर्न इथं भारत ऑस्ट्रेलिया CEO फोरममध्ये दोन्ही देशातल्या उद्योगपतींना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक भागीदारी, गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, अणुऊर्जा, हरित हायड्रोजन, पायाभूत सुविधा आणि भविष्यातल्या सहकार्याच्या संधींवर सविस्तर भाष्य केलं. ऑस्ट्रेलियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन करत दोन्ही देशांनी विकासाची नवी उंची गाठण्याची हीच योग्य वेळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक नावाच्या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबाबत DRDOचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिरता वारकरी दवाखाना या महत्वपूर्ण उपक्रमाचा काल पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ, सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र तसंच शीलाराज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांना प्राथमिक

0: आरोग्य सेवा, वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय मदत या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. परभणी, हिंगोली, लातूर आणि आसपासच्या काही भागात मध्यरात्रीनंतर भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात रात्री 1:30 सुमारास सलग 2 तीव्र धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात आली. त्यानंतर पहाटेपर्यंत आणखी काही सौम्य धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू वसमत तालुक्यातलं पांगरा शिंदे हे गाव होतं. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं तसंच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. 7/12 नाव नसलेल्या ग्रामस्थांनाही पीक खरडणीचा मदत निधी दिल्याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यात कृषी सहाय्यकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024-25 पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी सहाय्यकानं 7/12 नाव नसलेल्या व्यक्तींनाही शासकीय मदत मिळवून दिली. अनेकांचे क्षेत्र वाढवून दाखवत शासकीय मदत निधीचा अपहार केल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कृषी सहाय्यक SS संगमकर यानं 6,15,700 रुपयाचा शासकीय निधीचा अपहार केल्याचं याबाबतच्या तक्रारीत म्हटलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्ह्यातल्या 7,329 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक पांडुरंग साठे यांनी ही माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात एका कंत्राटी अभियंता गणेश गुजर याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. किनोळा इथं गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन दुसरा आणि तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर आज ओसरला आहे. नाशिकमध्ये पावसानं काल दुपारपासून विश्रांती घेतली असून गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 69% तर दारणा धरण 49% भरलं आहे. नांदूर, मधमेश्वर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. आज कळवण आणि सुरगाणा या 2 तालुक्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर बेटावर काल 22 युवक अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन विभागानं त्यांची सुखरूप सुटका केली. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातल्या 71 पैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 11:05 झालेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी क्षमा नांदेडकर मनपूर्वक स्वागत करते.

श्रोते हो, त्रिदेव या चित्रपटातलं संगीता बिजलानी आणि जॅकी श्रॉफ यांच्यावर चित्रित हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, एक भारतीय बॉलिवूड अभिनेत्री आणि 1980 मधील मिस इंडिया विजेती संगीता बिजलानी यांचा आज जन्मदिन. 1988 कातिल या चित्रपटातील आदित्य पांचोलीसोबतच्या मुख्य भूमिकेतून त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्रिदेव, जुर्म, हथियार, योद्धा, युगंधर, इज्जत, लक्ष्मण रेखा, हातीम ताई, खून का कर्ज अशा

संजय दत्त आणि संगीता बिजलानी यांच्यावर चित्रित खून का कर्ज या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आपण ऐकलात. श्रोतेहो हिंदी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय गायिका आणि गीतकार हेमा सरदेसाई यांचाही आज जन्मदिवस. 1990 दशकात सोल्जर, बीवी नंबरवर, जानम समझा करो, सपने यासारख्या चित्रपटातील गाण्यांमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ऐकूया त्यांनी गायलेलं सपने या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर.

श्रोते हो, संजीव कुमार यांच्यावर चित्रित अनोखी रात या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हरिभाई जरीवाला अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार यांचा आज जन्मदिवस. 1960 सालच्या हम हिंदुस्तानी या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रंगमंच अभिनेते असल्यानं त्यांच्याकडे उत्तम भूमिका साकारण्याचं कौशल्य होतं. नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 1965 सालचा निशान हा होता. अंधी, खिलौना, शोले, अंगूर, नमकीन, मंचली, राजा और रंक अशा अनेक चित्रपटातून त्यांनी उत्तम अभिनय केला.

राजा और रंक या चित्रपटातलं संजीव कुमार यांच्यावर चित्रित हे गीत आपण ऐकलं. श्रोत्यो, शोले चित्रपटातील त्यांनी साकारलेले ठाकूर बलदेव सिंह ही भूमिका तर भारतीय सिनेमाच्या इतिहासात अमर झाली आहे. त्यांनी गंभीर भूमिकेप्रमाणेच तितक्याच ताकदीनं विनोदी भूमिकाही केल्या. अंगूर चित्रपटातील त्यांची दुहेरी भूमिका अत्यंत गाजली. तसंच नया दिन नई रात या चित्रपटात तर त्यांनी तब्बल 9 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांना दस्तक आणि कोशिश या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी 2 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि शिकार चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर आंधी आणि अर्जुन पंडित चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ऐकूया त्यांच्यावर चित्रित मनचली या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर. श्रोते हो, कैलास बालचंदर अर्थात के बालचंदर हे एक दिग्गज भारतीय नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथाकार यांचाही आज जन्मदिवस. त्यांनी मुख्यत्वे तमिळ चित्रपटसृष्टीत काम केलं. अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांचे गुरु म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एक दुजे के लिए या हिंदी चित्रपटानं तर मोठा इतिहासच रचला. त्यांच्याच मारो चरित्र या तेलुगू चित्रपटाचाच हा रिमेक होता. एक दुजे के लिए यामध्ये कमल हसन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती आणि या चित्रपटाद्वारे कमल हसन, माधवी, SP बालसुब्रमण्यम यांच्यासह अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ऐकूया तर याच चित्रपटातलं कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांच्यावर चित्रित बऱ्याच चित्रपटांची नावं असलेलं हे नटखट गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर.

श्रुतो वसंतकुमार शिवशंकर पदुकोण अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते गुरुदत्त यांचाही आज जन्मदिवस. गुरुदत्त निर्मित आणि दिग्दर्शित कागज के फूल या चित्रपटातील त्यांच्या पत्नी गीता दत्त यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. एक प्रतिभावंत महान चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेते असलेल्या यांनी चित्रपटाच्या सुवर्णकाळात अद्वितीय अशी कामगिरी केली. मानवी मनाचं भावविश्व अत्यंत प्रभावीपण पडद्यावर मांडणारे आणि प्यासा कागज के फूल यासारखे उत्कृष्ट चित्रपट देणारे दूरदर्शी दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. दिग्दर्शक म्हणून अतिशय बारकावे टिपणारे आणि दृश्यात्मकता जपणाऱ्या दिग्दर्शकांपैकी ते एक होते. त्यांची दिग्दर्शन शैली हे व्यावसायिक यश आणि कलात्मकता यांचा उत्तम संगमच. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या चित्रपटात प्रकाश आणि सावलीचा अत्यंत कल्पकतेनेही वापर केला. त्यांच्या चित्रपटातील गाणी आणि त्यांचं चित्रीकरण आजही रसिकांच्या लक्षात आहे. चला तर मग ऐकूया त्यांच्या प्यासा या चित्रपटातलं हे गीत.

सावनवादो या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं सोनिक ओमी यांचं. श्रोते, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सोनिक ओमी अर्थात मनोहरलाल सोनिक म्हणजेच मास्टर सोनिक आणि ओमप्रकाश अर्थात ओमी सोनिक हे चुलते पुतणे. या जोडीनं अनेक गीतांना संगीत दिलं. या जोडीपैकी अंध संगीत दिग्दर्शक मास्टर सोनिक यांचा आज स्मृतिदिन. अंध असलेल्या यांच्या संगीतविषयक महत्त्वाकांक्षा कधीच कमी झाल्या नाहीत. त्यांनी मदन मोहन रोशन यासारख्या निष्णात संगीतकारांबरोबर काम केलं. दूरदर्शी असलेल्या मास्टर सोनिक हे पेटीवर संगीत रचना करत तर त्यांचे सहाय्यक व्हायोलिन वादक अल्फी डिकॉस्टा हे स्वरलेखन करत आणि संगीतकारापर्यंत पोचवत असत. राज कपूर नूतन अभिनीत दिल हितो है या चित्रपटात सोनिक ओमी यांना प्रथम श्रेय दिलं. त्यांच्या कामानं प्रभावित होऊन चित्रपट निर्माते रावल यांनी त्यांना संगीत दिग्दर्शक जोडी म्हणून पहिली संधी दिली ती धर्मेंद्र आणि नूतन अभिनीत दिलने फिर याद किया या चित्रपटासाठी. आणि त्याचं त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे शीर्षक गीतसुद्धा खूप गाजलं. चला तर मग ऐकूया हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता दुपारचे 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज तुमच्या सोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो, आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सख्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात, तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाले या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेल्या आहेत. तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात, जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेस की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो, तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे, कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे किंवा या आर्ट मुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता

0: नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले आहे. या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
1: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
0: मी कुठलेही आर्ट वर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कार हे जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिला बक्षीस एका कॉम्पिटिशन मध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
1: बरं.
0: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
1: बरं.
0: कारण कसं आहे, बऱ्याचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं. पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
1: बरं.
0: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियड मध्ये.
1: बरं.
0: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले होते की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलीने मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात? तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंड मध्ये चाललेली आहे, तू हे कर.
1: बरं.
0: मग पहिले म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
1: बरं.
0: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू, पण ते इतक्या सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बास झाला ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही.
1: बरं.
0: ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हजबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडनी एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
1: बरं.
0: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये, म्हणतात ना दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला तर ते वातावरण बदलू.
1: बरोबर.
0: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणलं आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली. ते म्हणे अगं तू हे काय केलंय? मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं.
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुनी मला शिकवलं, ट्रेंड केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर

0: करून दिलेल्या आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून, आणि त्या जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
1: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं तर मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पन आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
0: बरं,
1: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अवेलेबल आहे.
0: बरं,
1: मी कार्पोरेट गिफ्ट्स देते, मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट्स, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट्स, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरसे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलसी, डायनिंग टेबलवर ठेवायला, असे अनेक तरेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
0: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता.
1: हो,
0: तर आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली आहेत त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
1: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
0: बरं,
1: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाहीये. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
0: बरं,
1: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय.
0: बरं,
1: जे बनतात, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
0: बरं,
1: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
0: प्रीती ताई, आता जाणून घ्यायला उत्सुकता आहे, हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
1: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
0: बरं,
1: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहून नव्हते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात
0: बरं
1: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
0: बरं,
1: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
0: पुढे वाढला एवढा
1: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
0: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन्स तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
1: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्यात डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
0: बरं,
1: डॉट डॉट एक एक डॉट करून, वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
0: खूप पेशन्सचं काम असेल हे.
1: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे. तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्वॉल्व्ह होतात, तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं, तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
0: खूप कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणार आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हटली, ऑर्डरची का असेना,
1: बरोबर,
0: जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
1: बरोबर,
0: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिप्पन आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, तर त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
1: नक्की नक्की. लिप्पन आर्ट हा मुख्यतः कच्छ, गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीनी घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात तर कॅमल, उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
0: बरं,

0: प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये, तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररने सजवायचे.
1: बरं,
0: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिप्पन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोर करतात, आर्किओलॉजी

0: कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं.
1: हो, मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
0: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले आहे.
1: मग यात साहित्य काय काय लागतं?
0: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो, वुडन बेस, टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
1: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिररचाही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की हे काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन्स होत्या?
0: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपला पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसं इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते, इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात. त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
1: बरं
0: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का. मग त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले. मग तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
1: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेले आहेत?
0: मी तर भरपूर
1: अगणित आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल?
0: हो, ऍक्च्युली मी स्वतः पण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
1: बरोबर.
0: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो.
1: हो.
0: जर दोघांनी मिळून काम केलं तर त्या वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षक बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रेफरन्स देते.
1: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेम प्लेट आणि वेगळ्या शेप मधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटतं असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
0: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो आणि थोडस मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
1: बरं.
0: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
1: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
0: मी वुडन बेस असतो माझा, MDF वर.
1: बरं.
0: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही, मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
1: बरोबर. हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
0: बरोबर.
1: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचं आणि हौशांनी घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट तसा ठेवला जायचा.
0: बरोबर.
1: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेम प्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
0: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड झालेले, पण शक्यतोवर ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या आत मला ते करायचे असते. तर मी ऍक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी 2-3 कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.
1: बरं.
0: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करते.

0: एखाद्या वस्तू बनायला किती वेळ लागतो?
1: एक ते दीड फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात एक फुटाच्या फ्रेमला.
0: हो, मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
1: बरोबर,
0: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेन मधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
1: बरोबर.
0: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
1: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझे नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत.
0: वा वा.
1: माझ्या सासूबाईंनी मला याच्यात खूप साथ दिला आहे. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरचं सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे.
0: वा वा.
1: म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
0: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की या ऑर्डर्स कडे बघायचं, तारेवरची कसरत होते का, खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचा व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच. भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
1: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झालं.
0: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
1: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते.
0: बरं.
1: आणि पॅकेजिंग साठी मला माझे हसबंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हसबंड करतात. किंवा ते एक मोठे माझे क्रिटिक सुद्धा आहे.
0: बरं.
1: हा, हसबंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात, सुरुवातीला येतो राग पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला.
0: हो, तू तू मेमे थोडीशी होते घरात.
1: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते.
0: तुम्ही मग अशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय. पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं, यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये सहभागी झाला होता का?
1: हो हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहामध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
0: बरं. आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
1: हा, बरेच वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. बरेचदा तर लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची. तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का, ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जातं.
0: हो. आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
1: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले आहे. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईंनी ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक

0: प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
1: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?

0: उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं? खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
1: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले आहे. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईने ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझा रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
0: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील, पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?

0: पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात ज्या विशारद त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे त्या गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कंप्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि मला व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तुम्हाला.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या म्हणून आईने मला त्यांच्याबरोबर पाठवलं. चला बाबा कुठेतरी एक एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो. ठीक आहे. शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता. पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा. मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं. त्यावेळेला आम्ही पॅराग्लायडिंग पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता. ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण त्याच्याबरोबर पुढे जाऊया.
0: बरं.
1: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
0: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
1: बघा संगीताच्या अनेक शाखा आहेत पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत मी म्हणते, भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत. त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाल्या. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं असतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
0: बरं.
1: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
0: बरं.
1: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
0: चिकाटी,
1: जिद्द, ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही आहे संगीत शिकण्याचा. तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
0: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
1: नक्कीच नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे.
0: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढेच आलेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअर याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं.

0: आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती.
1: बिलकुल.
0: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
1: बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती. त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला. तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं. ह्या वेळेला तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते. राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
0: बरं.
1: हा, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात.
0: हो,
1: त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
0: बरोबर. म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतातही. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
1: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर. तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या, म्हणजे साहासाठीच मी म्हणते, साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती, ती तुम्ही घडवली नाही की ते सगळं तुम्हाला असं वरसे वरसे वरसे गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिपकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
0: आणि किती अभ्यासही करावा लागला.
1: मला आठवतो मी 8-8 तास रियाज केलेला आहे. सकाळी उठून, दुपारी, रात्री, जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायच्या, काय नाही, तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही.
0: बरोबर.
1: वाचन सुद्धा खूप आहे, कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे.
0: बरोबर.
1: आणि ते आपल्याला समजत वाचत वाचत ऐकत शिकावं लागतं.
0: बरोबर. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
1: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं आपल्या नागपुरातलं खूप जानमान असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारणीत हळूहळू जेव्हा आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय काय वाचायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
0: बरं.
1: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्या म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं.
0: हो.
1: तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
0: बरोबर. कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही.

0: विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता, वाद्यवृंदांचीही साथ खूप असते, त्यामध्ये तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
1: हो, आता हे करत करत ना, म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं, आता जे मी गाणार असे त्या बंदिश मी गाणार आहे त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढेच की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
0: आपोआप येऊन जातं,
1: घडायला लागतं, घडून जातं.
0: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दलही थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
1: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहे. बिहाग अंगाने गायला जाणार हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत, बैरन भई सांझ रसिया.

0: खूप छान संगीतात ऐक, अगदी ऐकतच राहावं असं वाटलं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला या गायकासारखं बनायचं आहे, किंवा आवडता गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की पंडित भीमसेन जोशी, किशोरीता यमुनकर, प्रभाताई यत्रे. तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचं तुम्ही सतत ऐकत असतात. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुधार असते, तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं. फक्त चारच, दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात, आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांज रसिया, बैरन भय दीन और रतिया.

0: सखिया हे सगळं आहे की माझं सगळं बैरण झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून. तर हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना, बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
1: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो. गुरु शिष्याच्या नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेलं आहेत, नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते का?
0: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
1: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
0: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे, तुम्हाला तुमच्याबरोबर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिकमध्ये मारुभिहाग मिळतो, एका क्लिकमध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्यच्या दरम्यान मिळण्याची शिक्षा फार जरुरी असते.
1: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
0: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
1: बरं,
0: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगममध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
1: बरोबर
0: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं तर ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगम पदनिसाच्या वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
1: बरं,
0: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्याजवळ. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
1: हो, आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
0: त्यांना ते सांगावं लागतं तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे, त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला आता समजेल कसा तो कसा गायचा तो.
1: बरोबर.
0: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
1: आणि खरंच पेशन्सचं काम आहे, म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा. आणि तेव्हाच तर तो उत्तम गायक बनू शकेल ना, जेव्हा हे सगळं आत्मसात करेल.
0: बिलकुल.
1: बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्सकडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोतेवर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी आणि छान वाटलं तुम्हाला, तर असा एखादा प्रसंग?
0: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असं छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजत असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजतं समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोत्याला समजत आहे, ठीक आहे. पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती मिळते
1: की हा
0: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
1: अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
0: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
1: बरं
0: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं, हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे खूप गायकी

0: कडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
1: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो.
0: हा म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे पुष्कळ आहे, काही खूप काही काही लिखाण करून ठेवते मी, आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत अनेक अनेक. खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं, आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
1: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला, तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे. त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
0: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
1: हो
0: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी, की आज अगर मी मैफिल करते एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्या पुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणातरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे. तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
1: बरोबर.
0: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
1: त्यासाठी गुरुच लागतात.
0: त्याच्यासाठी गुरुच लागतो आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
1: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे. तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत, किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
0: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचं आहे आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती. म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला, आणि थांब म्हटलं थोडंसं आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ, तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची, पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहिती आहे का? आधी तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचंय मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाची आहे, 8वी 9वी 10वीत तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला, मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी तिथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं, तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज. एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते, ते चालू ठेवायचं असतं.
1: बरोबर.
0: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल, आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जाएगा आपसे.
1: तर मुलांना पटतही असेल ते,
0: अगदी पटतं.
1: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
0: याआधी मी मारू बिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे, ती बिंपलासी रागाची आहे, ती पण मीच तयार केलेली आहे.
1: बरं.
0: शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरणपूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. नागपूर केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, तो आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण 101.7 MHz.

श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. यानंतर 1 वाजता आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत, यानंतर ठीक 1 वाजता आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतलं बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. भारतातल्या संधींचा लाभ घेण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ऑस्ट्रेलियन सुपरनं भारतात 50 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक भारताच्या विकास आणि सुधारणांच्या प्रवासावरील वाढत्या जागतिक विश्वासाचं प्रतीक आहे. तसंच भारताची गतिमान अर्थव्यवस्था जागतिक गुंतवणूकदारांना देत असलेल्या प्रचंड संधींवरही प्रकाश टाकते, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मेलबर्न इथं भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्ये ऑस्ट्रेलियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं होतं. यावेळी दोन्ही देशातल्या उद्योगपतींना संबोधित करताना त्यांनी भारत ऑस्ट्रेलिया आर्थिक भागीदारी, गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, अणुऊर्जा, हरित हायड्रोजन

0: पायाभूत सुविधा आणि भविष्यातल्या सहकार्याच्या संधींवर सविस्तर भाष्य केलं. दरम्यान पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मेलबर्नमध्ये शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावरील संयुक्त घोषणापत्र जारी केलं. यात भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य आराखड्याच्या माध्यमातून सागरी सहकार्य अधिक मजबूत करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली, तसंच शांततापूर्ण आणि समृद्ध इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी आपली सामायिक वचनबद्धता व्यक्त केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी न्यूझीलंडकडे रवाना होणार आहेत. नागपूर इथं सुरू असलेल्या तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत परिवहन कार्य गटाच्या बैठक सत्राचं आज उद्घाटन झालं. यावेळी केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांनी परिवहन अधिकाऱ्यांशी वृत्ताकार अर्थव्यवस्था, गतिशीलता आणि शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान परवा 11 तारखेला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं सत्र होणार असून ही बैठक 12 तारखेपर्यंत चालणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्चस्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. रिंग रोड प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता, अलाइनमेंट बदल, शेतकऱ्यांवर दबाव आणि महिलांशी गैरवर्तन झाल्याचे आरोप ते अत्यंत गंभीर आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जीवा महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे मुंबई घाट विभागातल्या रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन रेल्वे मार्गासह आजूबाजूच्या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची पथकं समन्वयानं कार्यरत आहेत. 1 रेल्वे मार्ग दुरुस्त करण्यात आला असून त्या मार्गावर सर्व गाड्या 2 इंजिनांसह चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी बांधकाम साहित्य पोहोचवणं आव्हानात्मक ठरत असलं तरी जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या समन्वयानं दुरुस्तीचं काम वेगानं सुरू आहे. मुंबई आणि पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीचे प्रयत्न सुरू असल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं. सध्या एकाच मार्गिकेचा वापर करून दोन्ही दिशांना सुमारे 24 ते 25 गाड्या चालवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर आज ओसरला आहे. नाशिकमध्ये पावसानं काल दुपारपासून विश्रांती घेतली असून गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 69% तर दारणा धरण 49% भरलं आहे. नांदूर मधमेश्वर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 8 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील हे गीत आहे मंदार चोलकर यांचं. संगीतबद्ध केलंय शंकर एहसान लॉ यांनी. चित्रपट मितवा.

श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे. शांताराम नांदगावकर यांचं संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीत वहार, हा मराठी चित्रपट संगीत असा कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर होणारे परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश सकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत. निवेदन संपलं. श्रोतेहो, गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे फुलराणी या चित्रपटातील. गुरु ठाकूर यांच्या या गीताला संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया ऋषिकेश रानडे यांच्या स्वरातील मुंबई पुणे मुंबई 3 या चित्रपटातील विश्वजीत जोशी आणि जाई अत्रे यांच्या स्वरातील हे माफ करा विश्वजीत जोशी आणि जाई अत्रे यांचं हे गीत आहे. अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: महानंदा या चित्रपटातील हे गीत होतं. शांता शेळके यांचं संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमित आबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन कुवेत कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज या दोघांनी देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
2: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं, महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे. तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धा वार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्यसंपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान

आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसरे बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत 1ही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं

0: निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 60% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी. बास्केटबॉल खेळाडू देवेश पाटीलची 18 वर्षांखालील भारतीय संघात निवड. आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि पहिल्या पसंतीची 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार शरद दत्त तायडे यांना 17 मते तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 आणि जाहीर माघार घेतलेल्या रेश्मा काळे यांना केवळ 1 मत मिळालं. जून महिन्याच्या उत्तरार्धातच मान्सूनने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. केळी, कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या लागवडीला आता मात्र वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून शेती कामांना देखील गती मिळाली आहे. पावसामुळे विहिरी, नाले, लहान मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पावसाची साथ कायम राहिली तर यंदाचा खरीप हंगाम जळगाव जिल्ह्यासाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित ठरू शकतो. विठ्ठल नामाचा जयघोष, मृदुंगाचा गजर आणि आदिशक्तीचा संत मुक्ताबाईचा नामघोष यावरून वरुणराजाने केलेला जलाभिषेक, चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे 318वे वर्ष आहे. 700 किलोमीटरचा सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिलेल्या नवीन रथातून आईसाहेब संत मुक्ताई पंढरपूरकडे रवाना झाल्यात. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावर हबप प्रसाद महाराज यांच्या बैठक परिसरात सुरू झालेल्या या आगीने विकराळ रूप धारण केलं. संपूर्ण रचना लाकडी असल्याने ज्वाळांनी काही मिनिटात परिसराला वेढा घातला. आग लागण्याच्या काही तासांपूर्वी झपप प्रसाद महाराज यांचं सखाराम महाराज यांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे मात्र रवाना झाले. मात्र दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेचे पालन करत दिंडी प्रवास सुरू ठेवला. बास्केटबॉल खेळाडू देवेश स्वप्नील पाटील यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 18 वर्षाखालील भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. सर्बिया येथे भारतीय संघातर्फे 13 ते 23 जूनच्या दरम्यान आयोजित वर्ल्ड स्कूल बास्केटबॉल चॅम्पियन्समध्ये देवेश सहभागी झाला होता. जळगाव शहरातील भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील विविध भागातील विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आणि त्यातून जळगाव शहरातील 15 विहिरींची पुनर्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे जिल्ह्याभरातील 5,417 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 507 माता उच्च जोखमीच्या असल्याचे निदर्शनास आले. मागील जून महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7,501 केळी उत्पादक शेतकऱ्यांची कंबरड मोडलं गेलं. 377.22 हेक्टरवरील केळी भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. 1,00,000 रुपयाची हानी असलेली हे केळी उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथदिंडी काढण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणि अश्रू असे दोन्ही संमिश्र भाव दिसत होते. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्यानुसार 11 विधानसभा मतदारसंघातील 35,52,199 मतदारांची पडताळणी केली जात आहे. यासाठी

0: महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांचे 12,000 मनुष्यबळ या कामात लागले असून 6 टप्प्यातील ही मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदार यादीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा सुलभ उपाय पर्याय नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. यामुळे त्याचा अंगीकार करत जळगाव जिल्ह्यातील 1000 योगसाधकांनी योग साधना पूर्ण करून अपूर्व असा योग साधला. योग दिनानिमित्त निरामय सुदृढ आरोग्य निरोगी राष्ट्राचा संदेश दिला. जळगाव शहरातील कार्यक्रमात खासदार स्मिताती वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, 1:45 आणि 40 सेकंद झालेली आहेत. आता आस्वाद घेऊया मेरा साया या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांनी गायलेल्या या नितांत सुंदर गीताचा.

चित्रपटातलं. राजा मेहंदी अली खान यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं मदन मोहन यांनी. श्रोतेहो, यानंतर 1:50 मिनिटांनी उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे गुरु या चित्रपटातलं. श्रेया घोषाल, उदय मुजुमदार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे. गुलजार यांचं संगीतबद्ध केलं आहे ए आर रहमान यांनी.

श्रोते हो, गुरु या चित्रपटातलं श्रेया घोषाल, उदय मुजुमदार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी.

0: आशा भोसले कुमार सानू यांनी गायलेलं बलमा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात हे गीत होतं अरंग या चित्रपटातलं. समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया दिल का क्या कसूर या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं अनवर सागर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे नदीम श्रवण यांनी.

दिल का क्या कसूर या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं अन्वर सागर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. आणि याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो, यानंतर 2:30 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर काही क्षणातच म्हणजे 3 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू, असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी

निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली, पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमती 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 4 वाजता संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 4:49 आपण ऐकणार आहात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन सोहळ्याचं थेट प्रसारण. हे प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

यानंतर थोड्याच वेळात पायी वारी पंढरीची. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन सोहळ्याचे थेट प्रसारण आकाशवाणी पुणे केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: बँक ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
4: श्रोते हो नमस्कार. बँक ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची या कार्यक्रमात सर्वांचं, सर्व श्रोत्यांचं, रसिकांचं

0: महाराष्ट्रभरातल्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रांगणातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. आकाशवाणी पुणे केंद्राजवळच असलेल्या या खास बूथमधून पालख्यांच्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन खास तुमच्यासाठी. श्रोते हो, भक्तांच्या पसंतीला उतरलेला, भक्ताला पावलेला देव हा त्याच्यासाठी अनादि अनंत असतो. ही जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासूनच तो आहे आणि अंतीही तो उरणार आहे. भक्ताच्यासाठी असा हा विठ्ठल शाश्वत कायमचा. तो मला बोलवतो, तो माझा ऐकतो आणि तो माझं भलं करतो या विश्वासानं वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. मंगळवारी 7 जुलैला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून मार्गस्थ झाली, तर काल 8 जुलैला आळंदीतून माऊलींची संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. आज या दोन्ही पालख्या पुण्यात येत आहेत. आज आणि उद्याच्या पुण्यातल्या मुक्कामानंतर आपल्या आपल्या मार्गांवर त्या निघतील. पुण्यातल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन तुम्हाला आम्ही ऐकवतोत. मी गौरी लागू, माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञा नमस्कार. प्रज्ञा या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबत आहेत मयूर भावे. मयूर नमस्कार.
1: नमस्कार.
0: मयूर भावे हे पत्रकार, वक्ते आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत. आणि पालख्यांसोबत आपले प्रतिनिधी आहेत संजय भुजबळ. संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आणि कैलास शिंदे आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत. प्रज्ञा, पालखी पाऊस घेऊन येतो ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे. म्हणजे मी जरी वारीत सामील झालो तरी माझ्या शेताची, गुरांची, आयाबायांची, मुलाबाळांची काळजी तो विठ्ठल घेईल या विश्वासानं वारकरी वारीत सामील होतात. वारीला निघण्यापूर्वीच आपल्या इथे पूर आला, इंद्रायणीने माझी वाट रोखली, ही वस्तुस्थिती असली तरी खऱ्या वारकऱ्याची वारी काही चुकत नसते. पाऊस, ऊन या गोष्टी त्याला थांबवत नसतात. आज दिवसभर आपल्या इथे उघडीप आहे, अधूनमधून सूर्याचं दर्शनही झालं आहे, त्यामुळे पालख्यांच्या स्वागताला पुणे शहर सज्ज आहे. आपल्याला समोर ते दिसत आहे, पुणे शहर रस्त्यावर आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पालख्यांच्या स्वागतासाठी मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदिम असं शेतीचं वर्णन तुकोबारायांनी केलं आहे. आजही शेती बदलली नाही आणि वारीची खेप न चुकवणारा वारकरीही बदलला नाही, तो येतच राहिला, नाही का प्रज्ञा?
2: खरंय. ज्याच्या घरामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा आहे त्याला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामदेव महाराज म्हणतात, पंढरीची वारी जयाची एकुळी, त्याची पाय धुळी लागो माझा. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग तयाजवळी. आणि म्हणून या पांडुरंगाला भेटायला नाचत नाचत मला पंढरीला जायचंय ही प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे. नाचत पंढरी आहे, जाऊ रे खेडिया, विठ्ठल रखुमाई पाहू रे. आनंद तेथीचा मुकिया शिवाचा बहिर ऐकतो कान रे. आंधळ्यासी डोळे, पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होते तारुण्य रे. नाचत पंढरी आहे, जाऊ रे खेडिया.
0: वा, आणि खरोखर हसत नाचत खेळत निघालेले वारकरी थोड्या वेळाने आपल्याला दिसतील, कारण पालख्या पुण्याच्या वेशीवर येऊन पोचलेल्या आहेत. एक पालखी संचेती हॉस्पिटल इथे विसावा घेत आहे असंही आपल्याला समजलंय. आणि यावेळचं वैशिष्ट्य असं की इंद्रायणीला पूर आला होता आणि त्यामुळे वारकऱ्यांनी थेट पुण्यामध्येच या वारींमध्ये सामील व्हावं असं आवाहन केलं गेलं आणि वारकरी त्याप्रमाणे आपापल्या मुक्कामाच्या, दिंडीच्या मुक्कामाच्या जागी पुण्यात येऊन थांबले आहेत आणि इथून ते वारीमध्ये समाविष्ट होणार आहेत. मयूर, मगाशी तू बोलताना म्हणत होतास की वारीला जसं निमंत्रण लागत नाही, निमंत्रणाशिवाय येणारा वारकरी जेव्हा त्याला असं आवाहन केलं जातं की परिस्थिती अशी आहे, तेव्हा पुण्यातनंच तुम्ही या वारीमध्ये सामील व्हा, हे आवाहनही तो ऐकतो. मयूर,
1: अगदीच बरोबर आहे. वारी हा एक असा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये कोणालाही कोणत्याही पद्धतीचं आमंत्रण लागत नाही. कोणी मला पत्रिका मिळाली नाही किंवा मला आवतान आलं नाही म्हणून रुसून बसत नाही. एरवी आपण बघतो की आपल्या अगदी घरच्या कार्यात सुद्धा रुसवे फुगवे होतात, पण इथे मात्र असा कोणताही रुसवा नसतो. आणि याच जोडीला यावेळी

0: मध्येच थोडं असं झालं की पावसामुळे कदाचित आळंदीमध्ये पूर आला आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही, पण त्या त्याला अनुषंगून वारकरींची गैरसोय होऊ नये म्हणून जो एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचं सुद्धा वारकऱ्यांनी स्वागत केलं, त्याचा मान ठेवला. आणि मला असं वाटतं की त्याचं त्याच्याकडे त्या बदलाकडे आपण सगळ्यांनी खूप सकारात्मक त्याने पाहिलं पाहिजे. पाऊस पडत होता, इंद्रायणीला पूर आला होता आणि अशा स्थितीमध्ये राहायचं कुठे, इतर व्यवस्था कशी लावायची, म्हणून मोजक्या लोकांमध्ये जे प्रस्थान केलं गेलं माऊलींचं
1: तो प्रत्येक दिंडीतले 10 लोक निर्णय होत, प्रत्येक दिंडीमधले 10 वारकरी त्याच्यामध्ये सामील झाले होते.
0: होय, आणि मोजके मानकरी, मोजके टाळकरी आणि सुरक्षा व्यवस्था असं सगळं मिळून 1,500 लोकांमध्ये प्रस्थान झालं. तर हा जो बदल आहे मला असं वाटतं हा काळानुरूप झालेला आहे आणि हा स्वागतार्ह आहे. अर्थात प्रत्येक वारकऱ्याची आळंदीला जाऊन माऊलींना भेटण्याची इच्छा आहेच, पण सुरक्षा व्यवस्थेवरचा प्रशासनावरचा ताण वाढू नये म्हणून मी माझ्या माऊलींची भेट आता पुण्यात घेतो आणि इथून पुढे मात्र त्यांच्या सोबत राहतो. हा जो बदल आहे हा बदल वारकऱ्यांनी समजून घेतला, त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदनच आहे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात की प्रत्येकाला त्याच्या पाऊस पिकाची पेरणीची कामं असतात ती सगळी आटोपून तो येत असतो, तर त्याचं एक मला खूप असं सांगावंसं वाटतं की आपल्या दृष्टीने वारकरी हा 2 महिने वारी करत असतो, पण तुम्हाला खरं सांगू का, 2 महिने ही चालण्याची प्रक्रिया जर सोडली तर तो उरलेले 10 महिने सुद्धा वारी जगतच असतो. त्यामुळे तो जे पेरतो तो सुद्धा विठ्ठलच आहे आणि त्या मातीतून जे उगवतं ते सुद्धा विठ्ठलच आहे.
1: आणि हा विठ्ठल त्याला मग चांगलं वागण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करत असेल, कारण जो वारकरी एकदा वारीला येणारा तो आयुष्यभराचा वारकरीच असतो. प्रज्ञा,
2: अगदी अगदी. या सोहळ्याचा गाभा म्हणजे परंपरा आणि शिस्त. आणि वैशिष्ट्य आहे की काळाच्या ओघात शेकडो वर्षांमध्ये कितीही बदल जरी झाले तरीही परंपरा आणि शिस्त याचा समतोल तसाच राखला जातोय. ऐतिहासिक संदर्भ असा सांगतो की पूर्वी या दोन्ही पालख्या एकत्रच जात होत्या आणि काळाच्या ओघात बदल होत होत त्याचे मार्ग वेगवेगळे झाले, पण ध्येय मात्र एकच होत आणि पंढरीला जाणं हेच ते ध्येय.
1: बरोबर, पंढरीला जाणं हेच अंतिम ध्येय, याच्याबद्दल आपण बोलणार आहोत प्रज्ञा, पण आता स्टुडिओकडे जाऊया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: श्रोते हो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. प्रज्ञा, ही जाहिरात ऐकण्यापूर्वी आपण बोलत होतो की या पालख्यापूर्वी एकत्र निघत होत्या, पण आता त्याचे दोन मार्ग झाले. हा एक मोठा बदल त्याच्यामध्ये आहे.
4: काळाच्या ओघात या पालख्यांचे मार्ग जरी वेगवेगळे झाले असले तरी ध्येय एकच आहे, पंढरीला जाणं. पुण्यातल्या 2 दिवसाच्या मुक्कामामध्ये जेव्हा या दोन्ही पालख्या एकत्र येतात तेव्हा अनेक जण असं म्हणतात की माऊली आणि तुकाराम हे जणू 300 वर्षाच्या काळाचं अंतर ओलांडून एकमेकांना भेटतात. पुण्यातनं जरी यात पालख्यांचे मार्ग वेगळे झाले तरी वाखरीला रिंगणाच्या वेळी त्या परत एकत्र येतात.
3: बरोबर. संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. संजय,
5: चोरी

0: खूप आनंद होतोय या याची देही याची डोळा हा सोहळा मी बघतो आहे आणि पुन्हा एकदा संधी आपल्या सोहळा पोहोचण्याची आपल्याला मिळते. आत्ताच म्हणाल्याप्रमाणे इंद्रायणीनं यावेळेस वाट अडवलीये. मी याच्याकडे थोडस असंच बघितलं की बहुतेक विठ्ठलानंच हे कृष्णाचं रूप घेऊन गवळणी आणवलंय आणि ह्याच ह्याच भावानं तिथं अनेक जण थांबलेले होते. कुठेही आत्ता आपण सगळे बोलत आहात त्याप्रमाणे दुःख नव्हतं, खंत नव्हती, ही त्याची इच्छा आहे, हा त्याचा खेळ आहे असं समजून याकडे बघितलं गेलं. आता जर म्हणशील तर माझ्या समोर अगदी डोळ्याच्या समोर पालखी उभी आहे. हा केवढा आनंद सोहळा आहे की तुमच्या डोळ्यानं तुम्हाला हे रूप बघता येत आहे, हे अपाज रूप बघता येत आहे. तरी आता आपण म्हणालो होतो दहा दहा फक्त वारकरी
1: संजय एक मिनिट योगायोग असा आहे की आमच्या डोळ्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थानच्या विश्वस्तांच्या गाड्या येऊन पोहोचल्या आहेत. त्याच्यामुळे काही क्षणातच पालखी इथपर्यंत पोहोचेल असा विश्वास वाटतोय.
0: नक्कीच, पण अजूनही विसाव्यासाठी संतेच्या पुलाच्या खाली थांबलेली आहे कारण या संतेच्या पूल चढायला थोडस चढ आहे. पहिल्यांदा थोडस विसावा मिळावा म्हणून इथे थोडस थांबलं जातं आणि मग एका वेगात हा पूल पार केला जातो. आणि तू म्हणाल त्याप्रमाणे ही जी क्रमरचना आहे, जसं आता तुला काही गाड्या दिसल्या या पालखीचं त्या गाड्यांच्या मागचं जर काही असेल तर तो नगाऱ्याची गाडी असते, ती नगाऱ्याची गाडी आहे आणि त्या मागे अश्व, अश्वाच्या मागे मग एक एक पालखी उलट्या क्रमांकाने ज्या पुढच्या पालख्या असतात, पालखीच्या पुढच्या ज्या दिंड्या असतात त्या उलट्या क्रमाने चालतात आणि यावेळेस फक्त दहा दहा लोक त्यात दिसतायत. हे मात्र एक वेगळं दृश्य बघायला मिळत आहे. गौरी,
1: बरोबर तू आता जो उल्लेख केलास तो नगारखाना आता आमच्या समोर चालला आहे.
0: अच्छा,
1: का पडेन निराळा ऐसा सांडुनी सोहळा असं लिहिलेलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान चौघडा गाडी नगारखाना आमच्या समोर चाललाय आणि त्याच्या मागे अश्व दिसतोय आणि पहिल्या दिंडीतली लोक दिसत आहेत.
0: अगदी मोहिते कुटुंबांचा हा मानाचा अश्व देहूपासून या पालख्यांना सोबत करणार आहे ते पंढरपूर पर्यंत. मधल्या काळातही या अश्वांचे वेगवेगळे टप्पे जे महत्वाचे आहेत, रिंगण असतील, वेगवेगळ्या पूजा असतील, तिथेही यांचा सहभाग असणार आहे आणि हे विशेष अश्व असतात. हे विशेष त्याचे गुण बघून या गुणांचेच अश्व या पालखीच्या सोबत दिले जातात.
1: एकंदर दोन अश्व दिसतात.
0: होय,
1: आणि त्याच्या मागे ताळ मृदुंग पताका, म्हणजे इथून थोडस वरती आहोत आपण रस्त्यापेक्षा त्यामुळे केवळ पताका दिसतायत. आता
0: पहिलं नगराच्या मागे पहिली 13 क्रमांकाची दिंडी होती, तिथून आता म्हणाल्याप्रमाणे उलट्या क्रमांकाचे असतात आणि आता बघ आता इथं संतेजीच्या संतेजी हॉस्पिटलच्या पुलाच्या खाली पालखी आहे आणि नगरा तुमच्यापर्यंत पोहोचलाय, म्हणजे मधल्या याच्यात अनेक दिंड्या आता समाविष्ट झालेल्या आहेत. कदाचित त्या पुण्यातून वाढल्या असण्याची शक्यता आहे कारण इथून सगळं पुढे सगळ्याच दिंड्या या पालखीसोबत जाणार आहेत.
1: आणि त्यातल्या शिस्तीबद्दल आम्ही मगाशी बोलत होतो की जसं निमंत्रण द्यावं लागलं नाही तसं केवळ एक आवाहन पुरेसं होतं की पूर परिस्थितीमुळे तुम्ही आळंदीकडे येऊ नका किंवा देवीकडे येऊ नका, तुम्ही पुण्यामध्ये सामील व्हा पालखीमध्ये. आणि ते
0: अगदी हसत हे आवाहन स्वीकारलं गेलं. तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे कुठलाही रुसवा नाही, फुगवा नाही, हे आमचं काम, हे आमच्या माऊलीचं काम आहे. माऊलीनं सांगितलं तिथं बसायचं, माऊलीनं सांगितलं तिथं चालायचं, माऊलीनं सांगितलं ते बोलायचं.
1: बरोबर, आणि आमची भिस्त माऊलीवरच आहे त्याच्यामुळे तक्रार कशाची करायची ही एक प्रज्ञा काहीतरी म्हणत होतीस.
2: एक एक दिंडी आता आपल्या पुढून जायला लागली आहे आणि मगाशी जी अश्वांची जोडी गेली त्यातल्या एका अश्वाच्या पाठीवर मोत्याची विणलेली झूल अतिशय देखणी अशी दिसत होती आणि आता दिंड्या क्रमाक्रमाने जात आहेत. त्याची रचना सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यात पुढे झेंडेकरी असतात ज्यांच्या हातामध्ये भगवी पताका असते. ही पताका सुद्धा कशाय रंगाची असते, म्हणजे ती केशरी नसते,
1: भगवी नाही ती.
2: आणि त्याच ओळीमध्ये काही महिला आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पाण्याचे हंडे घेऊन चालल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ टाळकरी आहेत आणि या टाळकऱ्यांच्या मागे ज्यांना मृदंगमणी म्हणतात असे मृदंगाच्या तालावरती या सगळ्यांचा वेग नियंत्रित करणारे असे मृदंगमणी चालले. त्यांच्या पाठोपाठ येणार आहेत विणेकरी आणि त्यांच्या पाठोपाठ दिंडीतले इतर स्त्री पुरुष. या पालखीच्या पुढच्या काही दिंड्या आता आपल्या पुढून चालल्या आहेत.

0: संजय, तुझ्याकडे आणखीन आम्हाला काही वर्णन करण्यासारखं समोर घडतंय? संजय भुजबळ यांच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. आपल्या समोरनं ज्या दिंड्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मगाशी जसं वर्णन केलं की शहरी माणसं कमी आहेत, पण शेती हा आपला मुख्य व्यवसाय असणारी माणसं कदाचित जास्त असतील. आणि परंपरेने आमच्या घरी दिंडी आहे, वारी आहे आमच्या घरी, म्हणून अमुक एका दिंडीसोबत चालणारी माणसं याचीही परंपरा आहे की कुठल्या दिंडीमध्ये आपण असणार आहोत याचीही परंपरा.
1: चोखा मेळांचा एक अनुभव अभंग यावेळी आठवतो. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकांचे भार मिळाले अपार. आपल्या समोर जो भगवा रंग पसरलेला दिसतोय या पताकांचा, तो पाहून हे आठवत आहे. पताकांचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे, खट नट यावे. ही या वारीची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. खट नट यावे, शुद्ध होवोनी जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. कुणीही इथं आला तरी आपला भाव मनात दुष्ट जरी असला तरी तो निघून जाईल अशा पद्धतीने या रंगात रंगून जातो.
0: प्रज्ञा, एक संत तुकाराम महाराजांचा अभंग इथे सांगावा असं वाटतो, ऐका. कार पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट, युगे झाली 28, अजूनी का न म्हणसी बैस, भाव देखोनी निकट, देवे सोडिले वैकुंठ, तुका म्हणे पुंडलिका, तूची बळिया एकनिका. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग.
1: पुंडलिकानी हट्टानी या कृष्णाला पंढरपुरामध्ये आणून तिथे राहायला भाग पडलं
0: आणि तिथे भिरकावलेल्या विटेवर 28 युग विठ्ठल उभा आहे.
2: बरोबर, तुकोबांची भक्ती तर याच्या मागे होतीच, पण त्यांची निस्पृहता सुद्धा खूप महत्वाची होती. आपण जे कायम म्हणतो की निष्काम कर्मयोग असतो किंवा निष्काम भक्ती असते, तर कुठल्याही वारकऱ्याचं मागणं जे असतं ते मला असं वाटत नाही की ते वैयक्तिक असतं, की तो नवस बोलून वारीला निघत नाही, वारीला निघायचं म्हणून तो वारीला निघतो. कोणतीही तू माझी अमुक एक इच्छा पूर्ण केलीस तर मी वारीला येईन असं कोणताही वारकरी म्हणत नाही. आणि मगाशी आपण वारीची जी रचना समजून घेत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वारकरी, विणेकरी, टाळकरी, सोबदार, भालदार ह्या सर्व यंत्रणेमध्ये एक गोष्ट मात्र समान असते, ती म्हणजे त्यांच्याकडून घेतलं जाणारं नाम. त्यांचं प्रत्येक पुढे पडणारं पाऊल आणि त्याचवेळी ओठातून बाहेर पडणारं नाम हे म्हणजे जणू त्यांच्या कोहम सोहम सारखं सुरच असतं. आणि त्यामुळे नामदेवांचा अभंग आठवतो की नाम त्याची रूप, त्याची नाम, नाम रूप भिन्न नाही काही, आकाराला देव नामरूपा आला म्हणून स्थापले नामवेदी. नाम घेत पुढे जाणारे वारकरी यांच्यासोबत आपण पुढे जाणारच आहोत, पण आता जाऊया स्टुडिओकडे.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
0: मयूर, जाहिरात सुरू होण्यापूर्वी आपण प्रत्येक पावला गणित उच्चारलं जाणारं नाम त्याच्याबद्दल बोलत होतो. तू अभंगही आम्हाला ऐकवलास त्याच्याबद्दल.
2: हो, मी नामाबद्दल हे सांगत होतो की यंत्रणा वेगळी असली तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये टाळ आहे. त्या प्रत्येक दिंडीसोबत मृदुंग वाजवणारे, पखवाज वाजवणारे आहे, नाम घेणारे वारकरी आहे. आणि काहीही झालं तरी नाम तुटणार नाही. जशी पावसाची संततधार असते तशीच ही एक नामधार आहे. आणि मला असं वाटतं की गंमत बघा, दोन डोळे हे दोन भिन्न असले तरी त्यांना दिसणारं दृश्य एक

0: असत. कान हे दोन वेगळे जरी असले तरी त्यांच्यावर पडणारा नाद एक असतो. नामाचंही एच आहे. असंख्य मुख असले, असंख्य पाय असले, असंख्य हात असले, असंख्य देह असले तरी त्यातून बाहेर पडणारं नाम हे एकच असतं आणि तेच त्या पंढरी रायापर्यंत जाऊन पोहोचत असतं. चोखामेळांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी मोक्ष त्याचे घरी नांद तसे. नामाचा हा महिमा एवढा आहे.
1: तुला थोडस थांबवते कारण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत कैलास शिंदे आकाशवाणीचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आता जाऊया. कैलास कैलास थोडा आवाज तुझा ब्रेक होतोय. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क थोड्या वेळाने होईल. मयूर तू बोलत होतास.
0: हो, मी चोखामेळांचा तो अभंग सांगत होतो की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी मोक्ष त्याचे घरी नांदत असे. सदा सर्व काळ विठ्ठल चिंतन करिता कीर्तन दिवस राती. आणि याच्या पुढच्या ओळी फार महत्त्वाच्या आहे की आपले सोयरे नक्की कोण असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा त्याचं उत्तर चोखामेळांनी दिलेलं आहे. ते असं म्हणतात की ते माझे सोयरे सज्जन सांगाती जे आठविती विठोबासी. जे विठ्ठलाला आठवताय, ज्यांच्या चिंतनामध्ये अखंड विठ्ठल आहे, तेच माझे सोयरे आहे आणि तेच माझे सज्जन आहे. म्हणजे ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो याची उकल आपल्याला इथे सापडते.
1: म्हणजे मी केवळ विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न असून पुरेसं नाही तर माझे सगळे सोयरेही तेच असतील की जेही विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न आहे.
0: अगदी अगदी.
2: पालखीच्या पुढेच्या भागामध्ये असणाऱ्या दिंड्या अत्यंत वेगानं आपल्या पुढनं चालल्या आहेत आत्ता आणि शेकडो लोक एका विशिष्ट गतीमध्ये ताळ मृदुंगांच्या आवाजामध्ये तल्लीन होऊन आणि आपल्या खांद्यावरची पताका, आपल्या डोक्यावरचं तुळशी वृंदावन आणि आपल्या हातातले टाळ, या सगळ्याचा नाद, या सगळ्याचा आनंद घेत पुढे जात आहेत. जणू काही पंढरीचा विठ्ठल त्यांची वाट बघतोय आणि म्हणून त्यांच्या पायाला वेग आलाय की काय असं वाटावं.
1: खरंय, प्रज्ञा तू म्हणतेस ते अगदी खरंय. कारण अशा प्रवाहामध्ये जेव्हा विश्रांती घ्यायला थांबावं लागतं तर तीही शिक्षा वाटत असेल कदाचित की मला पंढरीकडे जायचं आहे, माझ्या माऊलीकडे जायचं आहे.
2: तुकाराम महाराजांनी इतका सुंदर शब्द वापरलाय की यांच्या पायाला वेग का आला असेल तर वाट पाहे बाहे निधडी ठेवोनी हात पंढरीचे वाटे दृष्टी लागली चित्त तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी. ही आर्तता त्या प्रत्येकाच्या मनात आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्र पाणी वाट पाहे. आणि हे सगळेजण जाताना बघतोय आपण की कंठी मिरवा तुळशी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे. व्रत करा एकादशी पंढरीचा वार करी वारी चुको नाही दिहारी. अजिबात आपली वारी चुकता कामा नाहीये अशी प्रत्येकाची ओढ आहे आणि म्हणून किती वयोवृद्ध लोक इथे अत्यंत आनंदाने चालताना नाचताना दिसत आहेत.
1: म्हणजे किती कासाविसी होत असेल बघ ना की घरात संसारातल्या सगळ्या गोष्टी मला बाजूला ठेवून देत, माझ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी तरी मला बाजूला ठेवू दे पण मला जाऊ दे त्या पंढरूच्या वाटेवरती.
2: खरंय, एक प्रसंग असा सांगतात की एकदा तुकोबारायांना पंढरपूरला वारीला जाता आलं नव्हतं आणि इतकं दुःख झालं, इतकं वाईट वाटलं की त्यावेळी त्यांनी काही अभंगांची रचना केली.
1: अच्छा.
2: आणि त्यातला एक अभंग आहे.
1: तुकाराम महाराजांना वारीला जाता आलं नव्हतं
2: आणि मी काहीतरी का नाही जाऊ शकत आहे मी म्हणून अत्यंत वाईट वाटलं. क्षणभर असं वाटलं की माझी काहीतरी चूक झाली असेल म्हणूनच विठ्ठला तू मला बाजूला ठेवलंयस. आणि फार सुंदर अभंग आहेत, काही चार पाच अभंग आहेत. त्यातला एक असा आहे. नये निद्रे डोळा जाओ नेदी काही प्राणी असे पाही वाटत असे कारे विसरलासी सांग मजा आता काय माझी चिंता वाहत असे. तुका म्हणे मज दावी रे श्रीमुख आता हे कौतुक पाहे डोळा.
1: प्रज्ञा आपण याच्याबद्दल नक्कीच पुढे बोलूया पण आत्ता कैलास शिंदे यांच्याशी संपर्क झालाय असं दिसतंय.

0: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत ते आहे.
1: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रसंग
0: कैलास शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. आता पुन्हा संपर्क तुटलाय. प्रज्ञा, तू तुकाराम महाराज ज्या वेळे वारीला जाऊ नाही शकले तेव्हा रचलेले अभंग सांगत होती.
2: अभंग आहे ती आर्तता आणि त्यांचा जीव कसा पोळला होता. महाराज फार सुंदर शब्दामध्ये म्हणतायत, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगावे विठ्ठला पाय लागे, नका हट्ट करू अहो संतजन पायांचे दर्शन मज द्यावे, काय करू देवा आलो ना वारीला, काय करू देवा आलो ना वारीला, जीव हा पोळला विरहाने, तुका म्हणे मज दूर का ठेविले, देवा का बरं माझ्यावर रागावलास, मला असं का दूर ठेवलंयस, तुका म्हणे मज दूर का ठेविले, काय पाप केले जन्मा येऊन.
0: खरंय प्रज्ञा आपल्या

0: आणि त्याच वेळी वेगवेगळे खेळही होतात.
1: तुला थांबवते पण मगाशी आपल्याला जो विठ्ठल दिसला ना,
0: तो विठ्ठल आता पुन्हा इथे आलाय आणि इतका छोटा गोड विठ्ठल आहे. वडिलांच्या कडेवर बसलाय पण तरीही त्याच्या कानामध्ये ती मकर कुंडल, गळ्यामधला तो तुळशीचा हार आणि दक्षिणी पद्धतीची असा त्याच्या चेहऱ्या, डोक्यावरचा मुकुट अतिशय सुंदर दिसतोय. आणि असा तो सुंदर विठ्ठल
1: वारीमध्ये दरवर्षी असं काहीतरी वेगळं आकर्षण आपल्याला दिसत असत.
0: बरोबर,
1: दरवर्षी दिसणारे गाडगे बाबा यावेळेला अजून दिसले नाही,
0: अजून आले नाही.
1: स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा.
2: गाडगे बाबांचं आपण आत्ता बोलतोय पण गाडगे बाबांची एक आठवण मला अशी सांगावीशी वाटते की तुकारामांच्या जे अभंग आहे, तुकारामांचं जे अक्षर वैभव आहे की ज्याचा कधीही क्षय होऊ शकत नाही असं ते अक्षय आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि अत्यंत कमी दरामध्ये ते पोहोचावं यासाठी गाडगे बाबांनी तेव्हाचे जे मुंबई प्रांताचे खेर म्हणून मुख्यमंत्री होते त्यांना सूचना केली आणि त्यांना सांगितलं होतं की तुकारामांच्या अभंगांचं संकलन करा, ते सगळे एकत्र करा, ते छापा आणि अत्यंत कमी किमतीमध्ये नागरिकांना ते उपलब्ध होतील अशी व्यवस्था करा. त्यानंतर खेर साहेबांनी ती व्यवस्था केली आणि त्यानंतर तुकाराम गाथेची शासकीय प्रत निघू लागली. त्यामुळे गाडगे बाबांचं हे श्रेय मला असं वाटतं आजच्या दिवशी त्यांची आठवण म्हणून त्यांना द्यायला हवं.
1: बरोबर. मयूर, आत्ता आपल्यासमोर श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी यांच्या पादुका समोर न जात आहेत आणि त्यांच्यासोबतच्या पादुकांच्या सोबत अश्वही आहे मागे.
0: हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते ज्यांची पालखी आपण पाहतो आहोत,
1: त्यांच्यासोबत एक अश्व पण आहे. प्रत्येक वेळेला एखादा पादुका आपल्या समोर न जात आहेत आणि त्याचसोबत एक ॲम्ब्युलन्स पण उलट्या दिशेने जाते. हा एक विरोधाभास आहे पण वारी आली तरी शहर थांबत नसतं, शहरातल्या घटना घडतच असतात
2: आणि वारकरी ॲम्ब्युलन्सला वाट करून देत आहे हे आपल्याला लगेच दिसतंय.
1: खरंय, ती शिस्त विलक्षण आहे.
2: जे सर्वजण एकत्र चालले, बहुसंख्य लोक एकाच वेळी रस्त्यावर उतरले पण इथे कुठेही चेंगराचेंगरी, धांदल, ढकलाढकली, पुढे जाण्याची घाई किंवा आस ती दिसत नाही. प्रत्येक जण एक शिस्त धरून चाललेला आहे आणि मला कौतुक याचं करावं असं वाटतं की हे फक्त एक दिवसासाठी नाही तर हे जवळपास आता एकादशीपर्यंत सुरू राहणार आहे आणि परतीच्या प्रवासात सुद्धा हीच शिस्त असणार आहे. क्षणभर आपण विश्रांती घेऊया आणि पुन्हा यावर चिंतन करूया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
5: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोते हो, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आमच्या समोर येणार आहे, त्यांची प्रतीक्षा आहे. पण आपले प्रतिनिधी संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत, आता त्यांच्याकडे जाऊया. संजय,
6: चोरी आता ब्रेकला जाण्यापूर्वी म्हणाले त्याप्रमाणे पावलंही थांबणार नाही, वेळ थांबणार नाही, काळ पुढे पुढे जात राहणार आहे आणि या काळासोबत पिढ्या बदलत गेलेल्या आपण सगळ्यांनी अनुभवल्या आहेत. मागच्या अनेक पिढ्या या वारीची जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीला देत आलेली आहे. मी आता हे सगळं आवर्जून एवढ्यासाठी बोलतोय की आताच संत तुकाराम महाराजांची पालखी ही पोलीस परेड ग्राउंडला वळसा घालून पुढे निघून गेली आहे पण माझी नजर वळली ती अगदी कॉर्नरवर पोलीस परेड ग्राउंडच्या कोपऱ्यावर असलेल्या किड्स झोनमध्ये. आज पुन्हा एकदा अनेक किड्स, छोटी मुलं तिथे खेळताना मला दिसतील, जे पुण्याबाहेरची पण अनेक आहेत, कदाचित वारीतली पण आहेत, अशा अनेक जणांना तिथे खेळताना बघताना आणखी नजर माझ्या एका मातेच्या

0: वेळेवर असलेल्या एक वर्षाच्या आतल्या मुलाकडे गेली. त्या बाईंच्या भावना मी तुला सांगू शकत नाही, ते त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. ताई काय अनुभव पहिल्यांदा या मुलाला तुम्ही घेऊन आलाय?
1: अगदी मला ह्या लहान मुलातच माझा विठोबा दिसतो आणि माझी ही मी जन्मल्यापासून ही वारीची पद्धत मी बघते. मला आनंद आहे की मी माझ्या मुलाला पण हे संस्कृती परंपरा दाखवू शकते. हो हा पहिल्यांदा वाढू हो खूप
0: अगदी गौरी, त्यांच्या शब्दशः त्यांच्या शब्दांना अर्थ आहे. मला शब्द सांगता येत नाही कारण त्या डोळ्याने बोलतायत, दोन्ही डोळ्याचा त्यांच्या धारा वाहत आहेत. ही मला वाटतं खूप एक अध्यात्माची आध्यात्मिक दृष्ट्या तिथं तादात्म्य पावण्याची गोष्ट आहे. छोटंसं बाळ आहे, वर्षभराच्या आतलं बाळ आहे, असे अनेक बाळ आजूबाजूला दिसत आहेत. आवर्जून ही मंडळी या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी इथं घेऊन येतात आणि या सगळ्या संस्कृतीचं ट्रान्सफर करतात पुढच्या पिढीसाठी. मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि या झोनचा आज जो एक माहोल आहे हिल झोनचा खूप बघण्यासारखा आहे. एकूण एक इथली खेळणी असतील, प्रत्येक जागा असेल आकर्षक रित्या मुलांना खूप छान वाटेल अशी तिथं सजावट केलेली आहे. कमानीवर मोठी मोठी माणसं पण लहान मुलांना घेऊन बसली आहेत. आता एक सुंदर देखावा या किड झोन मध्ये बघायला मिळतोय.
2: तू म्हणालास तसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हा आनंद संक्रमित करणं ही भावना याच्या मागे दिसते. आणि जसं लहान मुलांच्या पालकांचं तू म्हणतोयस ना, तसं प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसतोय. स्वर कातर होणं, डोळे ओलावणं, त्याचा शब्दशः अर्थ इथे कडेला उभं राहून सुद्धा जाणवतो आहे. आपले डोळे कधी भरून येतात हे आपलं आपल्यालाच समजत नाही, इतके ते आपण वातावरणात गुंग होऊन जातो. या सगळ्या वातावरणातली चैतन्य ऊर्जा आणि हीच भावना मला दिसते की हा आनंद हा ओलावा असाच आपल्या सोबत कायम राहो.
0: त्या पावसात ना तो ओलावा शिडकतच असतो, तो आताही शिडकतोय. पावसाला पुन्हा एकदा बारीकशा पावसाला सुरुवात झाली आहे, कदाचित तोच ओलावा आहे.
2: खरंय, पावसाचा ओलावा कदाचित क्षणकाल असेल, पण या वारीच्या निमित्ताने माणसांमधला जो ओलावा आपण अनुभवतो आहोत तो खरंच अवर्णनीय आहे. संजय धन्यवाद.
0: हे पाणी आहे, पावसाचं थेंब थेंब पडणारं पाणी आहे आणि आता त्या माऊलीच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे. हे किती एकाच ठिकाणी त्याचे सोर्स, त्याचे स्रोत हा एकच आहे, परमात्मा आहे, हे किती विलक्षण आहे.
2: खरंय, धन्यवाद. तू आत्ता आमच्याशी बोललास त्याच्याबद्दल संजय. पुन्हा थोड्या वेळाने तुझ्याकडे येऊ. श्रोते हो, आत्ता आमच्या इथल्या बूथमध्ये प रोहित महाराज बोराटे उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्याशी आपण बोलूया या वारीबद्दल. महाराज, हा सगळा प्रवास कसा होता? तुम्ही कुठपासून या वारीसोबत आहात?
3: रामकृष्ण हरी, आमची ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये हबप समस्त डांगेपंच दिंडी क्रमांक 8 रथापुढे ही पारंपरिक दिंडी आहे. ज्ञानोबऱ्यांचं म्हणणं असं आहे, माझे जीवेची आवडी पंढरपुराने नगुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले. ज्ञानोबऱ्यांच्या पायी आषाढी सोहळ्यामध्ये मार्गक्रमण करत असताना आज पुणे मुक्कामी, सकाळी आळंदी ते पुणे असा पायी प्रवास होत आहे.
2: महाराजजी, तुमच्याशी आपण बोलूसया. आपण आत्ता आपल्या समोर चाललाय संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ, अगदी काही फुटांवर आहे आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. त्याचं सारथ्य पुण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. काही क्षणांपुरतं हे सारथ्य पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि रथ आत्ता अगदी आमच्या समोर थांबला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलांच्या पादुका आत्ता इथून दिसत आहेत आणि त्या पादुकांना वंदन. तुम्हा सगळ्यांच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना वंदन. आमचा हा बूथ थोडासा रस्त्यापासून उंचावर आहे, त्यामुळे कुठलाही अडथळ्याशिवाय या पादुकांचं दर्शन आम्हाला होत आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून हे दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रचंड जनसंख्येने माणसं इथे जमली आहेत आणि आपल्याकडे असलेला अल्पस्वल्प ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड चालू आहे. कधी ते फुलांच्या रूपात आहे, कधी फळांच्या रूपात आहे आणि

0: प्रसाद पादुकांच्याकडनं सगळ्या भक्तजनांपर्यंत दिला जातोय. प्रचंड गर्दी आहे आणि माणसांनी इतकी पोलिसांची संख्या पण आपल्याला दिसत आहे. या रथावरती अतिशय सुंदर असं फुलांनी हा रथ सजवलेला आहे आणि काही क्षणात हा रथ आपल्यासमोर आला आणि आता तो गेलाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनी वर्षभराची किंवा आयुष्यभराची तृप्ती मात्र दिली असं नक्की म्हणावंसं वाटतं.
1: पादुकांचा स्पर्श होण्यासाठीची एक धडपड असतेच, पण आपण आत्ता पाहतोय की त्या रथाचा स्पर्श व्हावा, फक्त त्या रथाचा एक ओझरता, त्या रथाला बांधलेल्या दोरीचा स्पर्श व्हावा यासाठी सुद्धा लोक गर्दी करत होते. मला असं वाटतं की श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा या शब्दांचा अर्थ आपल्याला यावेळी समजतो की मला पादुकांचा स्पर्श नाही झाला तरी चालेल, पण मला फक्त एकदा डोळ्याने तिथपर्यंत पोहोचायचं आहे, मला ते पाहायचं आहे, मला ते चैतन्य अनुभवायचं आहे आणि त्यासाठीची जी ही सगळी चढाओढ आहे तीच आपण या भक्तीच्या मेळ्यामध्ये पाहतोय.
2: आम्हाला प्रत्यक्ष समोर लोकांची उडालेली झुंबड दिसतीय आणि त्यांना दर्शनाचा मिळणारा आनंद दिसतोय आणि या वर्णनातून तोच आनंद तुमच्या मनश्चक्षूंसमोर नक्कीच उभा राहिला असेल असं वाटतं.
0: बरोबर प्रज्ञा, दरवर्षी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं वर्णन आपण श्रोत्यांना ऐकवत असतो, म्हणजे मनात इच्छा असते की दोन्ही पालख्यांचं वर्णन ऐकवायचं, पण अनेकदा असं होतं की तुकाराम महाराजांची पालखी आधी येते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईपर्यंत आपली वेळ संपलेली असते.
2: पण यावर्षी भाग्य थोर आहे आपल्या सर्वांचं आणि आमचंही की आपल्याला दोनही पालख्यांचं दर्शन झालं आणि संपूर्ण हा जनसमुदाय, हा उत्साह, ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवता आली आणि नियोजित वेळेमध्ये या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत.
0: माऊलींच्या पालखी नंतर श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पालखी आता आपल्या समोर चालली आहे. काही क्षणांची विश्रांती घेऊया, स्टुडिओकडे जाऊया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: श्रोते हो, पायी वारी पंढरीची या अंतर्गत दोन्ही पालख्यांचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही तुम्हाला ऐकवलं. कैलास शिंदे आपल्याला काही वेगळी माहिती सांगतात. आपण आता जाऊया कैलास शिंदे यांच्याकडे. कैलास, तुझा आवाज नीट ऐकू येत नाही. माझ्या मते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत तू आहेस आणि ती पालखी आता आमच्या समोर न मार्गस्थ झाली आहे. तू कदाचित पुढच्या वाटेवरती असशील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत. पुन्हा तुझ्याशी जेव्हा संपर्क साधला जाईल तेव्हा आपण तुझ्याशी नक्कीच बोलूया. प्रज्ञा आणि मयूर आपल्यासाठी काहीसा विसाव्याचा क्षण आहे आता, कारण दोन्ही पालख्या इथनं मार्गस्थ झाल्या आहेत. आपल्याला आता बसायला हरकत नाही असं मी म्हणते, कारण खरोखर त्या चैतन्य आणि ऊर्जेनी ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवण्याच्या धामधुमी मागे कदाचित थोडासा श्वास लागला आहे आपला आता, कारण ती ऊर्जा आणि ते चैतन्य आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचावं हीच मनोमन इच्छा होती आपली.
3: खरज्ञा,
2: दिनक्रम काय असतो ग पालखीचा? कारण इथनं तर आता मार्गस्थ झाल्या, पुण्यात त्या मुक्कामी असतील, त्याच्यानंतर जेव्हा त्या मार्गस्थ होतील तेव्हा रोजचा दिनक्रम काय असतो?
4: या संपूर्ण 22 दिवसाचा एकसारखाच दिनक्रम सगळ्यांचा असतो आणि त्यामध्ये पालखीची षोडशोपचार पूजा पहाटेच्या वेळेला केली जाते. मंत्रोच्चारांचा घनगंभीर आवाज आणि त्याबरोबर होणारी पंचामृती पूजा हे सगळे वारकरी अनुभवत असतात.

0: अभिषेक नैवेद्य आरती हे सगळं झाल्यानंतर सर्वेपि सुखिनः सन्तु हा श्लोक म्हटला जातो. पसायदान म्हणून प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर शितोळे सरकारांच्या तर्फे नैवेद्य दाखवला जातो माऊलींच्या पादुकांना आणि त्यानंतर घोडे पालखीजवळ आणले जातात. घोडे मान तुकवून वंदना करतात आणि मग कर्णा वाजतो. तर हा कर्णा सुद्धा तीन वेळा वाजतो. पहिल्यांदा जेव्हा कर्णा वाजतो तेव्हा वारकरी आपापल्या सामानाची बांधाबांध करायला लागतात, निघण्याची तयारी करतात. दुसऱ्यांदा जेव्हा वाजतो आणि त्यावेळेला ते सगळे एकत्रित होतात, लाईनमध्ये उभे राहतात त्यांच्या शिस्तीनुसार. आणि तिसऱ्यांदा कर्णा वाजला की मग पालखी मार्गस्थ. त्यानंतर 4-5 किलोमीटर चालून झाल्यानंतर विसावा होतो, सर्वांचा न्याहरी होते. त्यानंतर पुन्हा चाल असते काही, मग भोजन विश्रांती असते आणि सूर्यास्ताला ती मुक्यामाच्या जागी पोहोचते. त्यापूर्वी एकदा हरिपाठ म्हटला जातो आणि मुक्कामाच्या जागी पोहोचल्यानंतर समाज आरती होते. त्यावेळी चोपदाराची भूमिका आपण मगाशी बघितली, काही समस्या असतील तर त्या सोडवल्या जातात. आणि त्यानंतर दिवसाची चाल संपते पण सगळेजण विसावल्यावर सुद्धा रात्री कीर्तन आणि भजन याचे आवाज वेगवेगळ्या दिंड्यांचे यायला लागलेले असतात आणि त्यात सुद्धा थकलेल्या पायांना एकमेकांच्या पायांना लिंबू चोळून त्याला आराम देण्याचं काम हे वारकरी करत असतात. म्हणजे सगळेच चाललेले असतात पण तरी लोकांचे पाय चुरून देत असतात, पायाला लिंबू लावून देत असतात आणि आराम पडावा यासाठी प्रयत्न करत असतात.
1: आणि सगळेच माऊली
0: सगळेच एकमेकांना माऊली म्हणत असतात, त्यामुळे ते भेद सगळे संपलेले असतात.
1: आणि जशी जशी पालखी वारी पुढे पुढे जाते, पंढरपूर जसं टप्प्यामध्ये यायला लागतं तेव्हा उत्साह द्विगुणित होतो आणि कधी एकदा त्या विठुरायाला भेटतो आहे अशी भावना असते. पंढरपूरच्या अलीकडे रडवा माळ खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे धावा म्हणत धावत
0: तिथे एक विलक्षण उतार आहे आणि त्या उतारावरनं लोक धावत सुटतात. ते उतारामुळेही धावण्याचा वेग वाढलेला असतो आणि त्याचबरोबर आर्तता वाढलेली असते. ते धाव्याचे अभंग आहेत काही वेगळे आणि ते अभंग त्या ठिकाणी म्हटले जातात आणि ते म्हणत म्हणत धावत धावत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेले असतात.
1: आणि मनात दोन भावना असतात, एक तर आनंदाश्रू असतात कारण अगदी विठ्ठल आता दृष्टीपथात आहे म्हणून, आणि दुःखाश्रू असतात कारण आपण ज्या दिंडीसोबत आलो, ज्या समाजासोबत आलो, तो समाज आता पांगणार आहे आपल्यासमोरनं. आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मागच्या दिंड्या जाताना दिसत आहे आणि हळूहळू रस्ता ओस पडणार आहे. मगाशी आत्ता मी जी भावना सांगितली की आपल्या भोवतालचे ज्या समाजासोबत आपण चाललो ती माणसं आता आपल्यासोबत नाहीत याचे दुःखाश्रू आहेत, तीच भावना मला आता हळूहळू या रस्त्यावर दिसते आहे.
0: खरंय, ही वारी जशी जशी पुढे जाते, वेगवेगळ्या गावांमधनं जाते, तशी एक चैतन्याची लहर पसरवत जाते आणि पुढचा पुढचा भाग चैतन्यमय होत जातो. त्या त्या ठिकाणचे लोक स्वागताची तयारी करत असतात, आल्यानंतर आगत अवभगत करत असतात, आदरातिथ्य करत असतात आणि त्यानंतर ती पालखी निघून गेली तरी चैतन्याचा काही अंश हा त्यांच्यामध्ये राहिलेलाच असतो.
1: आणि चैतन्याचा अंश हा काही वेळापुरता नसतो, कदाचित तो कायमस्वरूपी आपण असतो. मयूर, मगाशी पसायदानाचा उल्लेख केला प्रज्ञाने, पसायदान नक्की आपल्याला काय सांगतो?
2: मला असं वाटतं की अक्षररूप जे पसायदान आहे ते आपण ज्ञानेश्वरीत वाचतोच, पण आपल्याला जर पसायदानाचं चालतं बोलतं जिवंत रूप पाहायचं असेल तर ते आपण वारीमध्ये पाहत असतो. कारण वारीमधली माणसं हे पसायदानाचं जिवंत रूप आहे. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पीयुषांचे. म्हणजे कल्पतरू हा एखादा असतो पण वारी कशी आहे तर ती चला म्हणजे चालती, कल्पतरूंचे आरव म्हणजे कल्पतरूंच्या एखाद्या वनासारखे आहे. हे एखादा चिंतामणी इथे नाही तर अनेक चिंतामणी असलेलं हे केतना चिंतामणीचं गाव आहे आणि ही माणसं चालती बोलती अमृताचे समुद्र आहे. बोलते जे अर्णव पीयुषांचे, त्यामुळे हे चालते बोलते अमृताचे समुद्र आहे. मला कायमच असं वाटतं की पसायदान हे कुठल्याही व्यक्तीच्या परि

0: परिवर्तनासाठी लिहिलेलं नाही तर ते वृत्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलेलं आहे. आणि एकदा एक माणूस वारीला जाऊन आला की तो माणूस बदलला असं आपण म्हणतो. माणूस बदलतो म्हणजे काय होतं, तर त्याची वृत्ती बदललेली असते. आणि म्हणून सद्गुणांची पेरणी करण्यासाठी पसायदान मागता मागता पसायदान जगणं म्हणजे काय, तर ते म्हणजे वारी करणं.
1: वा, पसायदान जगणारी ही जी माणसं आहेत त्यांचा प्रवाह जेव्हा गावातनं जातो.
0: पसायदानाचा विषय चालू आहे म्हणून मला हेही सांगावंसं वाटतं की पसायदानामध्ये दोन भाग आहेत. म्हणजे पसायदान ही एक प्रार्थना आहे आणि पसायदानाचे दोन भाव त्याच्यामध्ये आहे. कुठल्याही प्रार्थनेमध्ये दोन भाव असतात, त्यापैकी एक असते ती अपेक्षा आणि दुसरा भाव असतो तो समर्पणाचा. वारकरी समर्पित असतात आणि त्यांची अपेक्षा हीच असते की सकल समाजाचं हित घडावं. ही एवढी एकच तळमळ घेऊन कुठलाही वारकरी जात असतो, त्याची अपेक्षा आणि त्याचं समर्पण हे फक्त आणि फक्त विठ्ठल असतं.
1: बरोबर. वारकऱ्यांचा जो प्रवाह निरनिराळ्या गावातनं पुढे पुढे मार्गस्थ होतो, हा बदल केवळ वारकऱ्यांमध्ये होतो असं नाही, तर त्या गावामध्येही हा बदल होत असणार. तू जे म्हणालास की वृत्ती बदलणार.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा वृत्ती बदलते तेव्हा तुमचं वागणं बदलतं. ते जास्त सकारात्मक, अधिक ऊर्जादायी आणि त्यातनं काहीतरी सृजनात्मक घडेल असंच ते वागणं असतं. त्याच्यामुळे वारी जरी आपल्या गावातनं केवळ गेली तर ती आर्थिक आपल्या चक्राला केवळ चालना देणारी गोष्ट नसते, ती घटना नसते, तर ती वृत्ती परिवर्तनाचा पण एक मार्ग आहे असं मला वाटतं.
2: खरंय. पुणे शहरामध्ये जशा प्रमुख दोन पालख्या आल्या आहेत, तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आणि वेगवेगळ्या ठिकाणहून पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. ज्ञानदेवांची पालखी जशी आळंदीहून आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची जशी देहूहून, तसंच नाथ महाराजांची, निवृत्तीनाथांची, सोपानदेवांची, मुक्ताबाईंची आणि विसोबा खेचरांची एवढ्या पालख्या आधीच मार्गस्थ झाल्या आहेत पंढरपूरच्या दिशेने.
1: आणि सगळ्यांची भेट होणार आहे ती पंढरपूरच्या
2: पंढरपुरातच होणार आहे.
1: त्याच्याबद्दल आपण ऐकूच या, पण आता जाऊया काही क्षणांसाठी स्टुडिओकडे.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोते हो, संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आहेत. त्यांच्याकडे काही वेगळी माहिती आहे. आपण जाऊया संजयकडे. संजय, संजय भुजबळ.
5: हॅलो.
1: हा बोल बोल.
5: हा गौरी, पुन्हा एकदा योगायोग पुन्हा जुळून आला दरवर्षीप्रमाणे. हा सोहळा सगळ्या पालख्यांमध्ये पादुकांचा सोहळा आहे. दोन्ही पादुका पंढरपूरवर निघालेल्या असतात आणि हा नेहमीच आपला जो शेवटचा टप्पा असतो प्रत्यक्ष वर्णनाचा, तो तुकाराम महाराजांच्या या पालखीचं आगमन म्हण किंवा त्याचं तिथं पोहोचणं म्हण हे ज्ञानेश्वर पादुका चौकात आणि तुकाराम पादुका चौकात होतं. या सगळ्या चौकांमध्ये इकडे तिकडे नजर टाकताना एका ठिकाणी मला थोडीशी गडबड जाणवली. मी सहज वाकून बघितलं काय होतं, माझं नक्की कुणीतरी पडलं असणार आहे, त्यांना सगळ्यात मदत करायला कुणीतरी जात असेल असं म्हणून मी वाकून बघितलं. तर एक वेगळाच मानव धर्म मला इथं बघायला मिळाला. तर ही धार्मिक वारी आपण म्हणत असताना खरं तर फक्त धर्म 1-2% उरतो, पण मानव धर्म हा सगळ्यात मोठा, त्याचं दर्शन इथं वारीत करताना आपल्याला दरवर्षी कळतं. हा काय नेमकं इन्सिडेंट होता आणि तो कसा पुढे गेला आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच ऐकूया.
6: नमस्कार, मी रवींद्र मनोहर महाजन. इथं दरवर्षी प्रमाण आम्ही हे पालख्याचं दर्शन घ्यायला येतो. बाटल्या मध्ये टाकलेल्या असतात, त्या बाटल्या मध्ये बाजूला करतो. तेवढा आवाज ऐका एक वेगळा म्हणजे बेडूत आणि त्याच्या आईवर ते छोटस पिल्लू असं आम्हाला ते दिसतं. लोकांच्या पायाखाली जाऊ नये.

0: आम्ही ते डिव्हायडर मध्ये ठेवलं आणि 10 मिनिटं त्याच्यावर वाट पाहिली पण ते बेडूक परत खाली आलं. मग अशा वेळेस प्लास्टिकची पिशवी मिळवली आणि त्याला पकडून एक लांब आम्ही नेऊन सुरक्षित जागी ठेवून गेलं. पण हा प्रकार ही सेवा तुम्ही वर्षभर करता पर्यावरण, त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे. बेडूच म्हटलं की आजूबाजूचा सगळा परिसर दूर होणार आणि त्यातून जर आपल्या भगिनी असतील तर त्या आणखीच दूर पडणार असा नेहमीच आपला अनुभव आहे. पण ह्या बेडूक बाजूला ठेवल्यानंतर बाजूला बसलेल्या भगिनी त्यांची नजर कुठेही नव्हती, पालखीवर होती. बेडूक टाकला काय नाही काय त्या जागेवर कुठल्या पण नाही, काय अनुभव होता?
1: आम्हाला फारच छान वाटलं की या माऊलींजवळ कोणीतरी पर्यावरणाची काळजी घेत त्या बेडूकाला वाचवत आहे. आणि इकडे आमचं माऊलींचं स्थान असताना बेडकाला काय घाबरायचं आणि काय करायचं, म्हणजे आम्हाला फारच छान वाटलं आणि त्याला बघूनही छान वाटलं. त्या काकांच्यामुळे त्या बेडकाला आणि त्याच्या अगदी नुकत्या जन्मलेल्या पिल्लाला पण छान जीवदान मिळालं.
0: तर गौरी असं आहे तिथेही पिढी आहे, बेडकाची पण पिढी आहे, ती पिढी पुढे वाचली आणि एका बारीचा छान अनुभव बेडकाच्या पुढीच्या पिढीलाही मिळाला आहे.
2: करेक्ट. आणि एकमेकांना वाचवलं पाहिजे, एकमेकाचं संरक्षण केलं पाहिजे, ही भावनाच किती महत्वाची आहे ना.
0: अगदीच.
2: धन्यवाद.
0: या निमित्तानं ते सगळं दिसतं, त्या मानव धर्माचं दर्शन होतं, हे खूप महत्वाचं आहे.
2: अगदी. धन्यवाद.
0: धन्यवाद
2: प्रज्ञा. जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म.
3: आत्ताचा जो प्रसंग आपल्याला संजय भुजबळांनी सांगितला तो खरंच असाच आहे की माणसं माणसं जोडणारा जो आहे तो धर्म आहे आणि जो कोणी माणसाला एकमेकांपासून वेगळं करेल तो अधर्म आहे. आणि हे सांगितलंय कोणी तर सोयराबाईंनी की ज्या चोखामेळांच्या पत्नी होत्या.
2: आणि केवळ माणूसच का ग, निसर्गाशी असलेला बंधही जपला पाहिजे तेही सांगतो, तोही अधर्मच आहे एका अर्थाने.
3: खरंय. काही मिनिटांपूर्वी आमच्या समोरून दोन्ही पालख्या गेल्या असं वर्णन आम्ही केलं आणि आत्ता आमच्या समोर काय आहे हे जर आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण आमच्या समोर स्वच्छता करणारे काही कर्मचारी आहेत आणि ते आपल्या हातामध्ये झाडू घेऊन जी काही घाण किंवा कचरा या सगळ्या पालख्यांच्या जाण्यानंतर झाला आहे तो त्यांनी स्वच्छ करायला सुरुवातही केली आहे.
2: खरं आहे. अक्षरशः 10 मिनिटाचा अवधी झाला आहे पण हे सगळे कामगार स्वच्छता दूत म्हणूया आपण त्यांना, ते स्वच्छतेच्या मागे लागले आहे. कारण जेव्हा एक शहरच्या शहर आपल्या शहरातनं जात असतं तेव्हा काही प्रमाणात हा कचरा होत असतो. मला खात्री आहे की उद्या सकाळी आपण जेव्हा याच रस्त्यावर येऊ तेव्हा रस्ते चकचकीत स्वच्छ असतील आणि याच्या मागे जी यंत्रणा राबते आहे त्या यंत्रणेला, त्या यंत्रणेची कमाल आहे.
3: या प्रसंगी लोकवाङ्मयातली एक ओवी आठवली आणि ओवी अशी आहे की एक बाई दुसरीला सांगते की अगं हे सगळे वारकरी जेव्हा पंढरपुराला येणार तेव्हा त्यांच्या स्वागताची लगबग तुम्हीच करा आणि मीही करते असं रुक्मिणी विठ्ठलाला सांगते. आणि त्या दोघांमधला संवाद आहे की आता वेगवेगळ्या दिंड्या आपल्याकडे येणार आणि कसं बरं यांना सामोरं जायचं, तर बोलला इठ्ठल काढ रुक्मिणी झाडून दिंडी वऱ्हाडाची आली परपंच सोडून. इठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, आता पदर सोडा आणि कामाला लागा असं विठ्ठल सुद्धा रुक्मिणीला सांगतोय. इठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, साधू आले पैठण कर होईल कथेला उशीर. त्यांना उशीर नका करू, चला चटचट झाडून काढा. आता
2: संसारातल्या गोष्टी कोणाला चुकल्या नाहीयेत. खरोखर या प्रसारणाच्या शेवटाकडे आपण येतोय. मयूर, वारी बघत लहानाचा मोठा झालास आणि त्याच्या अनेक अनेक गोष्टी मनामध्ये साठल्या असतील, शेवटी काय सांगशील?
4: मला असं वाटतं की एक विठ्ठल बंधन नावाची कविता, मला माझी एक कविता आठवते, या कवितेचं शीर्षक विठ्ठल बंधन आहे आणि प्रत्येक वारकऱ्याची किंवा वारी बघणाऱ्या प्रत्येकाची कदाचित ही भावना आहे. याच्यामध्ये मी असं लिहिलंय की विठ्ठल विठ्ठल नामामध्ये दिंडी अभगी सावळ झाली, भीमेच्या पाण्याला सुद्धा पाय

0: बीची किनार आली, आकाशाने रंग बदलला, गुलाल बुक्का उधळण केली, विठुरायाचे रूप पाहता डोळ्यांमधली वारी झरली. कुणी टाकतो अर्ज रजेचा, कुणी सोडतो शेतीवाडी, वैशाख्याच्या वणव्यालाही तृप्त भिजवते सर आषाढी. भेगा पडल्या पायांच्याही उरात असतो कळसाध्याय, वारकऱ्यांची भूक शमवते राहुट्यातली भाकर माय. ऐसे माझे जीवन व्हावे वारी मधले कृतार्थ रिंगण, नकोच मुक्ती नको मोक्षही, जन्मो जन्मी विठ्ठल बंधन. वैराग्याची आस नको रे, विठ्ठला विना श्वास नको रे, लागो मजला वेड तुझे अन, विलीन होवो माझे मी पण, विलीन होवो माझे मी पण.
1: वा सुंदर.
2: विलीन हो माझे मी पण. या सोबतच आजच्या प्रसारणाचा शेवट आपण करतो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आम्ही आत्ता आपल्याला आवडला ऐकवला. याचं प्रत्यक्ष वर्णन केलं होतं मी गौरी लागू, डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, मयूर भावे, संजय भुजबळ, कैलाश शिंदे आणि स्टुडिओमध्ये आहेत यशस्वी पुणेकर यांनी. तांत्रिक सहाय्य होतं मनोज कुमार शहा, गिरीश श्रीरामवाल, समाधान रूपनर, उमाकांत सुरडकर, सुखदेव लोखंडे, निलेश घाटोळे, भारत सुरवसे, प्रफुल्ल वायसळ आणि ज्योती कौलवार. त्यांच्यासोबत सविता दगडे, गायत्री माने, जाहिरात विभागाचे विनायक मोरे, सुमित श्रीबाद, नेहा पौनीकर. निर्मिती सहाय्य होतं प्रज्ञा डांगे यांचं. सादर करते होते.
3: संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन सोहळ्याचं थेट प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:50 आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र आपण ऐकणार आहात. यानंतर 6:50
4: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या समितीने 6 अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला. त्यावेळी खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. परभणी जिल्ह्यातील धानोरा काळे तसंच वजूर इथं गोदावरी नदीवरील पुलांच्या कामासंदर्भातील उर्वरित कामं तसंच निधीबाबत आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल असं मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितलं. भाजप आमदार अतुल भोसले यांच्या लक्षवेधीला ते विधानसभेत उत्तर देत होते. दोन्ही पुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ऊसाला अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं पाटील यांनी स्पष्ट केलं. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादने तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्यावा लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. नाफेडच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं रावल यांनी सांगितलं. अयोध्या इथं श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणगी अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ नागपूर शहर काँग्रेसच्या वतीनं आज रघुपती राघव राजा राम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराबाहेर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुडघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन करत निषेध व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय

0: उत्पन्न वाढीचा दर 60% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकास दर गाठता आला. भारताचा हा अंदाजित विकास दर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकास दराच्या दुपटीहून अधिक आहे. या अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 68 आस्थापनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, खानावळी, प्रसाद विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांचे 105 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. आषाढी एकादशीच्या काळात भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे ही कारवाई करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी मार्गावर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून पादुकांचं दर्शन घेतलं. महिलांसह ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुलं मोठ्या संख्येनं या सोहळ्यात सहभागी झाले होते. शेकडो वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या पालख्या उद्यापर्यंत पुण्यात मुक्कामी आहेत. शेगाव इथून निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज बीड जिल्ह्यात परळी इथं आगमन झालं. गणगण गणात बोते चा जयघोष करत पालखीच्या स्वागतासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. शेगावहून 21 मे रोजी निघालेली ही पालखी 9 जिल्ह्यांचा प्रवास करत परळीत पोहोचली. त्यानंतर अंबाजोगाई आणि बोरी सावरगाव इथं पालखीचा मुक्काम असेल. जालन्याचे 25 वारकरी सायकलवरून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. भोकरदन आणि जाफराबाद इथल्या सायकलप्रेमींचा हा संघ दररोज 120 किलोमीटर प्रवास करत 11 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. छत्रपती संभाजीनगरहून उद्या शुक्रवारी 10 जुलै रोजी जवळपास 60 सायकलस्वार वारीसाठी रवाना होणार आहेत. 10 ते 79 वयोगटातले सायकलपटू 350 किलोमीटर अंतर अवघ्या 2 दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ विजय व्यवहारे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:55 आणि 15 सेकंद झालेली आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आम्ही आता प्रसारित करीत आहोत.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त 1 प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातूमध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो,

0: दिवसेंदिवस श्री गजांतलक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांतलक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांतलक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांतलक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
2: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र

0: देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
1: वाढलेल्या पावसाचं प्रमाण, ढगफुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढगफुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3ऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या 1 सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत 1 व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता

0: आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचावकार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णो पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता. भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंगरोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोत

कर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल.

0: त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्यं. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48 लाख रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1,088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच 49,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर

0: आणि छत्रपती संभाजीनगर या सहा प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले, त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील, असं राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर FPOच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
4: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी.

मला नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:30 होत आहेत. शेतशिवार हा आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

आवड बळीराजाची या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आवड बळीराजाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर अशी पत्रं आपल्याला या कार्यक्रमासाठी प्राप्त होत आहेत आणि समाज माध्यमाच्या माध्यमातून देखील अनेक श्रोते या कार्यक्रमाशी जोडले जात आहेत. तेव्हा आपला जास्त वेळ न घेता लगेच आता आपण कार्यक्रमाकडे वळूयात. कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत, प्रेरणा आणि समस्त मित्रमंडळ. शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे, कविता गिरबिडे, तालुका हदगाव, जिल्हा नांदेडचे हे श्रोते होते. आणि याच गीताची आवड कळविणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत. राहणार बोररांजणी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना इथून सुंदरबाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, सर्जूदादा जाधव, वर्षाताई, रघुनाथ महाराज देशपांडे, छगनराव आनंदे, ज्ञानोबा माऊली उगले, भानुदास खंडागळे, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकर, गणेश सुंदरबाप्पा जाधव. राहणार जवळा झुटा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, राज रणवीर, किशोर शिंदे, विनायकराव सोसे, उत्तमराव दादा खरात, तसंच रणजितकुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात आणि समस्त मित्रमंडळ. समतानगर परळी वैजनाथ येथनं शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि समस्त मित्रमंडळ. राहणार आजनी खुर्द, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूरहून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजीत, बुद्धभूषण, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव, प्रणाली, प्रणिता आणि समस्त मित्रमंडळ. याच गीताची आवड आपल्याला कळवलेली आहे गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथनं नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा, महेश, निर्मला, भगवान आणि समस्त मित्रमंडळ. वंदनानगर इंदोर येथनं रेखा रघुवंशी, शोभा, बबीता, पूजा, स्वाती, मालती, गणेश, कार्तिक खर्चे, संजना परीखर्चे, ललिता नारायण खर्चे आणि समस्त रघुवंशी परिवार. भाटपारा दतरंगी येथनं द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर वर्मा, दीपक कुमार वर्मा, झावेंद्र कुमार वर्मा आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट खेरडावडी, तालुका जिल्हा हिंगोली येथनं शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम असोलवाडी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथनं आत्माराम असोले, ललिता, दुर्गा आणि समस्त असोले परिवार. तसंच तालुका हुमनाबाद येथनं धरमसिंह राजपूत, पूनम, निलेश, पूजा, श्रद्धा राजपूत. राहणार भवानी दापका येथनं संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश, विकास, करण उद्बाळे आणि समस्त मित्रमंडळ. हे पुढचं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत डोंगरगाव येथनं राष्ट्रपाल गजभिये, तन्मय बेबी, अनिष्का राधिका गजभिये आणि समस्त मित्रमंडळ. छत्तीसगड येथनं दिनेश वर्मा, करुणा वर्मा, गुलाबदास मानिकपुरी, विश्वनाथ साहू, दुर्गाराम साहू आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट वळसंगी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूरहून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ मध्यवाड, देव्यानी धनश्री आणि समर्थ नाळापुरे. मुक्काम पोस्ट वारणानगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथनं अमित नारायण लोंढे, विजय लोंढे, अर्चना, स्वाती, मीनाक्षी.

चार्वी, रितेश, ज्ञानदा, रणवीर, रेश्मा, राज, नीरज आणि समस्त मित्रमंडळ. आणि या सगळ्या श्रोत्यांना राज्यस्तरीय कृषी प्रसारणाच्या माध्यमातून एल निनोच्या पार्श्वभूमीवर चारा ज्वारीचे लागवड तंत्रज्ञान याविषयी प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला मनापासून आवडली असं यांनी पत्रात लिहून कळवलं. तर पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते हो. आता ऐका तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं एक छानसं गीत.

यानंतरच्या गीताची आवड करविणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव येथील मदनराव तांगडे, सुखदेव तुकाराम गंगाराम रामराव, कमलबाई धनश्री तांगडे, दुर्पताबाई गायकवाड, अमलसाहेब बादाडे आणि समस्त तांगडे परिवार. तसंच मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा बायडाबाई, संजय सुमित, संकेत जयदीप, प्रेरणा अपर्णा दिपाली आणि समस्त हलगे परिवार. पोफाळी जिल्हा यवतमाळ येथनं जयराम सिंगणकर, दिशांतकुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट बोराळ धरण तालुका मालेगाव येथनं दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका गजानन आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथनं गजानन परिहार, उषा परिहार, अक्षय, अतुल, सुषमा, समर्थ आणि समस्त परिहार परिवार. तसंच रेवली तालुका परळी वैजनाथ येथनं उमरे मामा सर्जेराव गव्हाणे कवडगाव, सुमन सुंदरराव उमरे, पृथ्वीराज धनंजय, शिवराज, मनीषा, अनिता आणि समस्त उमरे परिवार. राहणार सिरसी खुर्द इथनं शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम. तसंच हाडोळती इथनं नामदेव कलमे, आकाश कलमे, आशा कलमे, नारागुडे, थारबाग कर्नाटक इथनं प्रियंका, अविनाश रेड्डी. मुक्काम पोस्ट चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड इथनं दिनकर साळवे, संस्कार, अक्षय, श्रेया, श्रेयस, गंगा साळवे आणि मित्रमंडळ. वरुळ जवळका इथनं महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज वानखेडे आणि समस्त मित्रमंडळ. तसंच मेहरनगर उमरखेड इथनं अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, प्रणिता सिद्धांत गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर आणि समस्त मित्रमंडळ. तसंच वैशाली गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर आणि प्रिन्स एकांश गव्हाणकर. आपले हे पुढचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडहून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ. बाळू पाटील, सविता पाटील, नितीन पाटील, नलिनी पाटील अकोटेतन. मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून विजयकुमार खुळे, प्रतीक खुळे, आकाश खुळे,

सुनीता खुळे, शकुंतलाबाई खुळे आणि समस्त खुळे परिवार. पुढचे आपले श्रोते आहेत जानकीराम काठोके, ज्योतिबाई काठोके, प्रशांत शुभांगी, किशोर, राधिका, वेदिका, रिद्धी, सिद्धी, मनूर खुर्द, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव, खानदेश. तसेच मारुती शंकर भोसले होर्टीकर, हनुमान नगर सोलापूरचे हे श्रोते आहेत. मालन मारुती भोसले होर्टीकर, सचिन मारुती भोसले होर्टीकर, कुंभार गल्ली श्रीरामपूर येथन, अशोक दले, सविता दले, अनिकेत दले, रोहिणी दले, ऋषिकेश दले, जीविका दले, पुणावाले पुणे येथन, अजय सोनोने, करिश्मा सोनोने, अविका सोनोने, विशाखा सोनोने, राजेश साबळे पाटील, राजदीप, राजेश, राशी, राजेश आणि समस्त मित्रमंडळ, छत्रपती संभाजीनगरचे हे श्रोते होते. तसंच याच गीताची आवड कळविणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत. धानोरा विटाळी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा येथन, भगवान पाटील, मंगेश पाटील, सचिन पाटील, जळगाव येथन, संतोष काटे, उषा काटे, मुक्काम पोस्ट तांबोळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथन, संतोष कुमार नागणे, सुजाता नागणे, सूरज नागणे, समर्थ नागणे आणि समस्त मित्रमंडळ. पुढचे आपले श्रोते आहेत संभाजीनगर येथन, अनिल कुमार घोडके, वैशाली अनिल, प्राजक्ता घोडके, वैष्णवी घोडके, गायत्री घोडके, यज्ञेश घोडके, नळेश्वर नगर नरवेल, जिल्हा बुलढाणा येथन, पी एस नावकर, निर्मला नावकर, विशाल नावकर, सोपान तायडे, नारायण इंगळे, बरेली येथन, अनोखे लाल मौर्य, सुंदरदेवी मौर्य, प्रकाश, रिंकी, कपिल, वेदराम, कैलाश, सुनील, खुशबू, आरोही, स्वाती आणि समस्त मौर्य परिवार, पांडुरंग अर्जुनराव साळवे, गजानन नादरे पाटील, मारुतरावजी पांचा, संतोष खोसे, सुंदरबाप्पा जाधव, स्वरा, श्लोक, मुक्काम पोस्ट मच्छिंद्रनाथ, चिंचोली तालुका घनसावंगी, जिल्हा जालनाचे हे श्रोते होते. याच गाण्याची आवड आपल्याला कळवलेली आहे वसारी, जिल्हा वाशिम येथन, एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर, सूरज खेडकर, रवींद्र पवार आणि समस्त मित्रमंडळ. कबनूर तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून रेवन भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे आणि समस्त मित्रमंडळ. शंकर भदरगे यांनी देखील कार्यक्रमामध्ये अभिप्राय पाठविलेला आहे. सोबतच अल्ताफ हुजुरे, सैफुला व सबाहत, किरत हुजुरे, रेहान शेख सांगली, नारायण शिरके, शुगर फॅक्टरी गेवराई, जिल्हा बीड येथन, दिनकर साळवे, गंगा साळवे आणि समस्त मित्रमंडळ. सारोळा खुर्द, तालुका पाथरी, जिल्हा परभणीहून शेख नशीर, शेख अंजुम, शेख मैविश, आशिया, आयान, आलिया आणि समस्त मित्रमंडळ. आणि या सगळ्या श्रोत्यांना मागच्या वेळेसचा आवड बळीराजाची हा कार्यक्रम मनापासून आवडला. आणि या सगळ्या श्रोत्यांना हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे जे फोन इन कार्यक्रम आपण सुरू केलेले आहेत ते कार्यक्रम मनापासून आवडतात. आणि सोबतच शेतशिवार या कार्यक्रमाअंतर्गत जेवढेही कार्यक्रम प्रसारित होतात त्या सगळ्या कार्यक्रमाचा आम्ही छानपैकी आनंद घेतो आणि आमच्या शेतीत त्याचा आम्हाला फायदा देखील होतो, असं यांनी पत्रात लिहून कळवलं. पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते हो. आता ऐका तुमच्या आवडीचं गाणं.

यानंतरच्या गीताची आवड कळविणारे आपले हे पुढचे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मा शेख फौजी सायराबानो शेख दस्तगीर शेख फैज नबी शेख शाकेर इस्लाम बी बाबा शेख सिमर शेख करिश्मा शेख सानिया शकील पठाण बिस्मिल्ला बी शेख गदर शेख निलोफर शेख आणि समस्त मित्रमंडळ तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी आयुब सय्यद बायराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथनं नारायण आबाजी पुंडे हर्षदराव पुंडे सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्रमंडळ भिवाजी कांबळे निर्मला कांबळे यशवंत कांबळे ज्योती कांबळे राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालन्याहून सुधाकर जाधव प्रशांत जाधव प्रणव देशमुख संचित देशमुख जगुताई जाधव स्वातीताई देशमुख वर्षाताई पूजाताई प्रणाली ऋतुजा आणि समस्त मित्रमंडळ नखाते हातगाव तालुका पाथरी येथनं शिवाजी नखाते जान्हवी नखाते मानसी नखाते मयूर कवळे सोहम नखाते आणि समस्त मित्रमंडळ तसंच आपले पुढचे श्रोते आहेत बुलढाणा येथनं नरेंद्र नरवाडे ज्योती नरवाडे आकांक्षा नरवाडे आकाश कुमार आणि समस्त मित्रमंडळ जत जिल्हा सांगली येथनं अल्ताफ हुजरे सेपुलाह सबाहत किरत हुजरे आणि रेहान शेख तसंच गणेशनगर तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथनं बळीराम भारती शांताबाई भारती नंदकिशोर भारती आदित्य गिरी पूजा भारती आणि समस्त मित्रमंडळ ढाणकी तालुका उमरखेड येथनं श्रीकांत डांगे करुणा डांगे ओमकार अंजली डांगे गुरुचोक पोफाळी येथनं गणेशराव लांडगे विमलताई लांडगे कुमारी अलका लांडगे कुमार विनायक लांडगे कुमार वरुण लांडगे आणि समस्त मित्रमंडळ आणि या सगळ्या श्रोत्यांना 1 जुलै रोजी आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हे रूपक जे मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं होतं आणि निर्मिती होती आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची तो कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडला सोबतच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांनी दिलेला संदेश देखील आम्हाला आवडला चला तर मग श्रोते हो पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता ऐकूयात तुमच्या आवडीचं एक छानसं गीत

गाणे ऐकता ऐकता आता आपण शेवटच्या गाण्याकडे वळलो आहोत आणि शेवटच्या गीतासाठी आवड कळविणारे आपले हे श्रोते आहेत जांभरून तालुका अर्धापुरेतनं दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन संजय, आशिष, पृथ्वीराज साध्वी, गणेश हारगावकर आणि समस्त मित्रमंडळ. मुक्काम पोस्ट खानापूर जित्ता तालुका जिल्हा हिंगोली येतनं सदानंद मुळे, संजीव नेताई मुळे, साधनाताई मुगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मित्रमंडळ. तसंच राहणार तिरुका जळकोट जिल्हा लातूरहून प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण, संकेत साईनाथ, निखिल निशान मध्यवाड, मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूरहून भागवत मोटेगावकर, भाग्यश्री प्रसाद आणि समस्त मित्रमंडळ. रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश शानकर आणि समस्त मित्रमंडळ. तसंच येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेडहून शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती, बागल पारडी तालुका वसमतेतनं चंदनलाल जयस्वाल, विजयलक्ष्मी, श्रेया आणि मित्रमंडळ. तसंच अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट येगूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते होते. यानंतरचे आपले पुढचे श्रोते आहेत मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हरसुल सावंगी, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूर. तसंच बीड येथनं प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि मित्रमंडळ. राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीहून भगवान कुरे, मारुती कुरे, पूरभाजी कुरे, गोरखनाथ, आदिनाथ आणि समस्त कुरे परिवार. तिरुपतीनगर लातूर येथनं संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. दयानंदनगर नांदेड येथनं प्रकाश जैन आणि मित्र परिवार. राहणार बरसाले मळा अंतरवालीदाई तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून ज्ञानदेव माऊली बरसाले, दामूअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, कुंडलिकराव बरसाले, सखाराम काका, कार्तिक बरसाले, अशोकराव काका, एकनाथदादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले. तसंच राहणार जवळाजुटा तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे, श्रुती संग्राम, अनिल झुटे, सुनील झुटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर परसू बाळू रणपिसे, उत्तमराव मामा खरात आणि समस्त मित्रमंडळ. हातीगेट राजपूर येथनं संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील. मुक्काम पोस्ट गुंजोटी येथनं प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाबाई आलापुरे, रुपाली, तुकाराम आलापुरे, जयश्री, श्रीकांत आलापुरे आणि समस्त मित्रमंडळ.

यानंतरचे आपले पुढचे श्रोते आहेत तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवर्ता शिंपले, कांचन शिंपले, साक्षी ढोंबरे आणि समस्त शिंपले परिवार तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचे हे श्रोते होते. छत्रपती शाहू नगर हिंगोली येतनं पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथनं शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, मारुतराव भुसारे नावकीकर, गणेश मोरे आहिरवाडीकर, पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथनं सुनील जबडे टेलर, आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चंदू बलखंडे, छोटूदादा इंगोले, रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणीहून शंकर भदर्गे, छाया भदर्गे, सुबोध भदर्गे, विक्रांत भदर्गे आणि समस्त भदर्गे परिवार. मुक्काम पोस्ट देठणार ठाकूरबुवा इथनं चंद्रकांत बाबूराव सेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, दत्ताबाई संस्कार, स्वरांजली शेवलकर आणि समस्त मित्रमंडळ आणि या सगळ्या श्रोत्यांना मृद आणि जलसंधारणाचे उपाय याविषयी प्राध्यापक डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती या सगळ्या श्रोत्यांना मनापासून आवडली. श्रोते हो, पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता ऐका तुमच्या आवडीचं कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार हा शेतकरी बंधुभगिनींसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: बालकांच्या वाढीमध्ये त्यांच्या जडणघडणीमध्ये आईसोबत वडिलांची भूमिका खूप महत्वाची आहे. आई आहे संस्कार तर बाबा आहेत आधार. बालकांना सकस आहारासोबत हवा असतो सहवास. त्यांच्यासाठी वेळ देऊया, जबाबदार आणि आदर्श पालक होऊया. आपण बालकांसोबत जितकं जास्त बोलू, संवाद साधू, तितकी त्यांची आकलन शक्ती वाढत जाते असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. गाणी, गोष्टी, गप्पा यांच्या सहाय्यानं बालक आपलंसं होतं आणि आपण जे म्हणतो ते ऐकतं. आपलं प्रेमच ते अनुभवत असतं एक प्रकारे. तेव्हा एकदा विश्वास संपादन केला की पालन पोषण आणि शिक्षण सोपं होऊन जातं. घरातील बाबांच्या शिस्तप्रिय आणि चांगल्या वागण्याचा सकारात्मक परिणाम या बालकांच्या मनावर खोलवर होत असतो. हे सारं घडतं अगदी हसत खेळत आणि हसणारं खेळणारं बालक सर्वांचं लाडकं असतं.
2: आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष. आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी. आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंद वारी.

0: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडिया चा डंका वाजत असून चिप्स पासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार

0: जनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते म्हणाले.
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढग फुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय, आणि ढग फुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत.

असं कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. JAC नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखीन 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीत कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं उत्तम गवांडे आणि सहकारी यांनी गायलेलं गीत. यानंतरचं गीत सुखदेव गायकवाड आणि सहकारी.

0: सुखदेव गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. लोकसंगीत कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: लोकशाहीच्या तत्वाला जागा, लोकशाहीच्या तत्वाला जागा, सारे गुन्हा गोविंद.

रामराव सीताराम बागुल आणि सहकारी यांनी गायलेलं शिक्षण प्रसार विषयक गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत भावधारा.

गीत होतं श्री दी इनामदार यांचं, संगीतकार विजय करंदीकर. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 9:09 वाजतायत. आता 9:09 ते 10 या वेळात आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एहसान अहमद यांचं गायन आपण ऐकलं. राग जय जयवंती. त्यांना तबला साथ अजित पाठक यांची होती आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकत होतात.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम नभोनाट्य. शीर्षक
4: शेवटी बाजी कोणी मारली. लेखिका प्रियंवदा करंडे. सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर. निर्मिती सहाय्य उमा दीक्षित.

0: अगं अगं काय आहे उषा? अगं 12 वाजून गेले तरी अजून तुझं फुलंच लावणं चाललंय?
1: बघू बघू तरी जरा, 4 इंच लांबीच्या केसांचे हे नागिणीत रूपांतर।
0: गग ओढू नकोस ग, अशी गंगावन सुटेल ना। सोड सोड बघू शेपटा माझा।
1: वा साजूबाई, म्हणजे त्या पामेला कॅम्बेलला गंगावनातून दाखवणार वाटत महाराष्ट्राची संस्कृती।
0: हो येच मुळी म्हटलं, या लांब केसात आहे आमची संस्कृती। बेस्ट महाराष्ट्रीयन लेडी म्हणून ती सिक्रेट गिफ्ट मलाच मिळणार बघ, मीच बाजी मारणार।
1: त्या हुशार अमेरिकन पोरीला फसवणं सोपं नाही बरं। तुमची भोळी भाबडी सून आहे का ती? मी आपली
0: तू आणि भोळी भाबडी फुलं लाव फुलं पुष्कळ झालं।
1: हसा हसा, पण ही झेंडूची केशरी पिवळी फुलं म्हणजे आपली अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृती आहे। बघा बघा, मी ही सजवलेली झेंडूची फुलं कशी दिसतात।
0: तू झेंडूला नाहीतर चेंडूला, तुझा जन्म आफ्रिकेचा, प्युअर महाराष्ट्रीय आहेसच कुठे तू?
1: असं कसं म्हणतं सासूबाई? आता माझ्या जन्माच्या वेळी माझे आई बाबा आफ्रिकेत होते, यात माझा काय दोष?
0: ते काय मला माहिती नाही, पण आफ्रिकेची काळी तीट I mean गालबोट लागलंच ना शेवटी सगळीकडे।
1: हो पण माझे आई बाबा महाराष्ट्रीयनच आहेत, म्हणून मी देखील प्युअर महाराष्ट्रीयन लेडीच आहे, अगदी 100% महाराष्ट्रीयन।
0: मुळीच नाही।
1: अहो पण मी 2 महिन्याची होते ना होते तोच तर बाबांनी पुन्हा इथे मुंबईला जॉब धरला,
0: म्हणून तू 98% महाराष्ट्रीयन। कळलं? त्या आफ्रिकेतल्या जन्मामुळे तुझ्या सवयी पण रानटी आहेत आणि आवडी निवडी पण तशाच रानटी।
1: पण माझी ही जरीची काठ पदराची इरकली साडी आणि हा अंबाडा तर महाराष्ट्रीयनच आहे ना।
0: साडी जरीची आहे ग, पण 5 वारी। अगं उशे, 9 वारी साडी म्हणजे प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन ड्रेस। आता आपली पार्वतीबाई येईलच मला 9 वारी नेसून द्यायला।

0: छान वाट बघा तिची आत्ता.
1: म्हणजे काय हसायला काय झालं तुला?
0: अहो पण पार्वतीबाई शिकलीवर हाय असं तिचा मुलगा मगाशीच नाही का सांगून गेला.
1: अरे देवा आता करू तरी काय मी?
0: ही सप्लिमेंट नाचवा त्या पामेला पुढं. शेवटी ही हुशारानीच बेस्ट महाराष्ट्रीयन लेडीची सिक्रेट गिफ्ट पटकवणार. डँटर अँड ढँड.
2: अरे अरे अरे काय चाललंय काय हे ढँटे ढँड ढँड? हा आज जेवायला आहे ना घरात?
1: मी जिवंत आहे तोवर घरात जेवण आहे बर का?
0: म्हणजे मी जेवण करत नाही की काय
1: असं म्हंटल का मी?
2: अगं पण रोहिणी कशाला टोमणे मारते असतीला, बिचारी उषा नोकरी करते घर आवरते.
1: कळलं. शेवटी सासरोबांसाठी सूनच चांगली. तरी बर अर्धी काम मी करते आणि अर्धी तुम्ही करता. उषा फक्त पप्पा भाजी छान झालीये, जरा पाणी जास्त होत भाजीत, मी चरचरून वाफ काढली पातेलं टेबलावर ठेवलंय बर का असं गोड गोड म्हणणार.
2: अग पण रोहिणी आपल्या उषाच्या हाताला चव आहे, तिनं अन्नाच्या भांड्याला नुसता हात लावला ना तरी आतलं अन्न कसं छान चवदार लागत.
1: आज जरा पिंजऱ्यातून पळालेल्या पोपटासारखी वटवट बरीच चालली आहे बर का इकडे. आणि ती कुणासाठी कळलं ना उषे?
0: त्या पामेल्या कॅम्बेल साठी. हो ना?
1: हो, ती अमेरिकन बाया कसला अभ्यास करते तर म्हणे महाराष्ट्रीय संस्कृतीचा.
2: मग अगं खरंच ग्रेट दिसते पामेला. गेले 3 महिने नुसती फिर फिर फिरतीये महाराष्ट्रात. तेव्हा त्या पामेलाला कळायला नको का की महाराष्ट्रीयन कुटुंबात हेड ऑफ द फॅमिली असतो नवरा.
1: हो.
2: सासरा.
1: हो, हो.
2: म्हणजे मी.
1: हो.
2: आता थोड्या वेळासाठी मी राजा आहे या घरात.
1: राजा काय? आओ राजेसाहेब जरा उठा जागचे आणि ती सोफ्यावरची धूळ दटका धूळ हे घ्या पडक उठा.
2: अग पण मी
1: पण नाही बिल नाही. अगं भाई 12:30 वाजून गेले की उशे. अगं चांदीची ताट वाट्या पेले मांडलेस की नाही?
0: हो केव्हाच.
1: बर बर मी मगाशीच देवाकडे निरंजन पण लावून ठेवलंय.
2: तुम्ही निरंजन लावलं?
1: हो लावलं ना.
2: अरे वा आज देवाचं भाग्य उजळलं की
1: काय.
2: हो ना परमेश्वरा त्या अमेरिकन पोरीचे आभार मान बर.
1: कुचकटपणा नको ना.
2: कुचकटपणा नाही ग अगदी खरं तेच सांगतोय.
1: काय खरं तेच सांगतोय?
2: त्या पामेलाला आपली संस्कृती दाखवायला आज तरी तुपाचं निरंजन देवापुढे लागलं हो की नाही? म्हणजे
1: काय
2: म्हणजे मला काय म्हणायचं
1: कळतंय सगळं तुम्हाला काय म्हणायचंय ते.
2: अगं ऐक तरी जरा, तुला रोज निरंजन लावायला आवडलं असतं ग, पण तुझ्या महिला मंडळाच्या त्या सोशल वर्क मुळे ना सुनबाई लावते एवढंच.
0: बघा ना पप्पा ते करावंच लागतं. अच्छा पप्पा त्या अमेरिकेहून येऊन पामेलाने पंढरपूर पाहिलं पण मी मात्र अजून पंढरीला गेले नाही ते बघा.
1: कशी जाणार तुला तुझ्या बिशी पार्ट्या नोकरी नाच गाणी या सगळ्याच्या पुढे वेळ कुठे मिळणार आहे पंढरपूरला जायला? बघा काय बघा.
2: नाहीतर काय रोहिणी तू तरी पाहिलंयस का ग पंढरपूर?
1: नाही हो मला आता एवढे संसाराच्या खस्ता खाता खाता कधी जमलाय का जायला?
2: जाऊ दे
1: कसले सारखे
2: जाऊ दे आता जेवायला वाढा कुणीतरी पोटात माझ्या डबडबत आहे.
0: अगं बाई डबडबीत आहे ना गॅसवर जळलं की काय?
1: उशे तू म्हणजे इतकी धांदरट आहेस ना बघ बघू जरा आधी. उशे उशे अगं झालं की नाही धबधबीत अजून? घेऊन ये बाहेर टोप आणि आता चपात्या करून टाक. पापलेटचे तुकडे घे तळायला एका बाजूला आणि मोदक पण ठेव उकडायला बर का.
2: ही तुझी अर्धी काम.
1: हो मग
2: काय सासूबाई वा वा वा छान छान छान.
0: पप्पा पप्पा अहो ब्लड प्रेशर वाढेल ना. मेरी भी चूप नाही फक्त मेरी भी चूप.
1: ऐकते ऐकते मी सगळं.
2: असू दे आता पामेला येईल एवढ्या टेबलावर मॅट्स ठेवायला हव्यात. केलं की नाही हे सगळं?
0: मी करते हो सगळं.
1: अरे देवा माझं नववारी राहिलंच की
2: होय का
1: ती मेली पार्वती आजच आली नाही काय हो करू आता.
2: सोपय
1: काय सोपं काय आहे
2: सांगतो ना धोत्रासारखा काष्टमर या साडीचा की झालं नववारी.
1: काहीतरी बोलणं झालं आणि ओचा कसा घालायचा तो? अगो भाई पामेला आली.
2: अरे अरे बघा बघा बघा कोणतरी दारू उघडा थांबा मीच उघडतो. ओहो हो हो हो रमा वहिनी तुम्ही हा हा हा वंडरफुल प्युअर महाराष्ट्र.

0: ब्यूटी चल चल
1: पुरे काय हो रमाबाई आज या वेळी कशा टपकल्या तिथे?
2: सांगते अहो रोहिणीताई, आज आमचे हे गेले टूरवर. सुनबाईनी मुलगा सासूरवाडीला, म्हटलं शेजार धर्म पाळावा, कधीतरी फळ मिळेलच. काय
1: कसला शेजार धर्म आता? लवकर बोला हो.
2: अहो तुमच्याकडे आता अमेरिकन पाहुणी येणार आहे ना, तिला दाखवायला मी आज नऊवारी साडी नेसली आणि तुम्हालाही आणली एक नेसवायला.
1: पण या अमेरिकन पाहुणीचं तुम्हाला कसं उकळलं?
2: कसं म्हणजे? अहो पार्वतीबाई म्हणाली काल
1: काय
2: ती नेसवणार होती ना तुम्हाला नऊवारी, पण ती आज पडली आजारी, म्हणून मीच म्हटलं आपण जाऊन करावी मदत.
1: अगो बाई पामीला आली.
3: विठ्ठला विठ्ठला गजरी गजरी अवघी ठुम ठुमाली पांजरी पांजरी पांजरी बोट सांग. सॉरी नमस्कार मी पामेला.
2: नमस्कार नमस्कार रोहिणीताई.
1: रोहिणीताई पामेला पामेला या.
3: किती किती सुंदर रोहिणी.
2: मैत्रीण.
3: नमस्कार. म्हणजे ही तुझी मैत्रीण हाय?
1: म्हणजे मी हो.
0: आणि मी
3: तू रोहिणीचं न्यारा. बरोबर
0: करेक्ट बरोबर. पण पप्पा म्हणतात मला सगळे.
3: हो लावले पप्पा. आणि हे कोण आले? हे
1: मी उषा. फुलं का ना?
3: थँक्यू थँक्यू सो स्वीट ऑफ यू. उषा उषा म्हणजे तू सुनबाय ना? बरोबर. मी तुझं डायरी ओपन करते. सुनबाय सुनबाय हा म्हणजे डॉटर इन
0: लॉ.
3: फुला खॉड हाईट खॉड कसले फुल आहेत हे?
1: झेंडू.
3: झेंडू झेंडाचे फुलं.
0: झेंडू नाही झेंडू.
3: शुभ असतात ना. थँक्यू थँक्यू उषा थँक्यू
1: थँक्यू थँक्यू. सासूबाई बाजी मीच मारणार ना. पामेला पंढरपूर आवडलं का? यू लाईक
3: मनाचे मला मला म्हणायची येत म्हणजे थोड थोड खालच. मला पंढरपूर खूप खूप आवडलं. मला इच्छुबा
0: आवडलं.
3: रकुबाई आवडली.
0: छान छान छान. आणखी काय काय आवडलं तुम्हाला?
3: भाऊचा धक्का आवडला.
0: काय भाऊचा धक्का आवडला?
1: अगं बाई सगळं सोडून भाऊचा धक्का का आवडला?
2: पण पामेला तुम्हाला धक्का का आवडला?
3: कारण ना कारण की तू धक्का
0: पाहिलं भाऊचा धक्का. अहो हा धक्क्याचा धक्का. धाप लागली बिचारीला.
3: मराठी भाषा ना अशीच आहे म्हणजे शब्द आय मीन शब्द शब्दाला किस करतात.
0: म्हणजे तिला तिला किस म्हणजे ते जोडाक्षर म्हणायचे.
3: मला मला धाप ना लागली पापा. नो धाप छान छान लागली होती. बरोबर ना पप्पा?
0: हा बरोबर. तहान म्हणजे तहान. अगदी बरोबर. सुंदर अति सुंदर. वा वा.
1: काय काय सुंदर काय अति सुंदर?
0: हो उच्चार असो. हिच्या तोंडून मराठी भाषेच्या शब्दांचा गोड गोड उच्चार ऐकताना असं होत.
1: कळलं गप्प बसा बघू आता.
3: हो रोहिणी ताय तुमची साडी प्युअर महाराष्ट्रीयन. पंढरपूर मध्ये आपली रखुबाई रखुबा अशी साडी नेसली होती. सेम टू सेम.
1: हो म्हणे पप्पा.

0: पप्पा हो हो
1: तुमचे धोती
0: माझे धोती
1: तुमचे धोती
0: हां
1: विठोबा सारखी सेम टू सेम
0: विठोबा सारखी
2: काय चालले काहीच आहे
1: विठोबा
2: मगाचपासून ऐकते ऐकते विठोबा
1: तुम्ही रखुबा ओ यस यस यस विठोबा तू जरा इकडे उभा राहतो का आणि रखुबा तू जरा त्यांच्या बाजूला उभी राहते
2: या बाजूला त्यांच्या बाजूला हे
1: मला एक फोन मारायचा ना ना नो नो नो नो प्लीज प्लीज
2: काय चालले काय
1: मला यस यस प्लीज स्माइल ओ नो नो नो वन मिनिट तुमचे हात आहे ना इटोबा तसे वर कमरे कमरेवर ठेवा ना
0: माझा कमरेवर
1: अरे पंढरपूर कमरेवर ओ व्हाट अ लवली पोज लवली पोज यस स्माइल प्लीज यस स्माइल वन
2: सेकंड
1: काय काय म्हणतोय पंढरी पंढरी टुम टुमली पंढरी व्हाट अ सॉन्ग आई राइट इट आई Do you wanna dance? Do you wanna dance?
2: Huh?
1: You sure? Please, Mala, Mala Zura, a dance, Shikwal Kakoni, dance. महाराष्ट्रीय
2: तिला पुन्हा तहान तहान लागली
1: वाटतं मला कधी डान्स शिकवेल का
2: मी शिकू डान्स मी की नाही पामेला ताई मला भरतनाट्यम येतो
1: लावली
3: पण तो महाराष्ट्रीय डान्स आहे का भरतनाट्यम म्हणजे
0: आयडिया हिला तमाशातल्या लावणीवरचा डान्स शिकवायला हवा हा अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृती बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला तू गली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला बुगडी आणि चुगली
3: तुमचा विठोबा हा म्हातारा त्याला लागलाय म्हातार चळत
1: ओ नो मैत्रीण तो पप्पाची मैत्रीण आहेस ना तू चुप बस गा रोहित
3: मला चुप बसायला सांग
1: तू रखुबा आहे ना तू जरा इकडे ये इकडे
2: मी
1: ये ना ये लाजू नको ये आता तू विठोबा इथे उभा
0: राहा
1: तिच्या बाजूला उभा
2: राहा
1: तू ना विठोच्या गालावर ना तुझा मऊ मऊ हात ठेव
3: काय चाललंय का हे
1: मैत्री तू जरा गप्प बसशील का मी सांगते ना त्यांना हा ठेव ग लालजू नको ठेव
2: चालेल
1: नाईस मैत्री अग तुझे केस किती छान आहेत ग लॉंग लॉंग
4: सासूबाई आता ती सिक्रेट गिफ्ट तुम्हालाच बरं का
3: थँक्यू पामिला ही प्युअर महाराष्ट्रीयन वेणी आहे
1: रिअली मला खूप आवडली किती मऊ मऊ किती लांब लांब ओ नो व्हॉट हॅपन
2: ओ नो सासूबाईंच गंगावन चक्क पामेलाच्या हातात
0: बाप रे प्युअर महाराष्ट्रीयन संस्कृती पामेलाच्या हातात
3: अगो बाई हे काय भलतच झालं
1: मैत्रीण ही वेळी लूज आहे का तुझी
3: हो थोडीशी
1: रखुबाई तुझी हेअरस्टाईल किती छान आहे ग पण ही पडते का
2: नाही
4: पामेला काय
1: हा
4: खोपा आहे खोपा प्युअर महाराष्ट्रीयन ट्रॅडिशन
1: हो
4: काय कशी घालायची सांगू का
1: सांग सांग सांग
4: अशी घट्ट वेणी घालू ती वेणी अशी उलटी केली कि खोपा झाला
1: उलटी वंडरफुल बघू बघू बघू
4: असं असं
1: सिंपल माझा खोका खोका खोपा खोपा काढतेस का तू
4: करते ना पामेला किती छान दिसता तुम्ही खोप्यामध्ये हो
1: ना रखुबाई हे काय पडलं ग हे काय होत
4: पामेला ही तर प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन वस्तू आहे

0: Nốt, nốt.
1: Hả?
0: Hả?
1: Nốt. Nốt.
0: Này, cứ nát cắt cam cơ tốt tốt nốt. Ani hi nơ thơ.
1: Nơ thơ. Right?
0: Yes, yes.
1: कुठे लावायची के के सर
0: नाही ग अशी ए बघ अशी नाका
2: बरोबर
1: हो हो हो रखू बाई तू किती छान दिसतेस का सुंदर पप्पा पप्पा फेत्र पप्पा पप्पा प्लीज प्लीज इक्रिया टू मी प्लीज
0: पुन्हा
1: स्माइल स्माइल प्लीज एक फोटो
3: काय हे
1: थँक यू आय शुड थँक यू यू किती सुंदर दिसतं तुम्ही डोग डिटो दॅट वॉट जोडा लक्ष लक्ष्मी
2: ना
1: अगदी बरोबर हा की नाही रखुबाय
0: सासूबाई
3: हा
0: आता तुमचाही एक फोटो काढून घेऊया का
3: उशे हिला जाऊ दे मग बघते तुझ्याकडे
0: आता आता या लक्ष्मी नारायणाच्या जोड्याला नैवेद्य दाखवूया काय आई वाढून घेऊ का आता
1: माय फ्रेंड तू जेवणार नाय
2: जेवणार ती चांगली हादडणार आहे
1: पप्पा हादडणार म्हणजे व्हॉट
2: हादडणार म्हणजे
3: पामिला तुम्ही काय काय खाणार
1: ओ नो मला भूकच नाही
0: असं कस थोडं तरी खा तुम्ही आमच्या चीफ गेस्ट आहात ना
1: बरोबर आहे तुमचं पण रकुबा मी ना ठमून गेले खरंच दमले म्हणजे दमून कशाने गेले
0: कशाने
1: खरी खरी महाराष्ट्र स्त्रियां गुरणी शोधताना गुरणी
2: पाणी देतो पाणी देतो
1: शोधताना येस
2: आता बरं वाटत ना तुम्ही काय करा जोडाक्षर नका बोलू तुम्ही
1: थँक्यू पप्पा थँक्यू
2: काय पामिला ताई अहो जोडाक्षर बोलताना आम्हाला सुद्धा अजून दम लागतो ते गुरुणी गुरुणी म्हणजे गृहिणीचं काय सांगत होतात
1: हो येस ना तर मला अजून आयडियल म्हणजे रिअल महाराष्ट्रीयन मिळालीच नाही म्हणजे अगदी रिअल हाऊस वाईफ म्हणजे तशी एक भाऊच्या धक्क्यावर एक फॅमिली फेटली होती पण ती गुरुणी अशीच म्हणजे रकुबाई सारखी होती लुकड
0: घातलेली
1: डोक्यावर अंबाडा दॅट यु नो वेणी
3: फुलाची वेणी
1: पण ते जॉग करतो ना भा भा तशी ओरडत होती आणि येस येस येस कमरेवर ना दॅट मातलीची टोपली होती
2: म्हणजे ती कोळी नव्हती पामेला ते कुळणी अशाच बोलतात प्रेमानं
1: माय गॉड मग ते भांडतात कशा
2: भांडतात कशा थांबा आमची रोहिणी दाखवील ना तुम्हाला रोहिणी बरं पण आता जेवणाचं बघूया का आता पामिलाला धबधबीत आणा ना चपाती बरोबर
1: पप्पा व्हॉट इज दिस धबधब धबधबीत
3: धबधबीत माय मीन्स क्लॅटर क्रॅब्स
1: वंडरफुल पण ते धबधबीत बनवायचं कसं रेसिपी सांग ना मला मैत्रीण
3: मी सांगते ना तुला रेसिपी अगदी छान समजावून सांगते हो हे बघ ह्याला ना खूप खटाटोप करावा लागतो आधी क्रॅब्स साफ करायचे इकडे
1: आय नो मैत्रीण पुढे काय करायचं
3: तर हे क्रॅब्स इथे धावणार तिथे धावणार तर त्याला पकडून आणायचं आणि त्याची नांगी चांगली पिरगाळून तोडायची
2: तोडायची
1: पिरगाळून म्हणजे वॉच पप्पा पिरगाळून
3: पिरगाळून उशे उशे इकडे ये जरा हे पाहिलंस ह्या हिचा कान मी पिरगाळते अशी नावी
1: पिरगाळायची
3: मी तिला नुसतं दाखवते पिरगळायचं कस तर हे बघ पामिला की अशी नांगी पिरगळायची आणि मग पातळ्यात तेल टाकायचं
1: ओके
3: ते तापत ठेवायचं तेल चांगलं चुरचुरीत तापलं
1: चुरचुरीत मीन्स व्हॉट
3: मीन्स चुर चुर चुर चुर असा आवाज झाला
1: वंडरफुल मीन्स ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम चुर चुर चुर चुर असं असंच ना
3: हो आता या तुकारामाला कुठे

0: तेलाच्या फोडणीत टाकतेस.
1: काय म्हणालीस मैत्रीण?
0: काही नाही, ऐक पुढे.
1: पुढे काय?
0: मग पुढे तेलात मीठ, दोन चमचे लाल तिखट,
1: खाट, हो दॅट मिर्च,
0: मिरची पावडर, मिरची पावडर.
1: नो नो नो,
0: अगं पण खाल्लीस कुठं मिरची पावडर तू?
2: बरं, घ्या घ्या, पाणी
3: घ्या. ओके
1: ओके,
3: बरं वाटलं. साखर घेऊ का थोडी?
1: हो नो थँक्स. पण रखुबाय, तुझा आवाज, तुझा आवाज म्हणजे साखर आहे, साखर, स्वीट, गुड, गुड,
2: 100% राईट.
0: अगं पण माझी दबदबीची रेसिपी तरी ऐक पामिला.
2: करपलं रे, करपलं ते दबदबीत, करपलं, जळलं जळलं. अरे अरे अरे अरे अरे, वास आला.
0: चुप.
3: पामिला ताई, पामिला ताई, हे घ्या तुमच्यासाठी ही चपाती आणि हे क्रॅबचं दबदबीत.
1: नको नको, मला पाणी पाणी द्या फक्त, आणि फक्त चपाती, चपाती,
2: ओनली चपाती.
1: या
2: म्हणजे कोरडी चपाती खाणार तुम्ही?
1: येस.
3: कोरडी कशी? मी पिठलं केलंय ना, प्लेन पिठलं, नो मिरची, नो तिखट. हे बघा पामेला.
0: बाई बाई बाई बाई बाई, काय आगाऊपणा या रमाबाईचा? माझ्याकडची पाहुणी पिठलं करून आणते म्हणे ही.
1: हो मैत्री, तू जरा चुप्प बस ना, मला जरी खाऊ दे ना. दे दे दे, रखुबाई दे.
3: घे ना, घे. छान आहे ना?
1: सुपर, वंडरफुल. काय आहे, काय आहे?
3: पिठलं,
0: पिठलं,
3: पिठले, पिठलं. अगं काहीही म्हणा, प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन फूड.
1: एक चपाती दे ना अजून थोडी, आणि आणि थोडं पीठ घालू.
3: पिठलं घालू, घे घे घे.
0: दिली चिंबोरी चावली माझ्या बोटाला साफ करताना आणि म्हणे पिठलं छान.
1: राईट, पिठलं छान.
0: डोंबल,
1: डोंबल मीन्स व्हॉट? न्यू रेसिपी?
2: नाही नाही, डोंबल मीन्स काय नाही. बापरे, काहीतरी जळतंय का? सासू सुनेचं डबडबीत जळलं रे बाबा, करपलं रे, करपलं. अरे अरे अरे,
1: इथे बा, तू पण पिठलं खा ना, बघ टेस्टी आहे.
2: बरोबर, हा हा, खातो खातो.
1: हा खाय ना. एक मिनिट, हे मिठो बा, तुमच्या मॅरेज मध्ये असताना तसं कर बघू तू.
2: म्हणजे कसं?
1: सांगते. ए रखू बा, तू इकडे.
3: मी
1: काय? चपातीला थोडं पिठलं लाव.
3: एवढं बस?
1: अच्छा, आता पप्पांना तो घास दे.
2: काय काय
0: देवा देवा, हे अहो अहो, हे काय चाललंय? काय घास काय देतात? आता उखाणा घ्या, उखाणा तेवढाच उरलाय.
1: राईट, विठोबा तुम्ही रखुबाईचं नाव घ्या, आणि रखुबाई तुम्ही विठोबाचं नाव घ्या.
3: मी?
1: हा, लाज नका घ्या.
3: थांब, घेते उखाणा. पुंडलिकाच्या प्रेमापोटी, पुंडलिकाच्या प्रेमापोटी यांची स्वारी बिटेवरी. रखुबाय म्हणते विठोबाचे प्रेम भारी माझ्यावरी.
2: बापरे,
0: काय हे
1: वंडरफुल. तू गाव का माहिती? विठोबा तुम्ही नाव घे, तू घे. हा घे रे, लाजू नको, घे.
2: शंकराची पार्वतीबाई, विष्णूची आहे लक्ष्मीबाई, सावळ्या विठोबाची मात्र लाडकी रखुबाई.
1: रखुबाय, यू आर सो स्वीट. ही नऊवारी साडी, नाद आणि आणि सगळ्यात बेस्ट पिठलं. रखुबाय, तू खरी गुरुणी आहेस, बेस्ट लेडी आहेस. आता आता जरा शांत बसा, मी बेस्ट महाराष्ट्रीयन लेडी डिक्लेअर करते.
3: कोण
1: ती आहे? आहे रखुबाय.
4: सासूबाई,
0: सुनबाई,
4: माझी झेंडूची फुलं,
0: माझ धबधबीत
4: सगळं फुकट गेलं.
1: रघुबाय, कॉंग्रॅट्स अँड बाय बाय, थँक्स फॉर नाईस पिठलं. बाय एव्हरीबडी, बाय विठोबास, बाय माय फ्रेंड, बाय बाय. आणि हो, एक विसरलेस, तू हिला घेऊन येणार ना न्यूयॉर्कला? विठोबा विसरायचं ना. हा
2: हो, आम्ही नक्की येणार, नक्की येणार, रखुबाईला घेऊन येणार. काय रखुबाई, जायचं ना? त्या टाळी.

0: मारली हे नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलं. लेखिका होत्या प्रियंवदा करंडे, कलाकार जयंत सावरकर, कल्याणी पगडी, मेघा शिंदे, रश्मी जाईल, निलिमा दामले, सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर, निर्मिती सहाय्य उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नभोनाट्याचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही हे दोन्ही समाचार सहक्षेपित करीत आहोत.

0: ഫിൽട്രേഷൻ, റെഡിക്കലൈസേഷൻ, നാർക്കോട്ടിക്സ് ട്രാഫിക്കിംഗ്, സ്മഗ്ലിംഗ്, ഡ്രോൺ റിലേറ്റഡ് ത്രെറ്റ്സ്, സൈബർ ക്രൈം, ഓർഗനൈസ്ഡ് ക്രൈം ആൻഡ് ഡെമോഗ്രാഫിക് ചേഞ്ചസ് ആൻഡ് ടു മേക്ക് ബോർഡർ ഏരിയാസ് മോർ ലിവബിൾ. External Affairs Minister Dr. S. Jaishankar has arrived in Oman after concluding his visit to Kuwait. Upon arrival, the External Affairs Minister was received by Director General, Foreign Ministry of Oman, Sheikh Ahmed Al Maskari. Dr. Jaishankar is currently on an 11-day trip to Qatar, Bahrain, Kuwait, Oman, New York and Brussels. The National Commission for Women, that is NCW, to reconstituted a high-level expert committee amid growing concerns over irregularities in the rapidly expanding assisted reproductive technology, that is ART, sector. The panel will undertake a comprehensive review of the regulatory framework and concerned laws governing IVF clinics, ART centers and gamete banks, with a focus on protecting the reproductive rights, dignity and safety of women. Former judge of the Delhi High Court, Justice Asha Menon, will chair the expert committee. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत 5:55. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंड ऐकू शकता. तेव्हा भेटूया उद्या 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.